नमस्कार. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. आज आहे शनिवार, भारतीय सौर, 20 आषाढ, शके 1948, दिनांक 11 जुलै 2026. रसिको, आता सकाळचे 5:56 झालेले आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला मंगलध्वनीने प्रारंभ करीत आहोत.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: कितीतरी दान हा दातृत्वाचा गुण जोपासण्यासाठी आपणास करता येतील. या दानामध्ये सात्विक दानाला अतिशय महत्व आहे. उपकाराची भावना न ठेवता देश काल आणि दान घेणाऱ्याची योग्य पात्रता लक्षात घेऊन केलेलं दान सात्विक दान समजण्यात येतं. अंध व्यक्तीला आरसा दान देणं अनुचित ठरणार नाही. दान करणाऱ्या व्यक्तीला दाता ही संज्ञा आहे आणि दाता भवती वानवा असंही एक संस्कृतमध्ये वचन आहे. म्हणजे दान करणारी माणसं कमीच असतात किंवा नसतात देखील, त्यांची वानवाच असते. हा दातृत्वाचा गुण दान घेणाऱ्याच्याही अंगी भिनावा या उद्देशानं करतल कर करे करतल कर ना करे, जिस दिन करतल कर करे उस दिन मरण भले. दान करण्यासाठी हातावर हात असावा, हा हात हाताखाली नसावा म्हणजे नेहमीच घेण्यासाठी नसावा. हाच विचार अधिक स्पष्ट करताना कविवर्य विंदा करंदीकरांनी म्हटलं आहे की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. म्हणजेच हा दातृत्वाचा सद्गुण आपल्या स्वतःच्याही अंगी भिनावा ही एक चांगली अपेक्षा माणसांकडून केली जाते.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आताच आपण दातृत्व याविषयी प्रदीप मुळे यांचे विचार ऐकलत. याबरोबरच चिंतन हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.

FM 101.1 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:10 झालेले आहेत. भक्तीसंगीत हा भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. श्रोतेहो, सकाळी सकाळी भक्तीसंगीत ऐकणं ही दिवसाची आपली उत्तम आणि आशान सुरुवात करण्याची सुंदर पद्धत आहे. यामुळे मन प्रसन्न होतं. आजच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहोत संत एकनाथ महाराज यांची भक्तीरचना. या भक्तिगीताचा मुख्य उद्देश देवावर खरे प्रेम अर्थातच भक्ती करणे हा आहे. भक्ताने कोणत्याही दुःखात खचून न जाता जीवनात जशी परिस्थिती असेल तशी आनंदाने स्वीकारावी आणि भक्तीचा आनंद घेत राहावा. तर ऐकूया शंकर महादेवन यांच्या स्वरात संत एकनाथ यांची ही भक्तीरचना. संगीतबद्ध केला आहे श्रीधर फडके यांनी.

श्रोते हो, जीवनात कितीही संकटे आली किंवा मार्ग खडतर झाला तरी आपल्याला प्रथम आठवण होते गणपती बाप्पाची. म्हणजेच गणपती बाप्पाची भक्ती आपणास बळ देतं. बाप्पा भक्तांच्या सर्व जीवनातील सर्व अडचणी दूर करतो. असाच भाव असलेलं प्रवीण दवणे यांचं भक्तिगीत कार्यक्रमात ऐकवित आहोत. स्वर आणि संगीत आहे संजुनी भेलांडे यांचा.

श्रोतेहो भक्ती संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोतेहो, ईश्वराची भक्ती करण्यासाठी मोठे ज्ञान किंवा पूजा करण्याची गरज नाही, फक्त आपलं शुद्ध मन आणि निस्वार्थ प्रेम हवं. रवींद्र भट यांनी लिहिलेलं हे भक्तीगीत सर्वांशी प्रेमाने वागण्याची आणि मानवतेची शिकवण देते. तर ऐकवीत आहोत सुरेश वाडकर यांच्या स्वरात कुमुद भाटी यांनी संगीतबद्ध केलेलं रवींद्र भट यांची भक्तीरचना.

श्रोते हो, जेव्हा महान कार्य करण्याकरिता लाखो हात एकत्र येतात तेव्हा अशक्य गोष्टही शक्य होते. चांगल्या कामासाठी एकत्र आलेल्या लोकांचे प्रयत्न पाहून दिशाही स्तब्ध होतात. म्हणजेच एकजुटीची ताकद आणि प्रभू रामावरील भक्ती याचं सुंदर असं वर्णन असलेलं सुधीर फडके आणि सहकारी यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांचं भक्तिगीत ऐकवित आहोत. संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

श्रोते हो या भक्ती गीताबरोबरच भक्ती संगीत हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:35 झालेले आहेत. ऐकूया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 कृषी सल्ला हा कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि सकाळी 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील ते आम्ही सहक्षेपित करू. दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 6:55 देशभक्ती गीत हा कार्यक्रम प्रसारित होईल सकाळी 7:00. सकाळी 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:20 ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित होईल श्रीगंगा हॉस्पिटल. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल सकाळी 7:40. सकाळी 8:00 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील ते आम्ही सहक्षेपित करू. सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल सकाळी 8:15. सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि सकाळी 8:40 जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हाने हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 9:00 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10:00 श्रोत्यांच्या फोनवर आधारित फोन इन कार्यक्रम फोन फरमाईश प्रसारित होईल. या कार्यक्रमात आज श्रोत्यांशी संवाद साधला आहे मनीषा पाठक आणि रत्नाकर फुलारी यांनी. सकाळी 11:00 भूमी या आशा बघे लिखित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकू शकाल भाग 32. सकाळी 11:15 लोकरंग या कार्यक्रमात शाहीर हिरामन जाधव आणि सहकारी यांनी सादर केलेलं गोंधळ आपण ऐकू शकाल. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी 11:45. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1:00 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमी

आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1:40 जिल्हा वार्तापत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1:45 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 3 प्रादेशिक मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 3:10 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. हे कार्यक्रम आपण संध्याकाळी 5:30 ऐकू शकाल. संध्याकाळी 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 6 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 7 प्रादेशिक बातम्या, संध्याकाळी 7:15 साप्ताहिक विधिमंडळ, हे दोन्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे आम्ही सहक्षेपित करू. शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम प्रसारित होईल किसानवाणी संध्याकाळी 7:30. रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:15 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:45 समाचार संध्या हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 9 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. हे कार्यक्रम आपण रात्री 11 ऐकू शकाल. रात्री 11 राष्ट्रीय हिंदी बातमीपत्र, रात्री 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र, हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आमच्या आजच्या प्रसारण सभेचे कार्यक्रम समाप्त होतील रात्री 11:10. श्रोतहो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी विषयक कार्यक्रम कृषी सल्ला.
1: मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण पावसाच्या परिस्थितीनुसार पीक नियोजन याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. मंडळी, आपल्या परिसरामध्ये पावसाचं अनियमित वितरण, पावसाचं उशीर आगमन, पावसाचं दीर्घकालीन खंड, तर काही ठिकाणी अल्प कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि त्यानंतर दीर्घकालीन खंड हा कालावधी वैशिष्ट्य आहेत. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. सलग पावसामुळे जमिनीमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी. साधारणतः 75 ते 100 मिलीमीटर प्रभावी पाऊस झाल्यानंतर पेरणी करणे अधिक सुरक्षित ठरतं. पहिल्या काही पावसानंतर पेरणी केल्यानंतर पुन्हा पावसाचा खंड उगवल्यास उगवण बाधित होऊ शकते. सध्याच्या परिस्थितीमध्ये कमी कालावधीमध्ये सोयाबीन पिकाचं वाण MMUS 725, MAUS 612, PDKB आंबा JS 9305, MACS 1460 अशा कमी कालावधीचं वाण याची निवड करावी. मध्यम कालावधीसाठी तूर पिकाचं वाण BDN 717, 711 याशिवाय मूग, उडीद हे देखील पिकं पर्यायी म्हणून आपल्याला घेता येऊ शकतात. ज्वारी, बाजरी यासारख्या कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची लागवड करावी. याशिवाय तूर, एरंडी, सूर्यफूल, कारळा अशा पिकांचाही समावेश करता येईल. पेरणीसाठी प्रमाणिक, दर्जेदार, निरोगी आणि रोगमुक्त बियांची निवड करावी. मागील प्रमाणित बियाणं 3 वर्षे पेरणीसाठी वापरता येऊ शकतं, परंतु घरचं बियाणं पीक काढताना निवडलेलं असावं आणि पेरणीपूर्वी त्याची उगवण क्षमता तपासावी. 70% कमी उगवण असल्यास हे बियाणं वापरू नये. माती परीक्षण करूनच त्यांच्या अहवालानुसार खतांचा वापर करावा. शिफारसीनुसार नत्र, स्फुरद, पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये वापरावीत. मंडळी, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर माती परीक्षणानुसार करावा आणि गंधक तसंच जस्त याची कमतरता असल्यास त्याची पूर्तता करावी. यामुळे गरजेनुसार खतांचा समतोल वापर करता येतो आणि त्यानुसार खर्चही कमी होतो. सोबत सेंद्रिय खतांचा वापर करावा, जसं की शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, हिरवळीचं खतही वापरावं. यामुळे सेंद्रिय कर्ब वाढतो, पाणी धारणा क्षमता वाढते, सूक्ष्मजीवांची संख्या वाढते, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. रुंद

वरंबासरी पद्धतीचा अवलंब करावा. कोरडवाहू शेतीसाठी ही पेरणी किंवा लागवड पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. एकल पिके जसं की सोयाबीन किंवा कापूस घेण्याऐवजी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा, जसं की सोयाबीन प्लस तूर, तूर प्लस मूग किंवा कापूस मूग किंवा कापूस सोयाबीन किंवा कापूस उडीद हे घ्यावं. 15 जुलैपर्यंत सर्वच खरीप पिकांची लागवड करता येते. पावसाचं आगमन 15 जुलैपर्यंत झाल्यास मूग, उडीद, भुईमूग या पिकांऐवजी कापूस, सोयाबीन, तूर, संकरित ज्वारी, तीळ, सूर्यफुलांची लागवड करावी. पावसाचं आगमन 16 जुलै ते 31 जुलै दरम्यान झाल्यास संकरित ज्वारी, भुईमूग आणि कपाशी या पिकांऐवजी संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी, कारळ, तीळ या पिकांबरोबरच सोयाबीन प्लस तूर, बाजरी प्लस तूर, एरंडी प्लस धने, एरंडी प्लस तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.

0: सूर्यफूल, तूर, एरंडी, कारळ, तीळ या पिकांबरोबरच सोयाबीन प्लस तूर, बाजरी प्लस तूर, एरंडी प्लस धने, एरंडी प्लस तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.
1: श्रोत्यो, आताच आपण पावसाच्या परिस्थितीनुसार पीक लागवड याविषयी मिलिंद व्यवहार यांनी दिलेली माहिती ऐकलात. याबरोबरच कृषीविषयी कार्यक्रम कृषी सल्ला समाप्त करीत आहोत.

एफएम 101.1 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर सकाळी 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मुंबई केंद्र आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपद या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या दोन भागांमध्ये आपण जाणून घेतलंय की किडनी स्टोन काय असतो, त्याची कारणं काय असतात, लक्षणं काय असतात आणि निदान नेमकं कसं करायचं. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की प्रत्येक स्टोनचं ऑपरेशन करण्यात येतं का की केवळ औषधींनी पण स्टोन बरा होऊ शकतो.
1: हो, हा खूप महत्वाचा आणि खूप कॉमन प्रश्न आहे जो ओपीडी मध्ये पेशंट्स विचारतात, डॉक्टर साहेब याला ऑपरेशनच लागेल का की हा औषधांनी होऊन जाईल का. तर हो, याच्यावर उत्तर हे आहे की सगळ्या स्टोन्सला ऑपरेशनची गरज नसते. जेव्हा पेशंट्स स्टोन सोबत आमच्याकडे येतात तर खूप गोष्टींवर आमचे निर्णय निर्भरून असतात. ते म्हणजे सगळ्यात पहिली तर स्टोनचा साईज काय आहे, किती लहान आहे, किती मोठा स्टोन आहे. खूपच लहान स्टोन असेल तर आम्ही ऑपरेशनची सल्ला देत नाही. आम्ही त्यांना एवढंच म्हणतो की पाणी भरपूर प्या आणि एखाद वेळेस तो किडनीच्या ज्या नळीमध्ये युरेटरमध्ये जर तो स्टोन फसलेला असेल तर मग आम्ही काही औषध देऊन त्याला काढण्याचा प्रयत्न करतो. जर तो मीडियम साईजचा स्टोन असेल तर मग त्याचं लोकेशन महत्वाचं होऊन जातं की ते किडनीच्या कोपऱ्यामध्ये पडलेला स्टोन आहे का, तो लघवीच्या फ्लोमध्ये कुठे अडथळा करतो आहे का, याच्यावर आम्ही लक्ष देतो. आणि जर तो स्टोन कोपऱ्यामध्ये पडलाय, काही विशेष त्रास देत नाही, तरी मग आम्ही मेडिकेशनने त्याला मॅनेज करायचा प्रयत्न करतो. पण जर मोठे स्टोन्स असतील, खूप मोठे स्टोन्स म्हणजे 1 सेंटीमीटरच्या वरचे स्टोन, 10 मिलीमीटरच्या वरचे स्टोन्स जर असतील तर त्याच्यामध्ये शक्यतोवर आम्ही ऑपरेशन्सच करतो कारण की औषधं त्यांच्यावर काम करत नाही. तर त्यांना आम्ही मग तसा सल्लाही देतो की बाबा मोठे स्टोन्स असतील तर ऑपरेशन्स करून घ्या. याच्याशिवाय जसं आपण बोललो तो निदानाच्यामध्ये जर त्याच्यामध्ये ब्लड युरिन रिपोर्ट्समध्ये असं काही दिसत असेल की किडनीला काही डॅमेज होऊन राहिलाय, नाहीतर किडन्यांमध्ये इन्फेक्शन्स आहे, तर मग स्टोनचा साईज आणि स्टोनचं लोकेशनला आम्ही मग तेवढं महत्व देत नाही. मग किडन्यांना महत्व देतो की किडन्यांचं काम जर कुठे कॉम्प्रोमाइज होत असेल, किडन्यांना जर डॅमेजेस होऊन राहिले त्या दगडामुळे, जरी तो खूप छोटा स्टोन असेल, मग त्याच्यामध्ये सर्जरी इज द ऑप्शन. तर याच्यामध्ये आपण म्हणजे पेशंट्सला मी ओपीडीमध्ये हेच सांगतो की आपण स्टोनचा इलाज करायला नाही आलोय, आपण आपल्या किडन्यांचा इलाज करायला आलोय. आणि आपला जो काय म्हणतात जो आपला गोल आहे ट्रीटमेंटचा तो हा आहे की किडनीला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. तुमचं पेन तर चाललं जाईल, औषधांनाही चाललं जाईल, पण किडन्यांचं प्रोटेक्शन महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने सगळ्यांनाच स्टोनची सर्जरी लागते असं नाहीये, पण ते आम्ही केस टू केस डिसाईड करतो.
0: तर आपण सांगितलं की सर्जरी करावी लागते.

0: सर्जरीमध्ये पण ऍडव्हान्स टेक्निक आहेत काही?
1: बिल्कुल, आधीच्या काळामध्ये स्टोनच्या सर्जरीज म्हणजे पोटावर मोठा चिरा लावून, किडनीवर चिरा लावून ते दगड काढावे लागायचे, जरी तो छोटा स्टोन असेल की मोठा स्टोन असेल. पण आता मागच्या 20-30 वर्षापासून याच्यावर लेझरचे उपचार आलेले आहे. लेझरचे ज्या सर्जरीज असतात ते एकदम वेगळ्या पद्धतीने करणाऱ्या सर्जरीज असतात. त्याच्यामध्ये आम्ही एक तर नॅचरल पाथवेमधनच आपल्या लघवीच्या मार्गातनच एन्डोस्कोप घेऊन जाऊन आम्ही लेझरनी दगडाला फोडू शकतो, नाहीतर काही इतर प्रोसिजर असतात जसे PCNL झाले की ज्याच्यामध्ये एक छोटासा किडनीमध्ये छिद्र करून आम्ही जातो आणि त्यातनं लेझरनी स्टोनला ब्रेक करतो. याचे फायदे हे आहे की याच्यामध्ये पोटावर चिरा येत नाही, पेशंटला वेदना कमी होते, पेशंटची रिकव्हरी लवकर होते, म्हणजे पेशंटला लिटरली आम्ही ऑपरेशनच्या 24 तासानंतर सुट्टी करू शकतो. तर पेशंट उठून उभा राहून चालता फिरता होतो, त्याला घरी जाऊन बेड रेस्ट करायची गरज नाही. तर हे सगळे फायदे आहे ह्या आजकालच्या आधुनिक सर्जरीजचे.
0: डॉक्टर चैतन्य देशमुख, आपण इथे आलात आणि किडनी स्टोन अर्थात मूत्रखडा याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. आता ऐकूया परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर आज या कार्यक्रमाचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण ई कचरा वाढण्यामागची कारणं समजून घेतली. आता या भागात आपण ई कचऱ्यामुळे होणाऱ्या आपल्या पर्यावरणावर, आरोग्यावर आणि भविष्यातील जीवनावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया. ई कचरा हा फक्त एक कचरा नाही, तर योग्य पद्धतीने हाताळला नाही तर तो एक मोठी पर्यावरणीय समस्या बनू शकतो. आपण जेव्हा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरून झाल्यावर कुठेही फेकून देतो तेव्हा त्याचे परिणाम लगेच दिसत नाही, पण हळूहळू त्याचा परिणाम निसर्गावर होऊ लागतो. ई कचऱ्यामध्ये प्लास्टिक सोबत वेगवेगळे धातू आणि काही घातक घटक असतात. हा कचरा जमिनीत पडला तर त्यातील काही पदार्थ जमिनीत मिसळतात आणि त्यामुळे मातीचं प्रदूषण होऊ शकतं. माती ही फक्त जमीन नाही, तर त्यावर आपली शेती, झाडं आणि अनेक सजीवांचं जीवन अवलंबून असतं. त्यामुळे माती खराब झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण पर्यावरणावर होतो. तसंच जर ई कचरा पाण्यात मिसळला तर जलप्रदूषण होऊ शकतं. नद्या, तलाव आणि भूजल यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आपण पाणी वापरतो, शेतीसाठी पाणी वापरतो, प्राणीही पाण्यावर अवलंबून असतात, त्यामुळे पाण्याचं प्रदूषण ही गंभीर बाब आहे. ई कचरा जाळणं हा सुद्धा चुकीचा मार्ग आहे. काही ठिकाणी लोक कमी जागेत कचरा नष्ट करण्यासाठी तो जाळतात, पण त्यातून निघणारा धूर वातावरणासाठी किती हानिकारक ठरू शकतो हे त्यांना माहितीच नसतं. यामुळे हवेचं प्रदूषण वाढू शकतं आणि त्याचा परिणाम माणूस, प्राणी आणि झाडांवर होतो. ई कचऱ्याचा आणखी एक मोठा तोटा म्हणजे त्यातील मौल्यवान संसाधनांचा अपव्यय. बऱ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये असे घटक असतात जे योग्य पद्धतीनं वेगळे करून पुन्हा वापरता येतात, पण जर आपण त्या वस्तू चुकीच्या पद्धतीने फेकल्या तर ही संसाधनं वाया जातात. ई कचऱ्याचा प्रश्न फक्त आजपुरता मर्यादित नाहीये. जर आपण आजपासून काळजी घेतली नाही तर भविष्यात कचऱ्याचं प्रमाण वाढत जाईल आणि त्यांचं व्यवस्थापन करणं अधिक कठीण होईल. याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढीवरही होऊ शकतो. आपण ज्या पर्यावरणात जगतो ते सुरक्षित ठेवणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठी

0: प्रत्येकानं छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायला हवी. जुनी इलेक्ट्रॉनिक वस्तू लगेच फेकण्याऐवजी तिचा पुनर्वापर होऊ शकतो का हे बघायला हवं. कारण पर्यावरण वाचविण्याची सुरुवात मोठ्या गोष्टींपासून नाही तर आपल्या रोजच्या छोट्या निर्णयांपासून होते. म्हणूनच श्रोते हो, ई कचरा ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. त्याचा योग्य विचार केला नाही तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागू शकतात. श्रोते हो, आजच्या भागात आपण ई कचऱ्याचे धोके समजून घेतले. आपण पुढील भागात ई कचऱ्यावरचा उपाय आणि आपण काय करू शकतो हे जाणून घेऊया. नमस्कार
1: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण परिसर या कार्यक्रमाचा तिसरा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूयात चौथ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे.
2: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:10.
3: FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. 6:55 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुविचार. शत्रूचे सुद्धा गुण घ्यावेत आणि गुरुमध्ये दोष असतील तर ते निंदे मानावेत. श्रोते हो, आताचं पण सुविचार ऐकलं. जाणून घेऊया आजचा दिनविशेष. आज दिनांक 11 जुलै 2026. आजच्या रोजी म्हणजे 11 जुलै 1667 मिर्झा राजे जयसिंग यांचं निधन झालं. आज त्यांचा स्मृतिदिन. आज कादंबरीकार नारायण हरी आपटे यांचा जन्मदिन 1899. आज रोजी म्हणजेच 11 जुलै 1921 प्रसिद्ध साहित्यिक शंकरराव खरात यांचा जन्म झाला. तसंच आज जागतिक लोकसंख्या दिवस. आताच आपण दिनविशेष ऐकलं. ऐकूया काही व्यावसायिक जाहिराती.
4: मूळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
5: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
4: मोबाईल 94-23-13-87-89.
6: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
7: नांदेड शहरात प्रथमच डोळे तपासणी टायटन मध्ये मोफत.
8: टायटन चष्म्यासाठी भरपूर ऑफर्स, एक घेतला तर एक फ्री.
7: इंटरनॅशनल ब्रँड आणि प्रोग्रेसिव्ह लेन्स, एक खरेदी केली तर दुसऱ्या खरेदीवर 50% डिस्काउंट. यामध्ये गॉगल सुद्धा घेऊ शकता.
8: संपर्क टायटन आय प्लस, कला मंदिर नांदेड. नियम आणि अटी लागू.
9: विश्वासाची सुवर्ण परंपरा, आकर्षक डिझाईन्स, शुद्धतेची हमी आणि उत्कृष्ट सेवा. आजच भेट द्या दत्तात्रय टेहरे ज्वेलर्स, वामन मदर पूर्णा रोड नांदेड.
4: मूळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
10: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद नांदेड.
11: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
12: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
11: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
12: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड नांदेड. मोबाईल नंबर

0: 800-25-872.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
2: चली बाप सारा जगाचा परिपूर्ण मालेकरांची विधू माऊस.
3: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
1: आमचा फोन क्रमांक 9404761252
3: 9404761252.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाइश.
3: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:30.
4: फोन फरमाइश.
5: श्रोते हो, याबरोबरच दिनविशेष हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.

आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7 वाजलेत. देशभक्तीगीत प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात महेंद्र कपूर, उत्तारा केळकर आणि सहकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची रचना ऐकवित आहोत.

0: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
0: जाणकार बना, सतर्क रहा।

0: एफएमएल 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:07 झालेले आहेत. श्रोतेहो, सकाळी ठीक 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECI नेट ऍपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

0: आषाढ वारी आनंद वारी लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार। तेव्हा श्रोते हो ऐकायला विसरू नका रोज सकाळी 6:30 वाजता।
1: अर्थनीती बचत गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती।
2: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे।
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून।

0: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप येत्या 7 डिसेंबर पासून नागपुरात. हिवाळी अधिवेशन. शेतकरी कर्जमाफीच्या अटी शिथिल. अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांची घोषणा. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानांतर्गत आजपासून कुटुंब नियोजन सप्ताह. आणि लातूर देणगी अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर जाधव याला अटक. आता सविस्तर बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला. 22 जूनपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या. तर महिला सक्षमीकरण विधेयक, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सुधारणा विधेयक यासह विविध 21 विधेयकांना या अधिवेशनात विधिमंडळानं मंजुरी दिली. विधान परिषदेच्या उपसभापतींची निवडणूकही या अधिवेशन काळात पार पडली. विधिमंडळाचं आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2026 रोजी नागपुरात घेण्याबाबत राज्यपालांकडे शिफारस करत असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. त्यानंतर विधानसभा तसंच विधान परिषदेचं अधिवेशन संस्थगित झाल्याचं दोन्ही सदनांच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची मर्यादा हटवून 2 लाख रुपयांपर्यंत लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. काल विधानसभेत विरोधी पक्षानं मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात मुख्यमंत्री बोलत होते. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. यामुळे आता 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयांचा लाभ मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता एआयचा वापर, स्मार्ट मीटर, खत पुरवठा, बोगस बियाणं, पोलिसांची घरं यासह विविध विषयांवर विरोधकांनी अंतिम आठवडा प्रस्तावात उपस्थित केलेल्या मुद्द्यांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. या तपासात अधिक माहिती देताना ते म्हणाले,
1: 2 प्रकारे तपास चाललेला आहे. एक प्रकार सीएडी करते, दुसरं एएआयबी करते. वेगवेगळ्या गोष्टींसोबत एक शंका पायलट सुमित कपूर यांच्याबद्दलही होती, पण त्यात कुठलंही काही संशयास्पद आढळलेलं नाही. या ठिकाणी एआयआयबीचा रिपोर्ट हा महत्वाचा आहे. वर काय घडलं हे या रिपोर्टशिवाय समजू शकत नाही. ते धागेदोरे याच्यातच मिळणार आहेत. आमचं सातत्याने याच्यावर लक्ष आहे, केंद्र सरकारचंही लक्ष आहे. केंद्र सरकार योग्य पद्धतीने त्या गोष्टी करते.
0: स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारनं दिलेल्या निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत ही घोषणा केली. या लेखापरीक्षणामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सोयीसुविधांची माहिती मिळणार असल्याचं ते म्हणाले. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला

0: उत्तर देत होते.
1: गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील 1400 अधिक पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांचं नुकसान झालं. त्यातल्या 452 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. 452 पैकी 258 कामं पूर्ण झाली असून 109 कामं सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर नळ पाणी योजनेतील कामांच्या गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगानं नगरविकास विभागामार्फत समिती नियुक्त करून चौकशी करण्यात येईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेत दिली. या समितीचा महिनाभरात अहवाल सादर केला जाईल आणि योजनेच्या प्रगतीचा दर 15 दिवसांनी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष पाहणीद्वारे नगरविकास विभागामार्फत आढावा घेतला जाईल असंही सामंत यांनी सांगितलं. सदस्य अंबादास दानवे यांनी यासंदर्भात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली. सध्या योजनेची 83.5% कामं पूर्ण झाल्याची माहिती सामंत यांनी दिली. राज्य सरकारनं या अधिवेशनातून नागरिकांची निराशा केल्याची टीका विरोधकांनी केली. पावसाळी अधिवेशन संपल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आमदार नाना पटोले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सरकारच्या कामकाजावर टीका केली. विधान परिषदेतील 5 आमदारांचा कार्यकाळ येत्या 6 डिसेंबरला संपणार असल्यानं त्यांना काल निरोप देण्यात आला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्यासह शरदचंद्र पवार गटाचे 1, काँग्रेस 2 आणि 1 अपक्ष आमदारांचा समावेश आहे.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: नाशिक जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत झालेल्या कथित गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. या योजनेसंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. एसआयटीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाईचा तसंच अपहार झालेल्या निधीच्या वसुलीचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण व्हावी यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल असं आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरील पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कॅन्सर संदर्भातील उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम

काल विधान परिषदेत मंजूर झालं. विधानसभेनं यापूर्वीच या विधेयकाला मंजुरी दिली आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानांतर्गत आज 11 जुलै ते 18 जुलै 2026 दरम्यान कुटुंब नियोजन सप्ताह राबवण्यात येत आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विशेष जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM यांनी यात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. हिंगोली जिल्ह्यातही जागतिक लोकसंख्या दिन सप्ताह राबवण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष

किशोर धोंडीराम जाधव उर्फ शिवणीकर याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल अटक केली. आरोपी मोतीनगर परिसरातल्या आपल्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर बाहेरून कुलूप लावून लपून बसला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. दहशतवाद विरोधी पथकानं काल छत्रपती संभाजीनगर तसंच जालना इथून प्रत्येकी 6 जणांना ताब्यात घेतलं. धाराशिव तसंच बीड इथूनही काही जणांना ताब्यात घेतलं असून पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्काच्या संशयावरून ही कारवाई केली जात असल्याचं वृत्त आहे. धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातल्या गणेगाव इथल्या वैशाली जाधव यांनी पतीच्या निधनानंतर छोट्या स्वरूपात असलेल्या शिवणकाम व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून सेंद्रिय शेती, पशुपालन याशिवाय बचत गटाच्या माध्यमातून महिलांची फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरू केली. यातूनच त्यांनी लखपती दिदी होण्याचा मान पटकावला. आपल्या या

0: माझ्या गटाचं नाव सद्गुरु विधवा महिला बचत गट आहे. मी अशी सुरुवात केली की जे विधवा महिला असतील त्यांना स्वतः मी पगार चालू केल्या, विधवा पेन्शन चालू केली. मग शेती करत करत जो व्यवसाय आहे, दुग्ध व्यवसाय असेल किंवा कपड्याचा व्यवसाय असेल किंवा शेवगा उत्पादक गट असतील किंवा टेलरिंगचा असेल, हे पाच व्यवसाय उमेद अभियानामध्ये आल्यानंतर आज वार्षिक माझं ह्या पाच व्यवसायातनं 3 ते 3.5 लाखाचं निव्वळ उत्पन्न आहे माझं. जे मी पाच व्यवसाय केले तर लखपती दिदी झाले आतापर्यंत, सगळं श्रेय उमेदला जातं.
1: शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं काल बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथं भाविकांनी पुष्पवृष्टी करत स्वागत केलं. आज ही पालखी केज तालुक्यातील बोरी सावरगावकडे प्रस्थान करत आहे. तर पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं रिंगण काल अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मीड सावंगी इथं पार पडलं. त्यानंतर पालखी बीड जिल्ह्यात दाखल झाली. दरम्यान श्री ज्ञानेश्वर महाराज तसंच संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज पुण्याहून पुढे प्रस्थान करतील. ज्ञानेश्वर महाराज पालखीतील पादुकांचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दर्शन घेतलं. भारत आणि इंग्लंड दरम्यान महिला क्रिकेट कसोटी सामन्याला कालपासून लंडनमध्ये लॉर्ड्स मैदानावर सुरुवात झाली. इंग्लंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतानं पहिल्या डावात सर्वबाद 285 धावा केल्या. कालचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडच्या 1 बाद 21 धावा झाल्या होत्या. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर महिलांचा क्रिकेट सामना प्रथमच होत आहे. दरम्यान भारत आणि इंग्लंड पुरुष संघात आज अखेरचा T20 सामना खेळवला जात आहे. 5 सामन्यांच्या या मालिकेत 3 सामने जिंकून इंग्लंडनं विजयी आघाडी घेतली आहे. हवामान. राज्यात उद्या रविवारपासून विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप. शेतकरी कर्जमाफीच्या अटी शिथिल. अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि लातूर देणगी अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर जाधव अटकेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल.
3: Brand new audio series, The Savior, brought to you by Sri Ganga Hospital.
4: ही गोष्ट आहे 37 वर्षीय किरणची, घरचा कर्ता पुरुष, ज्याच्या खांद्यावर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी होती. दररोजच्या धावपळीत त्याचं आयुष्य सुरळीत चाललं होतं, पण एक दिवस अचानक किरणच्या पाठीत दुखायला लागलं. सुरुवातीला त्याने ते साधं दुखणं समजून दुर्लक्ष केलं, पण दिवसागणिक दुखणं वाढायला लागलं. पायाला मुंग्या येऊ लागल्या, चालताना चप्पल निसटू लागली आणि हळूहळू त्याच्या पायातील ताकद कमी होऊ लागली. जो माणूस सगळ्यांना आधार देत होता, आज त्यालाच उभं राहण्यासाठी आधाराची गरज होती. शेवटी परिस्थिती हाताबाहेर गेल्याने किरण श्री गंगा हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तिथे ब्रेन अँड स्पाइन स्पेशलिस्ट डॉक्टर संदीप गोरे यांनी त्याची सखोल तपासणी केली. MRI रिपोर्ट्समध्ये एक गंभीर कारण समोर आलं. त्याच्या पाठीच्या मणक्यामध्ये 3 ते 4 सेंटीमीटरची गाठ तयार झाली होती, जी नसांवर दाब देत होती. याच दाबामुळे किरणच्या पायांची ताकद कमी होत होती आणि वेदना वाढत होत्या. डॉक्टर संदीप गोरे यांनी शांतपणे परिस्थिती समजावून सांगितली आणि वेळ न दवडता किरणने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. सर्जरीला सुरुवात झाली. डॉक्टर संदीप गोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली दुर्बिणीद्वारे अत्यंत अचूक पद्धतीने किरणच्या मणक्यातील गाठ काढण्यात आली आणि काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर सर्जरी यशस्वी झाली. हळूहळू किरण रिकव्हर होऊ लागला. त्याच्या पायांची ताकद परत येऊ लागली. मुंग्या येणं कमी झालं आणि काही दिवसातच तो पुन्हा आत्मविश्वासाने स्वतःच्या पायांवर उभा राहिला. त्या एका योग्य निर्णयाने किरणचं आयुष्य पुन्हा मार्गावर आलं. आज किरण पुन्हा तितक्याच ताकदीने आपल्या कुटुंबाची जबाबदारी निभावतोय.
5: श्री गंगा हॉस्पिटल, जिथे प्रत्येक उपचारामागे असते एका आयुष्याला पुन्हा उभं करण्याची जिद्द आणि जबाबदारी. आणि जेव्हा प्रश्न ब्रेन आणि स्पाइनचा असतो तेव्हा विश्वास फक्त एकच, डॉक्टर संदीप गोरे. मेंदू व मणक्याच्या गुंतागुंतीच्या व जटिल शस्त्रक्रियांवर आता दुर्बिणीद्वारे व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे खात्रीशीर उपचार मिळवा श्री गंगा हॉस्पिटलमध्ये.

0: शिवाजी नगर नांदेड।
1: श्रोतेहो, आताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल ऐकलात। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

0: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश।
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे। सकाळचे 7:25 होत आहेत। श्रोते हो, आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम सांदूरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज शेती क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. हवामानातील अनिश्चितता, उत्पादन खर्चातील वाढ, कीड रोग व्यवस्थापन, बाजारपेठेतील बदलती मागणी आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर या सर्व गोष्टींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ आवश्यक ठरत आहे. या दृष्टीने सप्तमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमात डिजिटल तंत्रज्ञान, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रशिक्षित मार्गदर्शक यांची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित होत आहे. राज्य शासनाने शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या दिशेने पावलं उचलली असून स्मार्ट शेती ऍप आणि डिजिटल साधनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अधिक प्रभावी मार्गदर्शन पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचबरोबर मेंटर्स, कृषी अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि शेतकरी गट यांच्यातील सुसंवाद व समन्वय ही या उपक्रमाची महत्वाची ताकद आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण स्मार्ट शेती ऍप, डिजिटल तंत्रज्ञान आणि AIचा वापर, मेंटरशिप भूमिका, प्रशिक्षणाची पद्धत आणि कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, शेतकरी यांच्यातील समन्वयाचे मॉडेल या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
1: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की

0: आकडेवारी याला तेव्हा महत्व होत असतं जेव्हा आप दिल से जुड़ जाएंगे। आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जातात। तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत। यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांपर्यंत पूर्ती ती मर्यादित होती। म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351 पैकी 46 वरनं आपण डायरेक्ट यंदा आपण 46 वरनं 351 वरती आपण करत आहोत
1: पूर्ण
0: हो। आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत। आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40
1: वाढत जाते।
0: कारण ती शब्दानी होत नाही, आपल्यासमोर आपल्यासाठी म्हणजे चमत्कार समोर नमस्कार। तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील। म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील। त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावेत। आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
1: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते ती गोष्ट रिझल्ट येतोय तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही।
0: हो निश्चितच निश्चितच। आणि एक गोष्ट सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80%-हून जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे, तर हे 1.5 एकर, 1/2 एकर, 1/2 एकर ही शेती परवडत नाही। तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणं शक्य नाही। पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20-25-50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे। त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो।
1: आपण म्हणतो की मंडळी शेतीतील परिवर्तन हे केवळ आपल्या शासनांच्या योजनांमधून नाही तर शेतकऱ्यांच्या सामूहिक सहभागातूनही होत असतं। त्याच्यामुळे हा महत्वाचा संदेश आज आपल्याला या कार्यक्रमातून मिळालेला आहे। शेतकरी राजा आहे हे आपण पूर्वीपासून म्हणत आहे।
0: ज्ञानाबद्दल थोडं अधिक सांगतो तुम्हाला। आपण काय केलं, पाणी फाउंडेशनचा जन्म तुम्हाला ठाऊक आहे, सत्यमेव जयते या टीव्ही शो वरनं झाला आणि मी स्वतः किंवा आमच्या टीम मधील अनेक जण हे स्वतः ऍक्च्युली आम्ही लेखक दिग्दर्शक आहोत। तर आपण शेती सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण फिल्म्स बनवतो। म्हणजे गेल्या 30 दिवसांमध्ये पाणी फाउंडेशनने 300+ फिल्म्स बनवलेत। प्रत्येक प्रॅक्टिससाठी वेगळी फिल्म असते आणि त्या फिल्म्स खूप सोप्या असतात, 60 सेकंदापासून 120 सेकंदापर्यंत कोणती फिल्म लांब नसते
1: आणि हे सगळं विना मोबदला सर
0: टोटली। आणि आपण त्यासाठी आपण पुन्हा क्लास घेतो, म्हणजे तुम्ही जर शेतकरी गट आहात तर तुम्हाला एक मेंटॉर अलॉट केला जातो। आणि सुदैवाची आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने याला भरभरून आपल्याला मदत केलेली आहे अशा पद्धतीने की कृषी खातं आणि उमेद म्हणजे MSRLM महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जीवनोन्नती अभियान यांनी आपल्याला एक टीम तयार केलेली आहे। जवळजवळ 800 जणांची टीम आहे ज्यांनी खास प्रशिक्षण घेतलं आणि जे दर 4 दिवसांनी शेतकऱ्यांना प्रत्येक शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर काय करायचंय कसं करायचंय याचा क्लास घेतात बाय व्हिडिओ व्हॉट्सअप। म्हणजे जसं एका कोचिंग क्लासमध्ये एक सर असतात किंवा एक मॅडम असतात की ज्यांच्या बरोबर आपलं नातं असतं आणि जे आपलं शैक्षणिक करिअर घडवतात, त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे हे अधिकारी आपल्या शेतकऱ्यांचं शेतीचं करिअर घडवण्याचं अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहेत।
1: गेल्या वर्षीच्या फार्मर कप मधून म्हणजे उत्पादन

0: म्हणजे हे जे त्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे वन टू वन आणि शेती कशी करावी शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी ह्याचे कुठले जास्त छान परिणाम दिसून आलेत?
1: आपण परिणाम मोजताना फक्त भावना नाही मोजायचे, आपल्याला परिणाम मोजताना पाहायचंय की खरोखर या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांच्या खिशात जास्त पैसा पडतो की नाही, कारण शेवटी तोच निकष आहे.
0: बरोबर.
1: कारण नाहीतर तुम्ही शब्द कितीही वापरा पण शेतकऱ्याला जर पैसा होणार नसेल तर ही यात काही अर्थ नाही. तर त्यासाठी ह्याचं मोजमाप आम्ही खूप बारकाईने आम्ही याचं सगळं मॉनिटरिंग चालू असतं. सोयाबीन कापूस आणि मका पिकवणाऱ्या आमची जी शेवटची स्पर्धा फार्मर कप 2024 जी झाली होती त्याच्यामध्ये उत्पादन खर्चात सरासरी 26% घट झाली. उत्पादन खर्च एकरी खर्च जो होतो हा 26% कमी झाला. उत्पादकता म्हणजे माल केवढा आला, माल हा 63% हा वाढलाय सरासरी. म्हणजे काही शेतकऱ्यांचा खूप जास्त झालाय पण सरासरी जर धरली तर 63% वाढला आणि प्रति एकर नफा जो आहे तो 100% जास्त त्याची वाढ झालेली आहे. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर सोयाबीनचे उत्पादन प्रति एकर 7/13 क्विंटल गेले, कापसाचे 8/11 क्विंटल गेले आणि मक्क्याचे 23/38 क्विंटल गेले. आणि आपले बरेचसे शेतकरी महाराष्ट्र सरकारतर्फे स्पर्धा असते पीक उत्पादकता स्पर्धा, तर बऱ्याच ठिकाणी जिंकणारे शेतकरी हे आपल्या गटातले आहेत.
0: वा, हा किती अभिमानाची गोष्ट आणि किती आनंद. म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचं काय आहे तो आनंद आणि समाधान, ह्या दोन्ही गोष्टी देण्यात आणि घेण्यामध्ये खरंच एक वेगळं समाधान आहे. सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी

0: यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: आकाशवाणी नागपूर घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. ऐका आर्थिक दृष्ट्या फायदेशीर शेती या विषयीची माहिती सचिन फरफड पाटील आणि निशांत बुरनासे यांच्याकडून. या सोबतच जनावरांच्या खाद्यात जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचे महत्व यावर माहिती ऐका डॉक्टर शायनी जोगी यांच्याकडून. ऐका हा कार्यक्रम सोमवार दिनांक 13 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7:30 कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.

एफएमएड 101.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:40 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला सुरेश वाडकर यांच्या स्वरात सुरेश भट यांचं शब्दरचना ऐकवित आहोत. संगीतबद्ध केलं आहे रवी दाते यांनी.

0: मूळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकीजवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94 23 13 87 89.
2: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: नांदेड शहरात प्रथमच डोळे तपासणी टायटन मध्ये मोफत.
4: टायटन चष्म्यासाठी भरपूर ऑफर्स, एक घेतला तर एक फ्री.
3: इंटरनॅशनल ब्रँड आणि प्रोग्रेसिव्ह लेन्स, एक खरेदी केली तर दुसऱ्या खरेदीवर 50% डिस्काउंट. यामध्ये गॉगल सुद्धा घेऊ शकता.
4: संपर्क टायटन आय प्लस, कला मंदिर नांदेड. नियम आणि अटी लागू.
5: विश्वासाची सुवर्ण परंपरा, आकर्षक डिझाईन्स, शुद्धतेची हमी आणि उत्कृष्ट सेवा. आजच भेट द्या दत्तात्रय टेहरे ज्वेलर्स, वामन मदर पूर्णा रोड नांदेड.
6: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
7: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
6: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
7: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड नांदेड. मोबाईल नंबर 825 872.
0: मूळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
8: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद नांदेड.
9: श्रोत्या भावधारा या कार्यक्रमात अरुण दाते यांच्या स्वरात मंगेश पाळगावकर यांचं भावगीत ऐकवित आहोत. संगीतबद्ध केलं आहे यशवंत देव यांनी.

श्रोते याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. FM एकशे एकोणच एक मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: कमी वेळा जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाले हसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
0: जाणकार बना, सतर्क रहा।
2: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार।
3: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड।
2: मोबाईल 94-23-13-87-89।
4: विश्वासाची सुवर्ण परंपरा, आकर्षक डिझाईन्स, शुद्धतेची हमी आणि उत्कृष्ट सेवा, आजच भेट द्या दत्तात्रय टेहरे ज्वेलर्स, वामन मदर पूर्णा रोड नांदेड।
5: नांदेड शहरात प्रथमच डोळे तपासणी टायटन मध्ये मोफत।
6: टायटन चष्म्यासाठी भरपूर ऑफर्स, एक घेतला तर एक फ्री।
5: इंटरनॅशनल ब्रँड आणि प्रोग्रेसिव्ह लेन्स, एक खरेदी केली तर दुसऱ्या खरेदीवर 50% डिस्काउंट, यामध्ये गॉगल सुद्धा घेऊ शकता।
6: संपर्क टायटन आय प्लस कला मंदिर नांदेड, नियम आणि अटी लागू।
7: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
8: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार,
7: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध, एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली।
8: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड। मोबाईल नंबर 825-872।
9: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा। सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59। डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड। संपर्क 95-95-24-25-59।
2: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार, शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज।
10: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन। संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड।

श्रोतेहो कार्यक्रमात आता सपन जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात शांता शेळके यांची शब्दरचना ऐकला. संगीतबद्ध केलं होतं देवदत्त साबळे यांनी. कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांच्या स्वरात सुरेश भट यांनी संगीतबद्ध केलेला माफ करा सुरेश भट यांची शब्दरचना ऐकवित आहोत. संगीतबद्ध केला आहे रधनाथ मंगेशकर यांनी.

श्रोतेहो, याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 8:30 वाजत आहेत राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर 8:40 जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हाने आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तसंच 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. प्रथम सहक्षेपित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल न्यूझीलंड इथं पोहोचले. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यातून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. ऑकलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. द्विपक्षीय चर्चेपूर्वी गव्हर्नमेंट हाऊस इथं मोदी यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. त्यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. आपली न्यूझीलंड भेट ही द्विपक्षीय संबंधांमधील एक ऐतिहासिक टप्पा असून यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवी गती मिळेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले. धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करून दोन्ही देशांनी एक महत्वपूर्ण पाऊल उचललं असून भविष्यातील सहकार्यासाठी हे दिशादर्शक ठरणार आहे असं त्यांनी सांगितलं. दोन्ही देशांमधील सामायिक लोकशाही मूल्ये आणि सागरी संबंधांवर त्यांनी प्रकाश टाकला. भारत आणि न्यूझीलंड इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता, स्थिरता आणि सुरक्षा बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात असं त्यांनी सांगितलं. भारतीय पंतप्रधान 40 वर्षांनंतर प्रथमच न्यूझीलंडला भेट देत आहेत. पंतप्रधान मोदी यांची ही भेट एक ऐतिहासिक टप्पा असल्याचं न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी प्रमुख व्यावसायिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. तसंच भारतीय समुदायालाही ते संबोधित करणार आहेत. भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत महेंद्रगिरी F-38 ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट केली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा समारंभ होईल. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि स्वदेशी युद्धनौका बांधणीच्या दिशेनं भारताच्या वाटचालीतील हा आणखी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या समारंभाच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्र्यांनी विशाखापट्टणम इथं काल नौदल कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. हिंदी महासागर क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून भारताची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित

शहा यांनी म्हटलं आहे. बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या समवेत त्यांनी काल बंदर सुरक्षा विभाग BOPS प्रगतीचा आढावा घेतला. बंदरांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ परवानाधारक खासगी सुरक्षा संस्थांवरच सोपवावी, तसंच तिथे केवळ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF द्वारे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच तैनात केलं जावं असं शहा म्हणाले. उपलब्ध पायाभूत सुविधांचा वापर करून बंदर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मासेमारी बंदरे आणि मासे उतरवण्याच्या केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थेचाही शहा यांनी आढावा घेतला. इस्रोद्वारे विकसित नभमित्र ऍपचा व्यापक प्रसार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मच्छीमारांच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मासे उतरवण्याच्या केंद्रांवर कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करून पुरेशी सुरक्षा निश्चित करावी असे निर्देशही शहा यांनी दिले. भारतीय रेल्वेने सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी उत्तर रेल्वेच्या 680 किलोमीटर मार्गावर कवच प्रणाली तैनात करण्यासाठी 206 कोटी रुपयांना मंजुरी दिली. जास्त वर्दळीच्या आणि सामरिकदृष्ट्या महत्वाच्या मार्गांवर स्वदेशी सुरक्षा प्रणालीचा विस्तार करणे हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. कवच 4 ची तरतूद दिल्ली विभागातील रेवाडी दिल्ली आणि शकूरबस्ती बठिंडा या मार्गांवर लागू केली जाईल. रेल्वे अपघात रोखण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल मस्कत इथं ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र बिन हमद अल बुसैदी यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील सहकार्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, दळणवळण, सागरी क्षेत्र, तंत्रज्ञान, संरक्षण तसंच सायबर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांवर प्रामुख्यानं लक्ष केंद्रीत करण्यात आलं. आखाती प्रदेशातील घडामोडी आणि या भागात शांतता स्थिरता राखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबतही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. भारत आणि ओमान यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचा विश्वास आणि सामर्थ्य या चर्चेतून दिसून आल्याचं डॉ जयशंकर यांनी अधोरेखित केलं. जयशंकर यांनी काल ओमानमधील भारतीय समुदायाशीही संवाद साधला. भारत ओमान संबंध अधिक दृढ करण्याबाबत तिथल्या भारतीयांमध्ये असलेला उत्साह स्पष्ट दिसून येत असल्याचं डॉ जयशंकर यांनी म्हटलं. उच्च प्रमाणात अल्कोहोल असलेल्या औषधांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी केंद्र सरकारने औषध नियमन 1945 सुधारणा केली आहे. त्यानुसार आता 30 मिलीलिटरपेक्षा जास्त मापानं विकल्या जाणाऱ्या कोणत्याही औषधात 12% जास्त इथाइल अल्कोहोल असेल तर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ते खरेदी करता येणार नाही. अशा उत्पादनांसाठी आवश्यक परवाने घेणे बंधनकारक असणार आहे. अल्कोहोलयुक्त औषधांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारने नियमात सुधारणा केल्या आहेत. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज बिहारमधील गया इथं एक दिवसाच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यादरम्यान गया इथल्या बिहार इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अँड रुरल डेव्हलपमेंट इथं बिहार विधानसभेच्या सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला ते संबोधित करतील. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि डॉ एल मुरुगन यांनी काल आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. संसदेचं हे अधिवेशन 20 जुलैला सुरू होईल ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदा 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी यावेळी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी CID आणि AIB या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले.
अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या देणग्यांच्या कथित अपहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी सुनावणी करणार आहे. राम मंदिरातील देणग्यांच्या कथित अपहार प्रकरणी अटक करण्यात

आलेल्या आठही आरोपींना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या दोन भूकंपांमधील मृतांचा आकडा 4000 वर गेला आहे. 24 जून रोजी तिथे 7.2 आणि 7.5 तीव्रतेचे लागोपाठ दोन भूकंप झाले. या भूकंपांमुळे ला गुवेरा या किनारपट्टीवरील राज्यातील सर्व जिल्हे उद्ध्वस्त झाले असून 4118 लोकांचा मृत्यू झाला आणि 16740 जण जखमी झाल्याची माहिती संसदेचे प्रमुख जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी दिली. हजारो लोक अजूनही बेपत्ता आहेत. फिफा विश्वचषक फुटबॉलमध्ये अमेरिकेतील इंग्लवूड इथे काल रात्री झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात स्पेननं बेल्जियमचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. याआधी पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव केला. विम्बल्डन टेनिसमध्ये आज लंडन इथे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना मुचोवा आणि तिची सहकारी लिंडा नोस्कोवा आमने सामने असतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र.
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हान. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळोख. श्रोते हो, सध्या जगाची लोकसंख्या 8.3 अब्जपेक्षा जास्त आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत 8.5 अब्ज आणि 2050 पर्यंत ती 9.7 अब्जपर्यंत जाईल असा अंदाज आहे. भारत सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. वाढत्या लोकसंख्येविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी त्यासाठी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो. लोकसंख्या वाढीमुळे अनेक आव्हानांना सामोरं जावं लागत असलं तरी ती एक संधी ठरू शकते का? विशेषत भारतासाठी ती फायदेशीर असू शकते का? आणि भविष्यात कोणती आव्हानं आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण साळोख, समाजशास्त्र विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांना. आज आपण त्यांच्याशी संवाद साधून लोकसंख्या वाढीचं बदलतं चित्र संधी की आव्हान याविषयी माहिती घेणार आहोत. डॉक्टर लक्ष्मण साळोख सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन साजरा कधीपासून केला जातो?
2: 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली त्यानिमित्त 5 अब्ज दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे महत्व अधोरेखित करण्याबाबत लोकांमध्ये असलेली जागरूकता आणि आवड पाहून वर्ल्ड बँकेचे लोकसंख्या शास्त्रज्ञ डॉक्टर KC जकेरिया यांनी अशी कल्पना सुचवली की हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात यावा. या अनुषंगाने UNDP ने जनरल असेंब्लीमध्ये त्यांचा ठराव घेऊन 1989 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथमतः 11 जुलै 1990 रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. तो जगातील 90 देशांमध्ये साजरा करण्यात आला. या निमित्तानं एक थीम दिली जाते. 1924 रोजी कोणालाही मागे सोडू नका, प्रत्येकाची गणना करा, जनगणनेच्या अनुषंगाने ही थीम देण्यात आली होती. 2025 तरुणांना न्याय, आशादायी आणि समतापूर्ण जगात त्यांचा इच्छेनुसार कुटुंब घडवण्यासाठी सक्षम बनवणे ही थीम देण्यात आलेली आहे.
1: हा लोकसंख्या दिन साजरा करण्यामागे उद्देश नेमका काय?

0: लोकांमध्ये लोकसंख्या वाढीबाबत जनजागृती करणे, कुटुंब नियोजनाचे महत्त्व लोकांना पटवून देणे, माता व बाल आरोग्य सुधारणा या संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, लैंगिक समानता, महिलांचे सक्षमीकरण करणे, शाश्वत विकासाला चालना देणे आणि युवकांमध्ये जागरूकता निर्माण करणे यासारखे उद्देश समोर ठेवून जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो.
1: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे काय सांगता येईल?
0: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे एखाद्या देशाच्या किंवा समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासाबरोबर जन्मदर आणि मृत्यूदर यामध्ये होणाऱ्या बदलाचे स्पष्टीकरण करणारा सिद्धांत. हा सिद्धांत वॉरन थॉम्पसन यांनी 1929 मध्ये मांडला होता. हा सिद्धांत सांगतो की लोकसंख्येची वाढ ही साधारण 4 टप्प्यात होते. या संदर्भामध्ये काही अभ्यासकांमध्ये दुमत आहे, त्यांच्या मते

0: हा सिद्धांत वॉरन थॉम्पसन यांनी 1929 मध्ये मांडला होता. हा सिद्धांत सांगतो की लोकसंख्येची वाढ ही साधारण 4 टप्प्यात होते. या संदर्भामध्ये काही अभ्यासकांमध्ये दुमत आहे, त्यांच्या मते लोकसंख्येची वाढ ही 5 टप्प्यामध्ये होत असलेली दिसते.
1: ते टप्पे कोणते?
0: त्याचा प्रारंभिक टप्पा असा आहे की जन्मदर मृत्यूदर हे दोन्ही उच्च असतात, त्यामुळे लोकसंख्या वाढ त्या टप्प्यामध्ये ही कमी स्वरूपाची असते. त्यातला संक्रमणाचा प्रारंभिक टप्पा जो काय आहे तो आरोग्य व स्वच्छतेतील सुधारणा झाल्यामुळे मृत्यूदर कमी होतो पण जन्मदर उच्च राहतो, त्यामुळे या टप्प्यामध्ये लोकसंख्या ही झपाट्याने वाढत असलेली आपल्याला दिसून येते. या संक्रमणाचा या नंतरचा टप्पा आहे, या टप्प्यामध्ये शिक्षण शहरीकरण आणि कुटुंब नियोजनामुळे जन्मदर कमी होऊ लागतो, त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो. याचा जो काही पुढचा टप्पा आहे हा टप्पा स्थिर टप्पा, ज्यामध्ये जन्मदर मृत्यूदर हे दोन्ही कमी आणि जवळपास समान अशा स्वरूपाचे असतात, त्यामुळे या टप्प्यावर लोकसंख्या ही स्थिर राहते. काही देशांमध्ये घटता टप्पा सुद्धा असतो, हा पाचवा टप्पा, त्यामध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा कमी होतो, त्यामुळे लोकसंख्या कमी होऊ लागते.
1: भारत सध्या लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात आहे?
0: भारत लोकसंख्या संक्रमणाच्या आज साधारणपणे 3 टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येतो. या 3 टप्प्याची अशी वैशिष्ट्ये आहेत की यामध्ये कुटुंब नियोजनाचा वाढता स्वीकार केलेला आपल्याला दिसतो, त्यासोबत महिलांच्या शिक्षणात वाढ आणि महिलांचं सक्षमीकरण, शहरीकरण आणि औद्योगिकरण, आरोग्य सेवामध्ये सुधारणा, जन्मदरात घट आणि मृत्यूदर कमी पातळीवर स्थिर होतो, भारत साधारणपणे या 3 टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येते.
1: जन्मदर आणि मृत्यूदरातील बदलांचा लोकसंख्येवर परिणाम कसा होतो?
0: साधारणपणे जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असेल तर लोकसंख्या ही वेगानं वाढत असलेली आपल्याला दिसते. जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास समान असतील तर लोकसंख्या स्थिर राहते. जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त असेल तर लोकसंख्या ही घटते. मृत्यूदर कमी झाल्यास लोकांची सरासरी आयुर्मान वाढते आणि लोकसंख्या वाढण्यास त्या ठिकाणी मदत होते. जन्मदर कमी झाल्यास लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो.
1: लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर कोणते परिणाम होतात याबद्दल काय सांगाल?
0: मला असं वाटतं लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर होणारे जे काही परिणाम आहेत त्यामध्ये कामगारांची संख्या वाढते आणि आपल्याकडे लोकसंख्येतील कार्यक्षम वयोगट म्हणजे वयाचे 15 ते 64 वर्ष यामध्ये लोकांचे प्रमाण वाढल्यास उद्योग आणि सेवा क्षेत्रासाठी त्या ठिकाणी अधिक स्वरूपाचं मनुष्यबळ आपल्याला उपलब्ध होताना दिसते. रोजगाराची मागणी वाढते, लोकसंख्या वाढल्यामुळे नोकराची गरज वाढते. पुरेशा रोजगाराच्या संधी निर्माण न झाल्यास या ठिकाणी विपरीत परिणाम म्हणजे बेरोजगाराची समस्या सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जाणू लागते. यासोबत आर्थिक विकासाला चालना मिळते, त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की अधिक कामगार उपलब्ध असल्या कारणाने ग्राहक असल्यामुळे उत्पादन व्यापार आणि गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणात वाढ होत असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. हे जरी खरं असलं तरी संसाधनावर ताण येतो, जसे की शिक्षण असेल, आरोग्य असेल, निवासाच्या सुविधा असतील, पायाभूत सुविधा असतील, यावर अधिकचा खर्च करावा लागत असल्यामुळे त्यावर ताण येत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर प्रति व्यक्ती उत्पादनावर परिणाम होतो, तो की लोकसंख्या वेगाने वाढल्यास राष्ट्रीय उत्पन्नात मध्ये जरी वाढ झाली तरी प्रति व्यक्ती उत्पन्न हे कमी राहू शकते. आणि लोकसंख्यात्मक लाभांश जो आहे डेमोग्राफिक डिव्हिडंट हा कार्यक्षम वयोगटातील लोकांचे प्रमाण जास्त असल्यास देशाला आर्थिक प्रगतीची मोठी संधी मिळते. भारत सध्या या अवस्थेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असलेला आज आपल्याला दिसून येतो.
1: ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्या वाढीचं स्वरूप कसं बदलतंय?
0: ग्रामीण समाजामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग हा तुलनेने शहरी भागापेक्षा कमी असलेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी लोक ग्रामीण समाजातून शहरी समाजाकडे स्थलांतर करत असलेले आपल्याला दिसून येते.
1: सर, लोकसंख्या वाढीचा वेग हा पूर्वीपेक्षा कमी झालेला आपल्याला दिसतोय असं म्हटलं जात आहे की सध्या लोक

0: संख्या वाढीचा वेग कमी होतोय, तर त्यामागची कारण कोणती?
1: त्या पाठीमागे कुटुंब नियोजनाचा साधनांचा वाढता वापर, संतती नियमनाच्या साधनाचा अधिक वापर हे एक लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्यापाठीमागचं महत्वाचं कारण मला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यासोबत महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाद्वारे आणि महिलाद्वारे विविध सेवाबाई संस्थेद्वारे केले जाणारे जे काही प्रयत्न आहेत, या प्रयत्नातून महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरणाचं प्रमाण वाढल्यामुळे, शिक्षणामुळे महिलांच्या विवाह आणि मातृत्वाचं वय जे आहे यामध्ये वाढ होताना दिसते, त्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग हा कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होते. आज आपल्याला असं दिसतं शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की भारतामध्ये 80% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते आणि 20% लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहत असते. आज जर आपण ते प्रमाण या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की 31.16% ही लोकसंख्या शहरामध्ये राहत असलेली दिसते आणि 68.84% ही लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहत असलेली आपल्याला दिसते. याचं जे काही वाढणारं प्रमाण आहे हे प्रमाण शहरीकरणामुळे वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं. दिवसेंदिवस शहराच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही वाढ होत असताना लोकांच्या नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत, शहरामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जागेचा प्रादुर्भाव यामुळे लहान कुटुंबाला प्राधान्य दिलं जातं. आपल्या कुटुंबातील सदस्याला जर योग्य प्रकारच्या सोयीसुविधा आपल्याला द्यायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला लहान कुटुंब असणं गरजेचं आहे. त्यामुळे शहरीकरणाच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येते की लहान कुटुंबाचं महत्व त्यांना पटलेलं आहे. पूर्वीचा जो बालमृत्यू दर होता, माता मृत्यू दर होता, यामध्ये आज आपल्याला सुधारणा होत असलेली दिसून येते. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने केलेल्या ज्या काही आरोग्यविषयक सोयीसुविधा आहेत, या सोयीसुविधामध्ये आरोग्य सेवामध्ये सुधारणा झाली असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे बालमृत्यू कमी झाला आणि याच्या माध्यमातून माता मृत्यू सुद्धा कमी झाला आणि मग या अशा परिस्थितीमध्ये अधिक मुले जन्माला घालण्याची गरज आज कमी होत गेली आपल्याला दिसून येते. आरोग्यविषयक सोयीसुविधाच्या माध्यमातून लहान कुटुंबाचं या ठिकाणी आकार घेत असताना आपल्याला दिसतं आणि त्याच्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्याची ही कारणं.
0: कोविड महामारीचा या संरचनेवर कसा परिणाम झाला?
1: कोविड महामारीचा लोकसंख्येच्या रचनेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतो. प्रथमतः मृत्यूदरामध्ये वाढ झाली आणि ही वाढ होत असताना यामध्ये ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्याही मृत्यूदरामध्ये वाढ झाली असलेली आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून सरासरी आयुर्मान जे काय हे आयुर्मानात घट झाली. आणि पूर्वी जे काय आपण स्थलांतराविषयी बोलत होतो की ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये होणारं स्थलांतराचा वेग जो काही वाढत होता तो कोविड महामारीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की शहरी भागामधनं ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या ही स्थलांतरित झाली असलेली आपल्याला दिसून येतं. आपण टीव्हीवर पाहिलं असेल की कोविडमुळे मुंबईमधनं हजारो कामगारांची लोंढे ते पायी आपले लेकर घेऊन आपापल्या गावी 500-600 किलोमीटर स्थलांतरित झाले असलेले आपल्याला दिसून येतात. हा मोठा परिणाम स्थलांतराचा त्या ठिकाणी झाला असलेला आपल्याला दिसून येतं की त्यामध्ये एक बदल झाला. जन्मदरामध्ये यावर परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतं. काही ठिकाणी कोविडमुळे आर्थिक अनिश्चितता आणि आरोग्यविषयक जे काही चिंता होत्या लोकांमध्ये त्यामुळे सुद्धा जन्मदरात घट झाली असलेली आपल्याला दिसून येतो. कामगाराच्या शक्तीवर सुद्धा परिणाम झाला असलेला दिसून येतो. कारण कार्यक्षम वयोगटातील लोकांच्या मृत्यूमुळे आणि आरोग्य समस्यामुळे श्रम शक्तीवर परिणाम झाला.
0: सर, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे, याकडे आपण संधी म्हणून बघावं की आव्हान म्हणून बघावं?
1: आतापर्यंत आपल्याकडे जी काही आकडेवारी आहे की 2011ची जी काही जनगणना होती या जनगणनेच्या माध्यमातून निश्चित असलेली आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे. 2011 ते 2025 अनेक अशा स्वरूपाचे जे काही पॉप्युलेशन सर्वे आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. 2025 सर्वेनुसार जगाची लोकसंख्या ही 8.2 अब्ज झाली असलेली आपल्याला दिसून येते. तेव्हा भारताची लोकसंख्या ही 1.47 अब्ज आहे. म्हणजेच आज आपण लोकसंख्येच्या बाबतीत जगात नंबर 1 आहोत. चीनची लोकसंख्या जी आहे ती 1.41 अब्ज एवढी असलेली

0: ते आपल्याला दिसून येते. आणि मग या आकडेवरून असं म्हणू शकतो की भारत लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगात एक नंबरला आला आणि चीन हा दोन नंबरला आला असलेला आपल्याला दिसून येतो. जगाच्या लोकसंख्येच्या एकूण 18% लोकसंख्या आज ही भारतामध्ये वास्तवात. जगामध्ये 6 व्यक्ती वावरत असतील तर त्यामध्ये भारताचा एक व्यक्ती त्या ठिकाणी वावरत असतो. 18% जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत जरी भारतात असली तरी 2.4% एवढंच वापरायोग्य भौगोलिक क्षेत्रफळ आपल्या वाट्याला. आणि मग 2.4% क्षेत्रफळावर 18% लोकसंख्या या ठिकाणी भारतामध्ये वावरत असताना आपल्याला दिसून येत आहे. हे जरी खरं असलं संधी कशा प्रकारच्या या ठिकाणी उपलब्ध असू शकतात हे जर बघितलं तर त्यामध्ये मोठी कामगार शक्ती आज आपल्याला उपलब्ध आहे. जवळपास 68% लोकसंख्या ही 15 ते 67 या वयोगटातील कमावता जो काही घटक आहे, उत्पादनक्षम जो काही घटक आहे, या घटकातील लोकसंख्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग एवढी मोठी लोकसंख्या त्यातून मोठी कामगार शक्ती, आपल्याकडे असणारे जे काही उद्योगधंदे आहेत, या उद्योगधंद्यासाठी लागणाऱ्या सेवा आणि उत्पादन क्षेत्रासाठी भरपूर अशा मोठ्या प्रमाणात आपल्याला मनुष्यबळ उपलब्ध होत असलेले आपल्याला दिसून येते. मोठ्या प्रमाणात जर मनुष्यबळ असेल तर उद्योग क्षेत्रातून मोठ्या वस्तू उत्पादन त्या ठिकाणी होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून एक मोठी ग्राहक बाजारपेठ सुद्धा यातून आपल्याकडे निर्माण होत असलेली दिसून येते. त्यासोबत लोकसंख्यात्मक लाभांश, जो काही तरुण लोकसंख्या आहे, ही तरुण लोकसंख्या आपल्याला आर्थिक विकासाला बळ देणारी किंवा गती देणारी असणारी आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून यातून नवोक्रम आणि उद्योजकता आहे ही तरुण वर्गामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला विकसित होत असलेली दिसते. यातून तरुण वर्गामुळे नवीन उद्योग आणि तंत्रज्ञानाचा विकास हा मोठ्या प्रमाणात चालना दिली जात असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून अशा प्रकारच्या मोठी कामगार शक्ती असेल, मोठी ग्राहक बाजारपेठ असेल, लोकसंख्यात्मक लाभांश असेल आणि नवोपक्रम आणि उद्योजकता यामध्ये मोठ्या प्रमाणात भारताला आपल्याला संधी त्या ठिकाणी दिसून येतात. हे जरी असतं तर यातून अनेक प्रकारची आव्हानं सुद्धा आपल्या भारताला त्या ठिकाणी असू शकतात. त्यामध्ये बेरोजगारीची समस्या असेल, संसाधनावर येणारा ताण असेल, गरीब आणि विषमता असेल आणि पर्यावरणीय समस्या ह्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात. आणि म्हणून अशा स्वरूपाचे आव्हानं हे आपल्याला वाढत्या लोकसंख्येतून मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतात.
1: भारतामध्ये वृद्ध होणारी जी लोकसंख्या आहे ती भविष्यामध्ये अनेक आव्हाने निर्माण करू शकते, त्याबद्दल काय सांगाल?
0: मला असं वाटतं युवा शक्ती कमी होऊन वृद्धांची वाढणारी संख्या जी काही असते यातून कामगार शक्ती कमी होते. तरुण लोकसंख्येच्या तुलनेत लोकसंख्या वृद्धांची वाढल्यास उत्पादन क्षमतेमध्ये सुद्धा आपल्याला नक्कीच फरक पडत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि आर्थिक विकासाचा वेग त्यामुळे मात्र मंदावू शकतो. आणि आरोग्य व सामाजिक सेवांची मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढते. आणि म्हणून अशा स्वरूपाचा सुद्धा त्यावर परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी लोकसंख्याविषयक जागरूकता निर्माण करण्याचा आणि शाश्वत विकासासाठी प्रत्येक भारतीय नागरिकानं योगदान देण्याचा आपण संकल्प करूयात. धन्यवाद.
1: सर, आज आपण इथे आलात आणि लोकसंख्या संधी की आव्हान या विषयावर आमच्या श्रोत्यांना माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: खूप धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हान हा समन्वय कार्यक्रम ऐकलात. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळोख, निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले, या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखती.

0: चा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 9 वाजत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित फोन इन गीतांचा कार्यक्रम फोन फरमाईश।
1: आजच्या या कार्यक्रमातून श्रोत्यांशी संवाद साधत आहेत रत्नाकर फुलारी आणि मनीषा पाठक।
0: कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं आहे संजय उंचेगावकर यांचं,
1: तंत्रनिर्देशन बाबूराव डोली यांचं,
0: आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत राहुल अत्राम।
1: चला तर श्रोते हो कार्यक्रमाची सुरुवात करूया या फोन कॉलनं।
0: हॅलो, आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश।
2: हा, आकाशवाणी नांदेड फोन फरमाईश का?
0: हो, कोण बोलताय आपण?
2: हा, मी साबरेवरून बोलवलो, नामदेव कोपाळी।
0: बरं, काय करता नामदेवजी आपण?
2: शेती करता मॅडम।
0: शेती करताय, किती एकर आहे?
2: 3 एकर आहे।
0: बरं, मग आता सध्या पाऊस सुरू झाला?
2: हो, पाऊस पडायलाय ना।
0: बरं बरं, यावर्षी काय लावायचं बरं शेतीत?
2: यावर्षी हळद केळी।
0: हळद लावताय, किती एकर आहे मग हळद? आता
2: हळद एकरभर।
0: एकरभर लावायले? आणि मग हळदीला बेनं किती लागतं बरं अंदाजे एकर भरासाठी?
2: बेनं 8-9 क्विंटल लागते मॅडम।
0: 9 क्विंटल लागल, ठीक आहे। आज केलाय, गीत कोणतं ऐकायचंय?
2: गीत याच्यामधलं असल्या कुर्बान मधलं।
0: कुर्बान मधलं कुठलं गीत?
2: जब जब मुझको पुकारे।
0: ठीक आहे, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद। ऐकूया आपल्या आवडीचं गीत।

0: हॅलो, नमस्कार. आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार, कोण बोलतोय आमच्याशी?
1: जगदीश बोलतोय.
0: जगदीशजी, काय करता इजळीला?
1: काय नसतं, शेतामध्ये तसं होत्या सर.
0: बरं, काय काय मग शेतीमध्ये?
1: शेतीमध्ये सर सोयाबीन पेरलेलं आहे, आता सध्या ऊस आहे.
0: बरं, यावर्षी पेरणी समाधानकारक जरी झाली असली तरी पावसाची अजून प्रतीक्षा आहे, म्हणावा असा तेवढा पाऊस झालेला नाही. तर तुमच्या शेतीकडे कसं आहे पावसात?
1: पावसाची शक्यता, पाऊस व्हायच्या कसं पेरणी झाली असताना.
0: बरं बरं बरं, मग यावर्षी
1: पाऊस सर जास्त हवा तर फोर असते, पुन्हा मुंबई जास्त आहे तिकडे.
0: ठीक आहे, आता भौगोलिकतेनुसार पाऊस कमी जास्त दरवर्षीच हे चालत राहणार आहे, पण थोडस हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी आपल्याकडे थोडस प्रमाण कमी राहील असंही सांगण्यात येते कधी कधी. तर आपण या बाबतीत पिकाचं काय नियोजन केलेलं आहे?
1: पिकाचं काय नसतं, आता पाणी पडलं तर चांगलं होतं सर, मग आता पाणी पडणार नाही तर आपलं उरा होतं तुषार.
0: बरोबर, किती क्षेत्र आहे आपल्याकडे? आता आपल्याकडे जमीन किती आहे?
1: आता सहा एकर आहे.
0: बरोबर, मग सहा एकरात कोणकोणती पिकं कसं नियोजन केलं तुम्ही पिकांचं?
1: आता बाकीचे दोन सोयाबीन पेरलं आहे, बाकी ऊस आहे सर.
0: बरं, ऊस आणि सोयाबीन मुख्य दोनच पीक आहेत आपल्याकडे.
1: हो.
0: बरं बरं, मग आता ऊसाची बाकी पूर्व मशागत संपली असेल, मग आता पावसाळी खताचे डोस वगैरे झाले का दिने त्याला?
1: हो सर, झाले ना, पूर्ण झाला म्हणजे.
0: बरं बरं, मग ऊसासाठी नेमकी कोणती पद्धत आहे आपली?
1: ऊसाची तर असं 4x4 आहे.
0: बरं बरं, जगदीशजी कोणते गीत ऐकणार मग आज कार्यक्रमातून? ठीक आहे, मंगलजी आपण कार्यक्रमात फोन केलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या पसंतीचं हे गीत आपल्या रेडिओ सेटवरती. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हॅलो, आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाइश, कोण बोलतय?
1: मॅडम, मी आशा रमेश गोयनवार बोलते.
0: बरं, अशा काय करता आपण?
1: मॅडम, मी शाळेत जाते. आमला 12वीला आहे ना.
0: यावर्षी 12वीला आहात? बरं, मग
1: हो,
0: कोणत्या फॅकल्टीला आहात?
1: आर्ट्सला आहे.
0: अच्छा, आता सुरुवात झाली
1: हो
0: ना 12वी तुमचं.
1: हो
0: बरं, मग आता तुमच्याकडे विषय कोणते कोणते आहेत?
1: आहे मराठी, इंग्लिश, इकॉनॉमिक्स,
0: अच्छा,
1: आणि मानसशास्त्र.
0: वा, म्हणजे मानसशास्त्र हे तुमच्याकडचा वेगळा विषय, छान आहे.
1: हो,
0: मानसशास्त्रामध्ये तुम्हाला अभ्यास काय काय असेल बरं, अंदाजा घेतलाय?
1: म्हणजे सर्वच असते मानसशास्त्र. म्हणजे कसं, म्हणजे आपल्याला आता काय घडते ते सगळं असते आम्हाला.
0: म्हणजे एक तर असतं की मानसशास्त्रामध्ये समोरच्याचं फेस रिडिंग पहिल्यांदा महत्वाचं असतं. बरोबर, म्हणजे समोरच्याला काय वाटतं किंवा कुठली ह्याच्यात आहे हे आपल्याला पहिल्यांदा महत्वाचं आहे, आणि त्यावरतून आपण पुढचे उत्तरं देऊ शकतो. बरोबर आहे की नाही? बरं, मानसशास्त्रात पुढे काय करायचं तुम्हाला? त्यात भरपूर म्हणजे आपल्याला नोकरीसाठी पण जागा आहेत. तुम्हाला काय करायचंय?
1: आता मॅडम बघा, आता 12वी झाल्यानंतर म्हणजे विचार करते मी.
0: अशाच फोन केलाय, कुठलं गीत ऐकणार?
1: मला बघा, बेबी नंबर 1 मधलं मुझे माफ करना ओम साहिर आम्ही गाणं ऐकतो.
0: ठीक आहे, खूप छान गाणं सुचवलंय. आपण फोन केला आणि आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं गीत.

0: हेलो
1: हेलो नमस्कार, आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश कोण बोलते आमच्याशी? नाव सांगा आपलं.
0: मनोज गोविंदराव इंगोले.
1: हा मनोज इंगोले.
0: हा
1: ठीक आहे ठीक आहे. बत्तलवाडी बोलताय आपण. काय करता मग आपण बत्तलवाडी इथं?
0: शेती करता हो.
1: बरं, किती आहे शेती आपल्याकडे?
0: शेती आहे आपल्याला 2 एकर.
1: बरं बरं, मग नेमकी शेती कोणत्या प्रकारची? फुल शेती आहे. फुल सोप शेतीसोबत काही रोपवाटिका किंवा इतर काही आपलं दुसरं दुधाचा व्यवसाय?
0: मोगरा आहे आपल्याकडे.
1: बरं, मोगरा आहे. मग यावर्षी कसं राहिलं मग मोगऱ्याचं सीझन आपलं?
0: यावर्षी मार्केट बरं होतो.
1: बरं बरं, मग हा मोगऱ्याचे बहार असतात, त्याचे नियमित फुल नसते. मग ज्यावेळेस बहार नसतो त्यावेळेस आपण त्या बागेची कशी काळजी घेत असता?
0: काळजी घ्यावं लागते ना, औषध फवारणी करावंच लागते.
1: बरं, मग आता छाटणी वगैरे केली असेल ना?
0: छाटणी दिवाळी ना.
1: हा मग आता बहार चालू आहे आपल्याकडे?
0: आता चालू होत ना फुले, चालू होत फुले सध्या आता.
1: बरं, मग उन्हाळ्यामध्ये जास्त बहार असतो याचा का हिवाळ्यामध्ये?
0: नाही, उन्हाळ्यात असतो त्याचा फार, हिवाळ्यात नसते.
1: बरं, मग छाटणी केल्यानंतर किती दिवसानंतर माल परत सुरू होतो बरं त्याचा?
0: बार फक्त हिवाळ्यात एवढा राहिना, बाकी फार आता दिवाळी पसर चालतच होता.
1: बरं, मग लग्नसराईमध्ये वगैरे
0: दिवाळी पसर चालते मोगरा
1: माल इथं स्थानिक बाजारपेठेमध्ये आणता तुम्ही का बाहेर कुठं, बाहेरगावी इतर बाजारपेठेत ते पाठवता?
0: नाही, मार्केट नांदेड.
1: बरं बरं बरं. कसं बरं, यावर्षी भाव कसा होता सरासरी?
0: भाव चांगला, भावाबद्दल काही नाही, भाव कमी जास्त होत राहते, कसंही चालत राहते.
1: मग हे सर्व प्रकारची तोडणी तुम्ही घरीच करता का काही काही मजूर सुद्धा लावलेले असतात?
0: बाहेरले माणसं बोलवा लागतात ना, जास्त निघाला बाहेरले बोलवा लागतात, कमी निघाला तर घरचे तोडता.
1: बरं, मग थंडी जास्त पडली किंवा हवामानामध्ये बदल झाला, कधी आभाळ आलं, तर ह्याचा काही आपल्याला माल निघण्यावर तोड्यावर परिणाम होतो की नाही?
0: येते, हवामान बदल झाल्यावर कसं आपल्याला.
1: कोणतं गीत ऐकायचं आपल्याला मग कार्यक्रमातून?
0: गदर मधलं.
1: गदर चित्रपटातील? बरं, कोणतं गीत ऐकणार गदर मधील? मै निकला. बरं बरं, ठीक आहे. मनोजी, आपण कार्यक्रमातून फोन केलात आणि आमच्याशी संवाद साधलात, ऐकूयात आपल्या आवडीचं हे गीत आपल्या रेडिओ सेटवर. धन्यवाद.

0: फोन
1: हेलो,
0: जा हेलो
1: कार्यक्रम फोन फरमाइश मैडम।
0: हो आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाइश।
1: ढालाजी शिंदे बोलतो मॅडम, तालुका परभणी, जिल्हा परभणी, गाव जसाडी।
0: बर, ढालाजी काय करता आपण?
1: काय नाही मॅडम, किराणा दुकान चालू मॅडम।
0: किराणा आहे, किती वर्ष झाले?
1: हे 2021 पासून झालं।
0: अच्छा, म्हणजे झाले 4-5 वर्ष वगैरे।
1: हा
0: बर, मग परभणीचा तुमचा सगळा माल वगैरे परभणीहून घेता का इतर कुठून आणता?
1: दोन्ही कडून आणतो मॅडम, परभणीहून, गंगाखेडहून।
0: बर बर, मग आता गंगाखेडच म्हणलात तर गंगाखेडची कलम वगैरे आहे ती काय असते का आपल्या दुकानात?
1: हो मॅडम
0: ठेवता ती पण, आणि त्याची पण मागणी भरपूर।

0: ठिकाणी असते.
1: हो
0: मग आता दुकानात तुम्ही एकटे असता का अजून सोबत कोणी आहे?
1: मी भाऊ राहतो ना मॅडम.
0: अच्छा, दोघं तिघही मिळून दुकान पाहताय.
1: तिघ जण राहतो.
0: बर बर. दालाजीस फोन केलाय, गीत कोणतं ऐकणार?
1: गीत टाका, राजा हिंदुस्थानी मधले टाका, कितना सोना तुझे रब ने बनाया.
0: वा, सुंदर गीत आहे. आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं गीत.

0: हॅलो, आकाशवाणी नांदेड केंद्र, कार्यक्रम फोन फरमाईश.
1: आम्ही मुखेड तालुक्यातून मुलापुरहून बोलतो.
0: बरं, कोण बोलताय आपण?
1: लजी बोलणार बोलतो.
0: बरं बरं, काय करता आपण तिथं?
1: आम्ही शेती करताय.
0: शेती आहे? किती एकर आहे
1: शेती? 5 एकर आहे.
0: 5 एकर. बरं, मग आता काय लावणार आहे शेतीत? आता या वर्षी शेतीत काय लावायचंय?
1: कापूस लावल्या, मूग पेरल्या, उडीद पेरल्या, सोयाबीन पेरल्या.
0: बरं बरं, छान लावलंय की सगळंच. ठीक आहे, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं हे.

0: हॅलो नमस्कार, आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश.
1: फोन फरमाईश का सर?
0: हा नमस्कार, फोन फरमाईश बोलते आमच्याशी.
1: अर्धापूर तालुका खडकी बोलतो.
0: बर बर, काय करता असता आपण खडकीला?
1: आम्ही काय शेतीची काम करता, रोज मजुरी.
0: बर बर, मग सध्याच्या कोणकोणती कामं चालू आहेत शेतीमध्ये?
1: रोज मजुरी करता, कोणाची लागली कामं जाता रोज.
0: बर, आता नेमके कोणते कामं चालू आहेत मग सध्याच्या? कोळपणी वगैरे चालू असेल ना?
1: कोळपायची कामं चालू, आज पेरणीचे काम चालू होते.
0: बरं,
1: कोणाच्या फोर सांगितलं फोर आहे.
0: बरं, म्हणजे वार्षिक स्वरूपामध्ये आपल्याला जसे शेतामध्ये असेल त्याप्रमाणे आपण मजुरीची काम करत असता. बरोबर आहे.
1: हो ना.
0: बरं बरं बरं, मग
1: फोरण्या खत टाकणं, उसाला खत टाकणं.
0: बरं बरं, बागायती क्षेत्र जास्त आहे आपल्या विभागामध्ये.
1: बागायती त्याच्यासाठी जावं लागते.
0: बरं बरं बरं,
1: चांगली काम करावं लागतं.
0: बरं ठीक आहे बाबांजी. आपण ठीक आहे, कोणते गीत ऐकणार आपण कार्यक्रमातून?
1: अंजनीच्या सुता.
0: अंजनीच्या सुता, भक्तिगीत. ठीक आहे बाबांजी, आपण कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया हे गीत.
1: धन्यवाद.

0: हॅलो, आकाशवाणी नांदेड केंद्र, कार्यक्रम फोन फरमाईश.
1: अनिल बळीराम सुरवेशी.
0: बरं, अनिलजी काय करता आपण?
1: काही नाही मॅडम, मी घरच असतो. मी अपंग आहे.
0: बरं बरं बरं.
1: डोळ्या पण डोळ्याला पण आहे पण पायाला पण आहे. आपण अपंग आहे.
0: बरं, का बरं, काय झालं होतं आपल्याला? ऍक्सिडेंट वगैरे झाला का?
1: नाही नाही, असं पोलिओचं घरातलं होतं. म्हणलं ना, अगोदर काहीतरी डोळ्यामध्ये काहीतरी पडलं होतं डोळ्यामध्ये लहानपणी.
0: बरं बरं.
1: त्याच्यामुळे मी घरच राहते.
0: बरं, मग शिक्षण वगैरे काही घेतलंय आपण?
1: हो, लहानपणी गेले होते ना, 5 वर्ष गेले होते.
0: बरं, आणि आता पुढे मग आपलं जीवन कसं चालतं? बरं,
1: घरी आई आई बाबा नसतं माझ्या.
0: बरं बरं. म्हणजे आई वडील
1: भाव आहे दुसरे. अच्छा, सुनील आहे का?
0: अच्छा अच्छा.
1: रेडिओ मिळते रोज, मोबाईलवर ऐकते.
0: बरं बरं बरं.
1: कोणत्या गाण्याचा छंद आहे?
0: कार्यक्रम कोणते कोणते ऐकता?
1: मला जास्त म्हणजे फोनपर माझ्या आवडते. सकाळी बातम्या आवडतात. सकाळी सकाळी.
0: बरं,
1: मी बातम्या आवडून ऐकते. सकाळी सकाळी भक्ती गीत ऐकते.
0: अच्छा, म्हणजे सर्वच कार्यक्रम आपण ऐकता?
1: हो, मला जास्त म्हणजे फोन पर बातम्या नाही ऐकायला लई आवडतात मॅडम.
0: अच्छा अच्छा, छान आहे की. म्हणजे बातम्या ऐकल्यावर सर्व देशाची सर्व जगाची माहिती.
1: बघा, मी सकाळी शनिवारी रविवार मी अजून 10 वाजता मी फोन मोबाईलवर ऐकते. बघा,
0: बरं, छानच आहे की. आज आपल्याला कोणतं गीत ऐकायचंय?
1: मला जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा, अगर न मिलते इस जीवन में लेते जन्म दुबारा.
0: वा, खूप सुंदर गीत आहे. अनिलजी, आपण केला गाणंही खूप छान सुचवलं आणि आमच्याशी छान गप्पाही मारल्या, त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं.

0: आताच आपण श्रोत्यांच्या फोन इन गीतांवर आधारित कार्यक्रम ऐकलात, फोन फरमाईश।
1: आजच्या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधला होता रत्नाकर फुलारी आणि मनीषा पाठक यांनी।
0: या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य संजय उंचगावकर यांचं आणि तंत्रनिर्देशन बाबूराव डोली यांचं।
1: कार्यक्रमाचे सादरकर्ते राहुल अत्राम।
0: फोन फरमाईश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

मनाला शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध। ऐका भक्ती संगीत, भक्ती रसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग। दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर मन प्रसन्न करा, भक्तीत रंगून जा। भक्ती संगीत आपल्या श्रद्धेचा स्वर।

0: FM मेड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 11 वाजलेत, प्रसारित करीत आहोत आशा बघे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः वाचन.
1: प्रसारित करत आहोत आशा बघे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बघे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.

मैथिलीला घरात आता वेड्यासारखं होऊन गेलं. मोठासा मोठा दिवस अंगावर धावून आल्यासारखंच झालं. अभ्यासही नव्हता, त्यात गुंतवून ठेवलेलं चित्त आता सैरभैर व्हायला लागलं. पुस्तक वाचवेना, बाहेर जावंसं वाटेना, काही सांगावं बोलावं अशी कीर्तीही जवळ नव्हती. मुंबईचा उकाडा असंही होत होता. अगं घरात काय बसतेस असं म्हणून आत्यानं हाकललं तर ती बळेच जिना उतरली. कुठं जायचं ठरलं नव्हतंच. मग ते हॉटेल आठवलं, मिलिंदचं आणि तिचं नेहमीचं, साधासा चहा डोसा खाऊन तास तास दोघं घालवत ते हॉटेल. मैथिलीला सोडायला मिलिंद येई आणि मग त्या हॉटेलातच दोघं पुन्हा वेळ काढत. आज मिलिंद नव्हता. फॅमिली रूममध्ये मैथिली गेली नाही. कोपऱ्यातलं एक टेबल घेऊन बसली. मग वेटर आला, रेंगाळला. कॉफी? वेटरनं माहीत असल्यासारखंच विचारलं. मग मैथिलीनं नाही म्हणून मान हलवली तेव्हा तो म्हणाला, साहेब आल्यावर. बरं, कॉफी एक, मैथिली म्हणाली. बस, त्यानं आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. कॉफी येऊनही ती तशीच बसून राहिली. लोक येत जात होते, मधून थपकून तिच्याकडे पाहत होते. जरा वेळानं तीच उठली, पैसे दिले, कॉफीवर साय धरली होती. वेटर तो भरलेला कप उचलून घेऊन गेला.

सकाळी मिलिंद आला तेव्हा मैथिली नहात होती. आत्यानं आवाज दिला तेव्हा उरलेलं पाणी डोक्यावर ओतून ती बाहेर आली. टॉवेलात केस पुरते बांधले नाहीत, ते तसेच ओले ठिपकत होते. ती बाहेर आली तेव्हा मिलिंदही अवघडल्यासारखं बसून होता. आत्याच काहीतरी बोलू पाहत होती. जरा बाहेर चलतेस? मैथिली एकदम हो म्हणाली नाही. मग तो नेहमीसारखा म्हणाला की आणून सोडीन. मग तो उठलाच एकदम. चल असं म्हणाला. अशीच तयार होते थोडी. तयारच तर आहेस, तो म्हणाला. येरवी तो तिच्या नीट तयार होऊन येण्याबद्दल किती जागरूक असायचा. आता तिच्याकडे त्याचं लक्षही नव्हतं. केस बांधून ती 5 मिनिटात त्याच्याबरोबर बाहेर पडली, साध्याशा बिना इस्त्रीच्या ड्रेसमध्ये. तेव्हाही तो काही बोलला नाही. आत्याला सांग वेळ होईल म्हणून, तो म्हणाला. कुठं जायचं? मैथिलीनं विचारलं. ठरवलं नाही, तो म्हणाला. पण मी आजचा दिवस तुझ्याबरोबरच घालवणार आहे. बाहेरच जो एखादं नाटक पाहू, नाहीतर एखादा चांगला इंग्रजी सिनेमाही लागला आहे, चेतन म्हणत होता. भटकू नुसतं, मला जरा खरेदी करायची आहे जायच्या दृष्टीनं. मी तुला संध्याकाळी वेळेवर घरी सोडून देईल. आणि मैथिली फार उशीरही नाही होणार, चालेल ना? तिनं आपला हात पुढं केला. त्याच्या बोटात बोटं गुंफली.

चेतन तिच्या बिल्डिंगमध्ये शिरताना तिला वरूनच दिसला तर इतकं बरं वाटलं तिला. तिनं दारही उघडून ठेवलं. ये ना, ती म्हणाली. वरून दिसलास तू मला. तिनं आपला आनंद मुळीच लपवला नाही. कशी आहेस? कशी दिसते तुला? तिनं विचारलं तर तो गोंधळला. घरी एकटीच आहेस? तर रे, उभी होते गॅलरीत. तू नसता आलास तर वेळ लागायची पाळी होती. पेपर चांगले गेले? क्लास मिळेल मला. काय पुढं मग? माझ्यासारखीचं सगळं अनिश्चित असतं चेतन. माझ्यासमोर तरी तू असं म्हणू नयेस. बेघर आहे मी सध्या. खोली सोडलीस? सोडावी लागली. मग आता सध्या मित्राकडे. चेतन, पण ती खोली म्हणजे? सगळे जुने दिवस समोर आले. हो, खोली काय मिळेल?

पण पुन्हा तेच सगळं? म्हणजे मग तो एकदम म्हणाला, मुद्दाम आलो आहे, मिलिंद महिना अखेर जातोय. मैथिलीनं श्वास आवरून धरला. तिला सगळं माहीत होतं. तुला भेटायचं आहे त्याला, या रविवारी 4:30 म्हणत होता स्टेशनवर, मैथिलीला माहीत आहे म्हणाला. कठीण जाईल चेतन, प्रयत्नानं मी स्वतःला स्थिर करते आहे. पुन्हा भेटायचं ते कुठल्या नात्यानं असं मनात येतच. कीर्तीही नाही आता का? मित्र नाही आपण? ते नातं संपलं आहे का? मी हा निरोप द्यायला आलो ते कुठल्या नात्यानं? तू जाशील याची मला खात्री आहे. मग जाशील ना? मैथिली बोलली नाही. हो नाही, काहीच नाही.

0: शनिवार सकाळपासून पाऊस सुरू झाला. हवा असणारा, हवेतला कोरडेपणा शोषून घेणारा पाऊस. तो एकदम कोसळायलाच लागला, काहीशा आकांतानच. रविवारीही तो मंदावला नाहीच, सगळ्या वाटा अडवून बसला. मैथिली 3 वाजता जाण्यासाठी तयार व्हायला लागली. वेणीचे पेड उकलले आणि पुन्हा केस बांधून टाकले. कुठं जायचं आहे? तिच्या अस्वस्थ हालचाली पाहून आत्या म्हणाली. नाही नाही तर, ती म्हणाली. एवढ्या पावसात कुठं जाणार? थोडा वेळ गेला, पाऊस काहीसा मंदावला. तो कदाचित आला असेल तर, घरून निघत असेल तर. तिथं त्या स्टेशनवर जिन्याच्या वरच्या पायरीवर रेनकोट घालून उभा. नाही, तो निघणारच नाही, पाऊस आहे. तिलाही निघायचं नाही एवढ्या पावसात. कसं? पाऊस आपला बरा, सोयीचा, जायलाही मदत करतो नि न जायलाही, तिला वाटलं.
1: शोधे हो आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: अशा बघे लिखित भूमी या कादंबरीचं अभिवाचन आपण ऐकलात. अभिवाचक होते जयश्री पुराणिक. याबरोबरच हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळे

0: मध्ये फोन करा.
1: आमचा फोन क्रमांक 9404761252
0: 94 04 76 12 52.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
2: हॅलो, फोन फरमाईश.
0: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
2: फोन फरमाईश.

0: FM 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळची 11:15 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकरंग. श्रोतेहो, या कार्यक्रमात शाहीर हिरामन जाधव आणि सहकारी यांनी सादर केलेली पारंपरिक लोककला प्रकार गोंधळ ऐकवित आहोत.
1: शाहीर हिरामन जाधव आणि सहकारी सादर करीत आहेत पारंपरिक लोककला प्रकार गोंधळ. या भागाचे लेखक आणि सादरकर्ते शाहीर हिरामन जाधव. ऐकूया गोंधळ.

श्रोत्यो, विविध लोककलाकृतींनी भारतीय लोकसंस्कृतीचा वारसा जतन करण्याचं कार्य अहोरात्र तयाहयात करण्याची परंपरा जपली आहे. लोकरंजनातून लोकशिक्षण हा मूळ पाया असलेल्या सर्व लोककलांनी आपापल्या परीने समाजात जनजागृती करून खऱ्या अर्थानं सामाजिक परिवर्तनाचा गाभा सबळ करण्यासाठीच आपलं योगदान दिलेलं आहे. लोककला म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांना समजेल अशा त्या त्या बोलीभाषेत

0: लोकांच्या मनामनातल्या अंतरंगातून, आचार विचारातून, जीवन जगण्याच्या पद्धतीतून, जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून, लोकश्रद्धा, लोकविश्वास आदीतून लोकसंस्कृतीची जडणघडण झालेली असते. आणि भारतीय संस्कृती ही लोकसंस्कृतीतूनच विकसित झालेली असल्याने लोकजीवनात महत्वाचे स्थान असलेल्या धर्माला एकूणच भारतीय संस्कृतीतही महत्वाचे स्थान मिळणे स्वाभाविक ठरते. देशात अनेकविध वेगवेगळ्या प्रांतनिहाय, भाषानिहाय विविध लोककला गेल्या हजारो वर्षापासून अस्तित्वात आहेत. काळाबरोबर त्या कलाही कलाकलाने परिस्थितीनुरूप बदलत जातात. लोककला म्हटली की ती खेडूतांची, अशिक्षितांची, गरीब दुबळ्या दलित पिढी शोषितांची, आदिवासी गिरिजन वनवासी उपेक्षित मागासांची कला म्हणूनच ओळखली जाते. लोककलेला कुठल्या डिग्र्या नाहीत, पदव्या नाहीत, महागडी रंगभूषा वेशभूषा नेपथ्य आणि महागडी वाद्य अथवा कोणतीही खर्ची झंझट नाही, अगदीच कुठल्या भव्य दिव्य महागडे थिएटर सुद्धा नाही. रंगमंचाची देखील गरज न भासविता गावाच्या पारावर, गाव सावडीवर किंवा एखाद्या गाव चौकात नाहीतर रस्त्यावर सुद्धा पूर्वीपासूनच तो आजपर्यंत लोक कलावंतांनी चंद्राच्या शीतल प्रकाशात, घासलेटच्या टेंबाच्या प्रकाशात आपली कला सादर केली आहे. आणि आजही शहरी भाग वगळला तर अतिदुर्गम भागात त्या या स्थितीत आपली कला सादर करून लोकरंजनातून लोकशिक्षणाची खरी जनजागृती करणारी लोककला जोपासत आहेत. श्रोते हो, आपण महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलो तेव्हा महाराष्ट्राची लोकसंस्कृती जगवणाऱ्या लोककलांविषयी आणि भिज्ञ असणं म्हणजे आपले दुबळेपणच नाही का? आणि म्हणूनच आपण महाराष्ट्राची लोकसंस्कृती जपणाऱ्या लोककलांचे अंतरंग जाणून घेऊया.
1: थांबा थांबा शाहीर,
0: काय झालं?
1: अहो शाहीर, आता तुम्ही म्हणालात महाराष्ट्राची लोकसंस्कृती जपणाऱ्या लोककलांचे अंतरंग जाणून घेऊया.
0: बरोबर,
1: म्हणजे नेमकं काय करणार हो?
0: बर का मित्रा,
1: हा
0: काय करणार नाहीये मी, फक्त आपल्या महाराष्ट्रातल्या लोककला काय आणि कशा यांचं वास्तव आपणापुढे सांगणार आहे. तेव्हा आता मला सांग, तुला काय आवडतं, कला आवडते?
1: कोणाची? त्या तीरसिंगरावांची धाकटी.
0: अरे ती नाही, ती नाही.
1: मग कोणची? त्या सखारामांची काळी कला होय.
0: अरे ती पण नाही.
1: ती पण नाही, मग कोणची रे बुवा? बरं का शाहीर, आपल्याला असला भलता सलता नाद नाही बुवा. दुसऱ्याच्या बाईला आवडून घेतल्यानं माझी गंगी मला घराबाहेर नाही का?
0: अरे मित्रा, तुझा गैरसमज होतोय, पक्का गैरसमज होतोय. अरे ती कला नाही.
1: ती कला नाही, मग कोणती कला हो? म्हणजे काळी बी नाही आणि गोरी बी नाही. मग बर का शाहीर, अहो मग माझा गैरसमज व्हायच्या आधीच स्पष्ट सांगून टाका कोणती कला आहे.
0: अरे बाबा, गमतीचा खेळ म्हणतात आणि जो गमतीचा खेळ करतात लोक, ती कला.
1: हा तिच्या. अहो मग असं तवाच नाही का सांगायचं.
0: मग आता सांग बरं, तू कोणत्या कोणत्या कोणत्या कला बघतोस रोज?
1: आता खरं सांगू शाहीर, मी रोज टीव्ही बघतो, सिनेमा बघतो.
0: बर,
1: त्याच्यातलं काबरे डिस्को आणि जाऊ द्या.
0: काय झालं, लाजायला काय झालं?
1: आता इथं तुमच्या मोरच सांगायला लई लाज वाटतीये बघा.
0: सांग सांग सांग.
1: एकचडी एक देखण्या बाया बापे, पर त्यांच्या अंगावर हितीत कपड्याच्या पुढं कपडाच नसतात बघा.
0: अजिबात.
1: हा
0: बर, पुढं
1: काय? एकमेकाला असं चिकटत्यात, असं चिकटत्यात, तर कोण कुठं हाय तेच समजत नाही बघा.
0: असं काय रे मित्रा, हे सगळं एकटाच बघतोस म्हणायचं?
1: छा छा, आता घरात टीव्ही मांडल्यावर मी एकटाच कसा बघणार?
0: ते बरोबर आहे का.
1: अहो एकट्या बाजूने माझी आई, तिच्या दुसऱ्या अंगानं माझी गंगी.
0: गंगी म्हणजे बायको? असं सांगा की.
1: आणि माझ्या भोवतीनं संदीप वार.
0: लोकांची का आपलीच?
1: अहो आपलीच
0: की हो? गल्लीतली शेजाऱ्या पाजाऱ्या?
1: अहो नाही हो, आपली घरातली.
0: म्हणजे सगळी गल्लीतली घरातली पोरं. आणि खुशाल असले कार्यक्रम तुम्ही बघताय म्हणायचं?
1: बर का शाही, आता त्याला इलाजच नाही, तेव्हा काय करणार? अहो आता जिकडं बघावं तिकडं तेच आहे बघा. आणि बर का शाहीर,
0: बोला.
1: अहो आता जमानाच बदललाय बघा.
0: बर,
1: तेव्हा आमच्या थोरल्याला तर लई आवडतात बघा हे कार्यक्रम.
0: थोरल्याला म्हणजे भावाला का पोराला?
1: अहो थोरला मुलगा.
0: मुलगा तुमचा, असं म्हणा की मग.
1: बर, शाळातून घरी आला रे आला का बसला टीव्ही मोर, मग त्यासनी भूक बी लागत नाही आणि झोप बी लागत नाही.
0: शाबास, वा मित्रा वा. आणि तूही खुशाल त्याचं समर्थन करतोस? अरे त्या उड्या नागड्या अंगविक्षेप करणाऱ्या पाश्चिमात्य संस्कृतीच्या कलांनी आपल्या खऱ्या खुऱ्या लोकसंस्कृतीवर आक्रमण केले जणू. आणि म्हणूनच आपली लोकसंस्कृती जपणारी लोकला लोप पावली, परिणामी आपल्या

0: देशाचं एकूण चित्रच संस्कृतीहीन होऊ लागले. आपल्या आपल्याला आपल्याच मूळ अंतरंगाचा विसर पडू लागलाय. आजवर आपल्या संस्कृतीनं जपलेल्या ह्या सगळ्या मान मर्यादा लाज लज्जा यांचाही जणू विसरच पडू लागलाय असे म्हटल्यास वावगे ते काय मित्रा. आता तूच सांग बरं, आपल्या महाराष्ट्राच्या लोककला कोणकोणत्या आहेत ठाऊक आहेत का तुला?
1: अच्छा बुवा, आता ह्या जमान्यात त्या कशा आठवणार? बरं ते जाऊ दे शाहीर, आता तुम्ही सांगा बरं कंच्या कंच्या आहेत त्या.
0: असं म्हणताय? तर मग बरं का मित्रा, महाराष्ट्राच्या कुशीत अनेक लोककला दडलेले आहेत की ज्यांनी आपल्या अंतरंगाने लोकसंस्कृतीत रंग भरला. त्यापैकी महाराष्ट्रात प्रामुख्याने देवीचे उपासक गोंधळी, भूते, आराधी, भोपे, यल्लामाचे उपासक जोगते जोगतिनी, खंडोबाचे उपासक वाघ्या मुरळी, भैरवाचे भराडी, मर्याईचे उपासक पोतराज, याबरोबरच आराधी, भारूड, भजन, वासुदेव, पांगुळ, पावरी, संबळ सनई, किंगरीवाले, कलगीतुरा, वही गायन, गवळणी, लावण्या, पवाडे, जलशा, लोकनाट्य, कटाव, शिलकार, आदिवासी गाणी, शायरी, तमाशा, वासुदेव, नंदीबैलवाला, बहुरूपी, डोंबारी आदी अनेक लोक कला प्रकार आहेत बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये.
1: असं म्हणता शाहीर?
0: होय.
1: मग बरं का शाहीर, तवा आता मी काय म्हणतोय? नाही म्हणजे समद्या कला आणि कलावंत औषधाला बी घावत नाही.
0: खरं बोललास
1: तवा बरं का शाहीर. आता माझी एक विनंती आहे बघा.
0: बोला की.
1: एक एक करून ह्या समद्या लोककलांची समधी माहिती अगदी इसकटून इसकटून सांगा बघू.
0: मोकळी मोकळी करून सांगू. बर बर.
1: म्हणजे आमच्या बी डोसक्यात वाईच उजाड पडल बघा तवा.
0: बर का मित्रा, प्राचीन काळातील लोकगायक कलावंतांचा या सर्वांचा मागोवा घेताना सूत, चारण, मागध, भाट, बंदी, कुशीलव, वैतालिक या सर्व लोकगायकांना त्या काळी राजश्रय असायचा. त्यामुळे राजाची स्तुतीपर कवणी गाणे हेच त्यांचे महत्वाचे काम. त्याशिवाय काही वेळा सण उत्सवांच्या वेळी पुराणकथा गाणे असा वेगवेगळ्या प्रकारचा त्यांचा दिनक्रम असायचा. या परंपरेतून उदयास आलेले काही लोकगायक लोकजीवनात पुराणकथा सांगून आपला उदरनिर्वाह करीत. या पारंपरिक सर्व लोककलांचे वेगळेपण लक्षात घेऊनही असे म्हणता येते की प्राचीन काळापासून असलेली लोकगायकांची परंपरा लोकसंस्कृतीच्या या उपासकांनी टिकून ठेवली आहे. मराठी लोकसंस्कृतीला या लोककलांचा कलात्मक पैलू लाभला आहे.
1: मग काय होत आहे या समद्या लोककला पहिल्यावानी आता बघायला बी भेटत नाही आणि ऐकायला बी भेटत नाही.
0: कशा भेटणार आता त्या? आता सारा जमानाच बदललाय नाही का?
1: हा ना.
0: हा सगळा जमाना हायफाय होऊ लागलाय तेव्हा त्यांची करमणुकीची साधने हायफायच असणार नाही का?
1: बरोबर.
0: पण बरं का मित्रा, जमान्याबरोबर अवश्य बदलाव माणसानं, पण आपलं सोडून परक्याच्या मागे लागण्यात मजा नाही.
1: मजा नाही.
0: आता मला सांगा, पूर्वी एखाद्या बाईचा डोक्यावरचा पदर खांद्यावर पडला तर लोक काय म्हणायचे?
1: हिचा डोईवरचा पदर खांद्यावर आला
0: म्हणायचे.
1: बाईचं लक्षण काय खरं नाही आणि काय काय बोलायचे ते इजा रुजनागा साहेब.
0: पूर्वी बायका कुंकू लावायच्या आणि आता
1: आता आता टिकलीवर आल्या.
0: हाय की नाही टिकलीवर आल्यात की नाही? पूर्वी माणूस धोतर घालायचा, बायका लुगडी चोळी घालायच्या आणि आता
1: आता आता धोतरातला इजारीत आला, इजारीतला बरमुड्यात आला.
0: आला की नाही?
1: आणि बरमुड्यातल्या मोरचं काय घालतो का नाही तेवढं इजारू नका बघा शाहीर.
0: नको का?
1: नाही नाही.
0: बर बर सांगा पुढे काय.
1: तवाच्या साडीची जागा आजच्या मॅक्सीनं घेतली आणि चोळीची जागा शिवल्याच ब्लाऊजनी घेतली बघा. तसंच झालंय बघा.
0: आपली ही संस्कृती तशी व्हायला.
1: नाटक तमाशाची जागा सिनेमानं घेतली.
0: खरंय.
1: पोवाड्याची जागा पॉपनं घेतली. लावणीची जागा डिस्को कॅबरेनं घेतली बघा.
0: मग आता तूच सांग बरं मित्रा, हे असं कुठवर चालायचं?
1: बरोबर.
0: आज ना उद्या तुमची माझी ह्यांची त्यांची सर्वांची पोरं अंगात केवढाले कपडे घालतील याची कल्पना न केलेली बरी नाही का?
1: बरोबर.
0: कारण टीव्ही सिनेमाच्या माध्यमांद्वारे विशेषतः परदेशी वाहिन्यांद्वारे दाखविण्यात येणारी गाणी, नाच आणि अश्लील दृश्य आजची पिढी चवीचवीनं बघते.
1: बरोबर.
0: त्यांना आपल्या संस्कृतीच्या लोककलांची जाणीव कशी राहणार नाही का?
1: हो.
0: म्हणूनच म्हणतो मित्रा, आता तरी जागे व्हा. आपण आपली संस्कृती शाबीत ठेवा.
1: हो.
0: आपल्या लोककलांना राजाश्रय नसला तर निदान लोकाश्रय तरी मिळू द्या.
1: खरंय शाहीर.
0: बरोबर आहे ना?
1: हो बरोबर. अहो तुम्ही म्हणताय ते अगदी बंधार उपाय खरंय बघा. उगीच नाही म्हणत जुनं ते सोनं.
0: खरंय.
1: तवा बरं का शाहीर, आता आजपासनं कराच बघू जाग्या आपल्या त्या जुन्या लोककला.
0: कराच.

0: बघू जागा म्हणलोर मी घाबरलो तर बाबा इकडे.
1: नाही नाही तसं नाही म्हणतो मी.
0: हा बर
1: आपल्या त्या जुन्या लोककला जागा करा,
0: लोककला जागा करा असं म्हणताय. बरोबर आहे. तर मग आजपासनं ह्या कामाला आता आरंभच करूया की पण तुमची साथ पाहिजे राव, देणार की नाही
1: असं म्हणताय. मग काय हो साहेब, ह्या एवढ्या कला तुम्ही एकट जागे करून दाखवणार?
0: अरे अरे अरे वेडा का खुळा मित्रा, अरे कला कधीच झोपत नाहीत, मरतही नाहीत.
1: म्हणजे?
0: अरे बाबा कलावंत ही माणूसच आहे, त्यालाही पोट आहे, घर प्रपंच आहे, तो तुमच्या आमच्यासाठी आणि साऱ्यांसाठीच जागा आहे. आजच्या ह्या सुटाबुटातल्या जमान्यात मात्र त्याला नक्कीच मरण कळा आली आहे. तो जगतोय का मरतोय ह्याची कुणाला ना खेद ना खंत आहे.
1: शाहीर अहो तुम्ही काय म्हणताय तेच समजणार बघा मला.
0: कसं समजणार, कसं समजणार तुम्हाला? अहो तुम्हाला त्या पाश्चिमात्य संस्कृतीतली उघड्या नागड्या अंगाचे कार्यक्रम बघायची सवय झाली ना. एका बाजूने तुमची बायको, एका बाजूने तुमची आई, एका बाजूने तुमची पोर, कशी तुम्हाला या आपल्या संस्कृतीची जाणीव राहणार? तेव्हा आपल्या लोककलांची आठवण कशी येणार तुम्हाला? नाही का खरं सांगू मित्रा, आपण आपल्या लोककलांना प्रोत्साहन द्यायला हवं. तेव्हा
1: शाहीर अहो मग आता पहिल्या पासन कंबर कसा आहे बघू?
0: कसायचं ना लगेच कसा.
1: म्या हाय तुमच्या संगत.
0: अरे वा मग मजा आहे. तर मग तो बघ, तो बघ तो समोरून कोण येतोय?
1: कोण? मायकल जॅक्सन.
0: वा वा वा वा वा, म्हणजे मायकल जॅक्सनच आठवणार तुम्हाला. अरे तो आपला खराखुरा मराठमोळा गोंधळी येतोय.
1: म्हणजे हा गोंधळी हाय वय.
0: बघ बघ बघ तो गोंधळी येतोय आपला.
1: श्यामरी आव किती किती का कटेल दिसतोय तो.
0: त्याला कटेल दिसतोय. अरे हे बाबा त्याच्या अवताराकडे जाऊ नकोस, त्याच्या कलागुणांचा जवळून अनुभव घेतल्यावरच तुला त्याचं महत्व कळेल.
1: असं म्हणताय
0: होय.
1: मग बरं का साहेब, आपण त्याच्या जवळ जाऊन वाईज गप्पा टप्पा त्याच्याविषयी
0: हवल तेवढी
1: माहिती माहिती घेऊ.
0: बर बर मग चल जाऊया त्याच्याकडेच.
1: चला
0: चला चल. हा आलो
1: आलो शाहीर, त्याच्याशी काय बोलायचं ते तुम्हीच बोला बरं का.
0: बर
1: एक तर तो देवी माईच्या भक्तावानीच दिसतोय.
0: घाबरलास का? घाबरलास का?
1: नाही.
0: बर तवा काय, तवा काय म्हणतोस? अरे तो आहेच मुळात देवीचा भक्त. बर का मित्रा, तुळजापूरची भवानी आई, माहूरची रेणुका देवी यांची उपासना करणे हे गोंधळ्यांचं मुख्य धर्मकार्य, आणि म्हणूनच देवीच्या उपासनात गोंधळ्यांना अनन्य साधारण महत्व असते.
1: अरे वा वा वा वा शाहीर, अहो मग आता उगी येणं करा बघू बोलत त्या गोंधळ्याला.
0: ऐकायचं नाही तुम्हाला?
1: ऐकायचं. तो मूळचा कुठला, त्याच नाव गाव
0: सगळी त्याची खाणेसुमारी,
1: खातो काय, राहतो कसा? ना ना म्हणजे काय, झोपड्यात राहतो का बंगल्यात?
0: बर का मित्रा, आता प्रत्यक्षच जाणून घेऊया की त्याचं. घोडान मैदान समोरच ठेवू.
1: चालेल.
0: बर काय गोंधळी बोवा.
2: बोला. तुळजापूरची आई भवानी, मौलगडची रेणुका माता, आई जगदंबेच्या नावावर दाम धर्म करा, आई तुमचं कल्याण करील. जगदंबा जगदंबा जगदंबा.
0: गोंधळी बोवा, हे घ्या तुमचं दान.
2: आई जगदंबा तुमचं कल्याण करील. लेकरा बाळाला सुखी टीव्ही. जगदंबा जगदंबा जगदंबा.
0: गोंधळी बोवा, या बसा थोडस, अहो आम्हाला तुमच्यासोबत थोड्या गप्पा करायच्या आहेत. तेव्हा
2: बोला काय म्हणताय
0: गोंधळी बोवा. नाही म्हणजे तुमचं नाव काय म्हटलं?
2: माझं नाव उत्तम जाधव.
0: उत्तम जाधव. वा वा. आपण पिढीजात परंपरेत चालत आलेले गोंधळी आहात की केवळ पोट भरायचं म्हणून हे सारं करताय?
2: नाही पिढी पिढीजात.
0: गोंधळी बुवा, तुमच्या ह्या गोंधळी परंपरेला किती वर्षाची परंपरा आहे म्हटलं?
2: तरी बघा, ह्या गोंधळी परंपरेला जवळजवळ 1000 ते 1200 वर्षाची परंपरा आहे बघा.
0: अरे वा, मग या गोंधळामागे काही वेगवेगळे प्रकार आहेत का गोंधळामध्ये?
2: होय जी. आता यो बघा, तुळजापूरच्या भवानीचा नावानं कदमराई,
0: कदमराई
2: कदमराई, आणि रेणुकाच्या नावानं पूजा अर्चाची करतात ते रेणुकाई.
0: रेणुराई.
2: रेणुराई.
0: असे दोन प्रकार आहेत, कदमराई आणि रेणुराई.
2: रेणुराई
0: म्हणजे या गोंधळ प्रकारात दोन प्रकार आहेत म्हणायचे.
2: होय जी.
0: बर.
2: पूजा अर्चा करतात ती वेगवेगळे हक्क वाटून घेतल्याची बघा.
0: बर.
2: म्हणजे आमच्या गोंधळातील वेगळा गोंधळ,
0: म्हणजे गोंधळ वेगळा व्हायला नको म्हणून काही सगळं वाटून घेता तुम्ही?
2: होय.
0: बर, अगदी बरोबर बोललात. हा पण काय हो गोंधळी बुवा, तुम्ही तुमचं नाव सांगितलं, गाव नाही सांगितलं?
2: गाव पिंपळगाव खा.
0: बर बर, म्हणजे तुम्ही इकडचे जवळचे हा नाशिक जिल्ह्यातले?
2: होय.
0: हा
2: होय.
0: म्हणजे परंपरेने इकडे पोट भरत आला वा इथपर्यंत?
2: हो.
0: बर, मग आता मी असं विचारतो गोंधळी बुवा, तुम्ही रोज नित्याने देवीच्या नावाने दान मागताय, कधी गाणी म्हणून तर कधी हात बघून भविष्य सांगताय, तर कधी देवीच्या उपासनाविधी प्रसंगी देवीचं महात्म्य सांगणारी पारंपरिक गोंधळी गीतं गाताय, लोकांच्या मनोरंजनातून धार्मिक विधीचे कार्यक्रम करता, तर कार्यक्रमातून दररोज किती पैसे मिळतात तुम्हाला?
2: काही 2-400 रुपये.
0: म्हणजे आठवड्याला मिळतात बा तुम्हाला? आठवड्याला 2-400 रुपये मिळतात? तेव्हा मग मग एकूण तुमच्या कुटुंबात माणसं किती?
3: चार पाच जण.

0: पाच जणांचं कुटुंब आहे तुमचं? अच्छा, पण काय हो गोंधळी बुवा, एवढ्यात भागत का तुमचं कुटुंबाचं?
1: नाही
0: का बरं, परवडत नाही महागाईमुळे?
1: महागाईमुळे परवडत नाही.
0: तुम्हाला मुलं वगैरे काही शाळेत जातात की नाही?
1: नाही अजून मुलं वगैरे काही
0: नाही का? समाज आणि शासनाकडून तुमच्या काही अपेक्षा आहेत की नाही? नाही म्हणजे शासनाने आणि समाजाने तुमच्यासाठी काय करावं असं वाटतं तुम्हाला?
1: खरं सांगू साहेब, पहिल्या आणि आमच्या लोकांनी समाजाकडून पाहिजे तशी मान भेटत नाही.
0: मान भेटत नव्हतं तुम्हाला?
1: पहिल्यावानी
0: कार्यक्रम ठेवत नाही.
1: तो आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न सुटल तेवढ्यावर कार्यक्रम ठेवायचा.
0: कार्यक्रम ठेवले पाहिजे तुमचे?
1: आणि सरकारने बी आमची दखल घेऊन
0: काय दखल घेतली पाहिजे तुम्ही?
1: आम्हाला ती कायमस्वरूपची घरं बांधून द्यायला पाहिजे.
0: सरकारने तुम्हाला घरं बांधून दिली पाहिजे. आणखी पुढे
1: एसटीच्या प्रवासात सवलत द्यायला पाहिजे.
0: सवलत एसटीच्या प्रवासात म्हणजे भाड्यामध्ये सवलत ना? बरं, पुढे
1: आमच्या पोराबाळांच्या शिक्षणाची सोय करायला पाहिजे. आणि म्हातारपणा करता मानधनाची
0: म्हणजे महिन्याकाठ मानधन देण्याची
1: योजना पाहिजे.
0: तिचा लाभ तुम्हालाही मिळायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बरं मंडळी, ऐकलीत गोंधळ्याच्या एकूण परिस्थितीची कथा?

0: आताच आपण लोककला रूपरंगाच्या पहिल्या भागामध्ये पारंपरिक लोककलेचा गोंधळ हा प्रकार ऐकलात. लेखक आणि सादरकर्ते शाहीर हिरामण जाधव, यात सहभागी कलावंत निवेदक हिरामण जाधव, साथीदार भाऊसाहेब चव्हाण, गायिका आणि सहगायक भाऊसाहेब चव्हाण, यशवंत पाटील, केरू भोर, गजीराम वाजे, कांता नगराळे, लतीफ पटेल, शिवाजी बर्वे, दादाभाऊ बाचकर. संगीत साथ हार्मोनियम सुमंत गायकवाड, तुणतुणा केरू भोर, ढोलकी आनंद केदारे आणि प्रकाश साबळे, खंजिरी उत्तम जाधव आणि बजरंग दळवी, टाळ अविनाश निर्भवणे, झांज प्रकाश भोसले, घुंगरू कांता नगराळे. शीर्षकगीत रचना हिरामण जाधव यांची. शीर्षकगीत गायक सुमंत गायकवाड. संकल्पना उत्तम कोळगावकर. निर्मिती सहाय्य जयंत ठोंबरे आणि रेखा महाजन. ही आकाशवाणी नाशिक केंद्राची निर्मिती होती.
1: लोकरंग या कार्यक्रमात आताच आपण शाहीर हिरामण जाधव आणि सहकार यांनी सादर केलेला पारंपरिक लोककला प्रकार गोंधळ ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: मनाला शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध. ऐका भक्ती संगीत, भक्ती रसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग. दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर मन प्रसन्न करा, भक्तीत रंगून जा. भक्ती संगीत आपल्या श्रद्धेचा स्वर.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
0: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
1: आमचा फोन क्रमांक 9404761252
0: 9404761252.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
2: हॅलो फोन फरमाईश.
0: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
2: फोन फरमाईश.
3: FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 11:45 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला कैलास खेर यांच्या स्वरात कैलास खेर यांची रचना ऐकवीत आहोत.

श्रोते हो, कार्यक्रमात आताच आपण शांताराम नांदगावकर यांचं भावगीत ऐकलं. अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्के यांनी. याबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. FM 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपल्या कार्यक्रमात आपण एक मुलाखत ऐकणार आहोत. ही मुलाखत आहे तृतीयपंथी शिवानी गजबर यांची, आणि त्यानंतर अथ योगानुशासनम या मालिकेत डॉक्टर प्रणोती पिसे यांचं मार्गदर्शन. कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं करूया.

0: मैत्रिणींनो, नैसर्गिक आपत्ती त्याचं व्यवस्थापन हा खूप महत्वाचा विषय आहे. पूर परिस्थिती असेल, भूकंप असेल किंवा जत्रा यात्रा अशा ठिकाणचं व्यवस्थापन असेल, प्रत्येक वेळी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. यावेळी वेगवेगळ्या संस्था, एनजीओज, कॉलेजमधले विद्यार्थी प्रशासनाला मदत करत असतात. मैत्रिणींनो, कोल्हापूर जिल्ह्यात या संदर्भात एक वेगळा प्रयोग केला गेलाय. गेल्या काही वर्षात सांगली कोल्हापूरला पूर, महापूर याचा तडाखा बसलाय. अशावेळी गरज वाटते ती मनुष्यबळाची. ही कमतरता दूर करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात तृतीयपंथीयांचं एक पथक तयार करण्यात आलंय. त्यांचं प्रशिक्षणही झालंय. समाजाचा हा घटक आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येतोय. ही गोष्ट अभिनंदनीय. हे सगळं जाणून घेऊया कोल्हापूर आपत्ती नियोजन पथकात असणाऱ्या शिवानी गजबर यांच्याकडून. ऐकूया सोपं नसतं इतकं. शिवानी गजबर यांच्याशी तेजा दुर्वे यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोते हो. रणरणत्या उन्हानंतर पावसाची चाहूल जेव्हा लागते ना, तेव्हा भरपूर पाऊस पडावा असं वाटत राहतं. पण भरभरून पूर मात्र येऊ नये असं आपल्यातल्या प्रत्येकाला वाटतं. पण हे पुराचं जे काही आहे किंवा पावसाचं जे आहे ते आपल्या नियंत्रणात असतच नाही. पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी मात्र आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे चोख पार पाडली जाते. दरवर्षीच काही ना काही नवीन आव्हानं असतात आणि त्याप्रमाणे हा विभाग नवनवीन उपाययोजना करत असतो. यावेळेस असंच एक महत्वाकांक्षी धोरण राबवलं जाणार आहे. त्याची सुरुवात झालेलीच आहे. ते म्हणजे पुराच्या धोक्यातून जनतेला वाचवण्यासाठी आपल्या समाजातील एक अतिशय संवेदनशील पण तरीही कणखर अशा आपल्या तृतीयपंथी समाजानं ही जबाबदारी स्वीकारली आहे. आणि या बचाव पथकामध्ये ज्यांची निवड झाली आहे, या बचाव पथकाच्या सदस्या शिवानी गजबर आज आपल्यासोबत आहेत. आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये त्यांचं स्वागत करूया. शिवानी, नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: आजच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आणि

0: या धाडसी कामगिरीवर तुमची निवड झाल्याबद्दल भरपूर अभिनंदन.
1: थँक्यू, खूप खूप आभार आणि आपले धन्यवाद की आपण या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची आपण संधी दिली. इथून पुढे आपण कार्यक्रमात जे बोलणार आहोत तो आवाज फक्त माझा नसेल तर पूर्ण माझ्या या समुदायाचा आवाज असेल आणि एक समुदायाचे प्रतिनिधी म्हणून मी इथून पुढे बोलणार आहे.
0: नक्कीच. तर कोल्हापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन दलामध्ये निवड झाल्यानंतर या दलाचे एक सदस्य म्हणून जोडले गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय?
1: पहिल्यांदा आपण जर समाजामध्ये पाहिलं गेलं तर तृतीय पंथी समुदाय म्हटल्यानंतर लोकांच्या मध्ये एक हीन भावना निर्माण होते, म्हणजे की हे लोक आधी होतातच कसे किंवा हे असेच असतात, असा एक पूर्वानुग्रह जे काय आपल्या समाजामध्ये स्टेरोटाईप्स आहे. तर त्या सगळ्याला पाहता आम्ही कुठेतरी गेल्या वर्षा दोन वर्षापासून खूप स्वतःला झोकून दिलेलं आहे. जसं महाराष्ट्र राज्यामध्ये तृतीयपंथी धोरण 2024 लागू झालं, सध्या आम्ही पुणे विभागाचे सहअध्यक्ष आहे तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाचे. माझ्याकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर असे 5 जिल्हे आहेत. तर या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी काहीतरी नाविन्यपूर्ण योजना करत असताना आपले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी साहेब असतील, राठोड साहेब असतील, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचे संकपाळ सर तर आमच्या मागे गेले 2-3 वर्षे लागले होते की तुमची एक टीम बनवू. पण आम्ही त्याला पॉझिटिव्हली उत्तर देत नव्हतो, कारण आम्हाला वाटायचं की आम्हाला कोण ऍक्सेप्ट करणार आहे किंवा आम्ही त्यात कसं काम करू शकतो. हा आमच्यामध्ये सुद्धा एक न्यूनगंड होता, पण त्याचं सर इतकं रिक्वेस्ट करताय तर आपण जाऊया. कारण कोरोना काळामध्ये आम्ही मदत केली लोकांना, मग ते धान्य स्वरूपात असेल, कोणी आर्थिक स्वरूपात असेल, म्हणजे ज्यांना ज्यांना जे जे शक्य आहे ते आमच्या समाजानं सगळं केलं. मला वाटतं की एक माणुसकी नावाची जर कोणाच्या शिल्लक असेल तर ती थोडीफार तरी अजून या समुदायात आमच्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण एखाद्याचा प्राण वाचवणं म्हणजे त्याला पुनर्जन्म देणं. आणि आपण 19 पूर बघितला, 2005 बघितला, 21-22 बघितला, कोल्हापूर असेल, सांगली असेल, आपल्या भागामध्ये जो महापौर आहेत, प्रशासन एका मर्यादेपर्यंत काम करू शकतो पण त्याच्या बियॉन्ड जाऊन नागरिक म्हणून आपली काहीतरी एक जबाबदारी या समाजामध्ये आहे आणि आपण देणं लागतो. ह्या सगळ्या विचारातून आम्ही लोकांनी ठरवलं की प्रशिक्षण घेऊन आम्ही स्वतः त्यात सहभागी झालं पाहिजे आणि आमच्यामुळे जर 4 जणांचे प्राण वाचत असतील ह्या आशेवर तरी त्यांना एक पॉझिटिव्हिटी मिळेल ह्या सगळ्या भावनेतनं आम्ही हे जॉईन केलं. आणि या सगळ्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी संकपाळ सर असतील, आमचे जिल्हाधिकारी महोदय असतील, बाकीचे आमचे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, या सगळ्यांचं खूप आम्हाला वेळोवेळी सहकार्य झालेलं आणि या गोष्टीत तर त्यांचा पुढाकार म्हणावा लागेल की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली.
0: वा, खरंच मस्त. आणि ही खूप सकारात्मकता महत्वाची आहे. आणि शिवाय यापूर्वी या समुदायानं जे काही सोसलं आहे आणि त्यामध्ये ही आणखी एक मोठी कामगिरी म्हणायला काहीच हरकत नाहीये.
1: खूप मोठ्या प्रमाणात तसं माझा समुदाय हा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे. कृष्णामाईच्या आरती होती त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात माझा समुदाय समाविष्ट झाला होता. तेच जे लोक ह्या देवीला गंगा मानून देवाची पूजा अर्चना करतात उद्या, हेच लोक जर लोकांच्या मदतीला येत असतील आणि एखाद्याला जीवदान देत असतील तर याच्यापेक्षा मला वाटत नाही की मोठं काहीतरी या समाजामध्ये देण्यासारखं असेल पुन्हा या समाजाला. आम्ही लोक भले समाजानं आम्हाला आमच्या लिंग ओळखीमुळे नाकारलं, पण हा समाज आमचा आहे, समाजातले लोक आमचे आहेत, आम्ही कुठलाही लिंगभाव, धर्मभेद, जातीभेद न करता सर्वांना स्वीकारतो. भविष्य काळात हे वाढेल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये होईल.
0: खरंय. आणि अशी विचारसरणी असायला निधडी छाती असावी लागते. ती तुमच्या बोलण्यातून आता व्यक्तच होत आहे की ही महत्वाकांक्षा तुमच्यामध्ये पुरेपूर आहे. आता तुमच्या शिक्षणाबद्दल,
1: शिक्षणाबाबतीत बोलायचं झालं तर माझ्या समुदायात खूप माझ्या भगिनी आहेत ज्या शिकलेल्या आहेत. दे आर ग्रॅज्युएट, दे आर अंडर ग्रॅज्युएट, दे आर पोस्ट ग्रॅज्युएट, PhD झालेले आहेत. खूप जणी शिकलेले आहेत. माझा शिक्षण पाहायला गेलं तर मी 7वीत घर सोडलंय, 8वीपासून मी एकटी राहते, मला आई वडील कोणी नाहीये. तेव्हापासून मी स्वतःचं शिक्षण स्वतः घेते. मध्यंतरी मी शिक्षण सोडलं होतं 11वीनंतर. 5-6 वर्षाचा गॅप घेऊन पुन्हा मी कोरोना नंतर शिक्षण घेतलं. माझी BSc बॉटनी झालीये. सध्या मी MSc फूड सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट आहे, मास्टर्स झालीये. आता MSW करते शिवाजी विद्यापीठामध्ये. त्यानंतर लॉची एंट्रन्स मी क्लिअर केलेली आहे. आता LLB पण करणार आहे. त्यानंतर आता PhD पण ऍडमिशन टाकते. मला आवड आहे शिक्षणाची, ज्ञानाचा मला उपयोग होतो. हॉटेल मॅनेजमेंट सुद्धा झालेला आहे. मी हॉटेलमध्ये 10 वर्ष काम केलेली आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं की शिक्षण सर्वांनी घेतलं पाहिजे. जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण वाघिणीचं दूध आहे, घेणार तो गुरगुरल. मला वाटतं की आपल्यावर गुरगुरणाऱ्याला कुठेतरी शांत करायला शिक्षण महत्वाचं आहे.
0: अगदी.
1: म्हणजे शिकणं वेगळं आणि शिक्षण घेणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत.
0: ज्ञान मिळवणं.
1: हा, फॉर

0: एक्झाम्पल मी आज कॉलेजला जाते, मी रट्टा मारून 90% 99% मिळवलं तर त्याचा काहीच फायदा नसतो.
1: हाँ
0: आपण शिक्षण घेत असताना आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग किती करतो? तुझ्याकडे टॅलेंट असल्याशिवाय कोण जॉबला घेत नाही, ती बेरोजगारी आहे. तर मला वाटतं की ह्या सगळ्यातनं शिक्षणाची मला एक आवड निर्माण झाली, ओढ झाली, त्याचा फायदा मी करून घेतला. आज प्रशासनात काम असताना पण मला शिक्षणाचा खूप फायदा होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काय आमचे जजमेंट्स येतात वेगळे वेगळे, ते वाचणं असेल, शासन निर्णय वाचणे असतील, पत्र वाचणं असतील, तर त्याच्यासाठी मला शिक्षण महत्वाचं वाटतं. मी त्याच्यावर भर देते आणि ज्या कोणी माझ्या भगिनी ऐकत असतील तर त्यांना मी एवढंच सांगेन की आपण असे आहोत हे आपण मानू नये. लोकांना आम्ही ॲबनॉर्मल वाटू शकतो पण आम्हाला नाही लोक ॲबनॉर्मल वाटत, आणि रोज दिसल्याशिवाय आपल्याला कोणी ऍक्सेप्ट करणार नाही.
1: हो
0: ह्या 10 वर्षापूर्वी क्वचित एखादा ट्रान्सजेंडर रस्त्यावर दिसत होते, प्रत्येक ठिकाणी दिसतो. नसला तरी ज्याला माहितीच नाहीये तरी पण कुठंतरी माझी एखादी भगिनी दुकानात भिक्षा मागताना तर त्याला कॉन्टॅक्ट मध्ये येतेच.
1: हाँ
0: त्याच्यामुळे मला वाटतं की आपण आपला कम्फर्ट झोन सोडावा, लोकांच्या जावावं, उठबस करावं, स्वतःची इन्क्लुझिव्हिटी स्वतः वाढवावी. आपआप सोसायटी आपल्याला इन्क्लुझिव्हिटी देते.
1: अगदी. आणि आता शिक्षणाबद्दल ऐकलं तुमचं, ऐकून तुम्हाला काय करायचं आहे ते पण एक थोडीफार झलक मिळाली. अर्थार्जनासाठी काय नियोजन चालू आहे?
0: वाईट ह्या गोष्टीचं वाटतं. आम्ही कुठं गेलो आमच्याशी कोण बोलत नाही. आज अनेक माझ्या भगिनी मागायला जातात, एखाद्या दुकान लाईनीच्या कोपऱ्याला टाळी वाजवली की त्या कोपऱ्याचं 10 रुपये काढून काउंटरला ठेवत. म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट पण नको, असं कॉन्टॅक्टलेस आमच्याशी जरा समाज वागायला बघतो. थोडेफार लोक आहेत त्या समाजात जे दानशूर व्यक्ती चांगले आहेत, जे आमच्यासोबत खूप मिळून मिसळून काम करतात. आज मी एवढ्या मोठ्या पदावरती मी काम करते फिरते, मला पण सिग्मा डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागतं. मग त्याच्यामुळं मला वाटतं की कुठेतरी ही इन्क्लुझिव्हिटी वाढली पाहिजे. शासनानं सकारात्मक विचार करून मी म्हणते धोरण बनवून ठेवा. कॉन्ट्रॅक्ट बेसवर असेल तर सांगावं त्या रिक्रुटरला की बाबा कोणी आलं तुझ्याकडे ट्रान्सजेंडर तर प्राधान्याने 1-2 जणी घे. आता फॉर एक्झाम्पल मी आमच्या इथं आयुक्तांना काल काय सांगितलं की तुम्ही एक तक्रार निवारण कक्ष तयार करा, त्या ठिकाणी आमच्यातली एखादी बसवा. का? तिला ऑलरेडी सगळी ओळखतात, शहरातले निम्मे लोक आल्यानंतर तिला बघून लोकांचा निम्मा राग शांत झाला. तो अर्ज घेतील, ते सॉर्टिंग करतील, ज्या त्या विभागाच्या तक्रारी संध्याकाळपर्यंत पोहोचवतील, त्याचं ई फायलिंग करतील आणि लोकांना सांगतील कुठं कारवाई आली, काय आले, त्यांना मेल करतील, मेसेज करतील. मग लोकांना पण तिथपर्यंत यायची गरज नाही. आणि ऑनलाईन जरी तुम्ही जनरेट केला, टोकन जनरेट केला, तिथून तक्रारी आपण घेतल्या, एक सायकोलॉजिकल की माझी तक्रार त्याच्यावर काम नाही झालं चालतंय, पण तिथं गेली यात माणसाचं निम्मं समाधान असतं. मग मला ते म्हणायचं अशासाठी तुम्ही कक्ष काढा, ठेवा आमच्यातले कामाला. जिथं तुम्हाला वाटतं की क्लॅशेस होतात प्रशासनात आणि नागरिकांच्या, त्या ठिकाणी आमचे लोक वेल हँडल करू शकतात. लोकांना सवय आहे जास्ती क्राऊड कंट्रोल करून. मला वाटतं की अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह घेतले पाहिजेत, शासनाने यात पुढाकार घेतला पाहिजे आणि भरतीच्या वेळेला विशेष ड्राईव्ह म्हणून त्यांना संधी दिली पाहिजे. मी म्हणत नाही सगळ्यांनाच, कारण ऑलरेडी जे पहिल्यापासून आमच्या देवीचं वगैरे करतात, देवधर्म करतात, ऑब्व्हियसली ते लोक तेच करणार आहेत आणि त्याचा कोणाला विरोधही असू नये, कारण त्यांनी तेच स्वीकारलेलं आहे. पण त्यातून ज्या काही शिकलेल्या दोघी चौघी बाहेर येऊ इच्छित आहेत, म्हणजे जॉब करायचा आहे ज्यांना काय तर करायचं आहे, तशांना तर संधी द्या. आता इन मेन तुम्ही पोलीस भरती काढली तर 70 जणींनी फॉर्म भरला आमच्यातला.
1: मस्त.
0: आम्हाला जर तुम्ही शिकवलं तर का नाही शिकणार आम्ही?
1: बरोबर.
0: आणि 2-2 लाईफ जगलेत आम्ही. त्याच्यामुळे मी म्हणते स्किल आहे, शिकवा, ट्रेनिंग द्या, घ्या. कामाला मनुष्यबळ पाहिजे ना तुम्हाला. सरकार मनुष्यबळ नाही, मनुष्यबळ नाही, घ्या ना. मग यायला तयार आहे तर घ्या. जे जे नॉर्मल कम्युनिटी करते तेच आम्ही पण करतो, फक्त आमची पद्धतीमुळे रूढी परंपरेमुळे लोकांनी त्याचं एक वेगळं वळण दिलेलं आहे.
1: अगदी.
0: तर मला वाटतं की तसं पश्चिम महाराष्ट्रात तेवढं पण नाहीये, खूप चांगलं आहे. लोक मानतात, देवाच्या दृष्टिकोनातनं बघतात, लोकांना खूप किंमत देतात. तर त्या माध्यमातून माझ्या बहिणी भिक्षा वगैरे मागून आपला उदरनिर्वाह करतात. पण मला वाटतं की बॅकग्राऊंड तुम्ही समजून घेतल्याशिवाय कोणाला जज करू नका. आज एखादी जरी ट्रान्सजेंडर तुमच्या इथं आली, मी मान्य करते असतील 1-2 चौघींच्यामुळे पूर्ण समुदाय बदनाम होत असेल आमचा. आता प्रत्येक समुदायात आहे, नॉर्मल कम्युनिटीत समाजात गुंड, बलात्कारी, दरोडेखोर नाही आहेत का? मग आमच्यात एका दुसऱ्या असणार ना त्या प्रवृत्तीचे लोक, त्याच्यावरनं तुम्ही सगळ्यांना जज करता. तरी सुद्धा त्याला भेटाय जेलमध्ये आई वडील जातात, जातात का नाही? बरोबर. पण तेच एखादा पोरगा तृतीयपंथी झाल्यावर
1: आई वडीलच त्याला
0: आयुष्यात तोंड बघत नाहीत.
1: हो.
0: त्यांचा विचार काय येतो माहितीये का? पहिला समाज काय म्हणेल. मग मी तेच माझ्या भगिनींना सांगते, तुम्ही समाज काय म्हणेल हा विचार करा आणि समाजात घुसा. तो विचार आम्ही केला. आई वडिलांनी काय विचार केला? ही साडी नेसून माझ्या घरात राहिली तर लोक मला काय म्हणतील, म्हणून त्यांनी घरात मला बाहेर काढलं. आम्ही येऊन आमच्या गुरुकडे राहिलो, गुरुने आमचा सांभाळ केला. मग मला सांगा, समाजाला बघून आई वडील वागतात तर मी पण समाजाला बघूनच जाते ना. मग मी त्या समाजात गेली पाहिजे. त्याची सुरुवात आम्ही आपत्ती व्यवस्थापनातून केली. चला म्हटलं.

0: आपण पण समाजात जाऊ.
1: अगदी.
0: जोपर्यंत ह्या डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये आणि समाजात असणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतःचा सहभाग करून घेत नाही तोपर्यंत मला वाटत नाही की तुम्हाला कोण बोलवायला येणार आहे.
1: हो, हो.
0: शासनाचे सुद्धा एवढ्या प्रचार प्रसिद्धी करून कुठल्या योजना लोक म्हणतात आम्हाला माहितीच नाही. आणि आपण फक्त कोणीतरी बोललं मोटिवेशन 10 मिनिटांपुरतं वाटतं, परत येरे माझ्या मागल्या असतात या गोष्टी सगळ्या चालतात. आपण स्वतःहून तिथे जाऊन धडकल्याशिवाय कुणाला काही मिळत नाही. आपल्या अधिकारासाठी आपण लढावं लागतं, त्याच्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं, शिक्षणासाठी पैसा लागतो, पैशासाठी काम करावं लागतं, काम नसेल तर माझ्यासारखी भिक्षा मागावी लागते.
1: जाणते अजाणतेपणे अजून सुद्धा सापत्न भावाची वागणूक मिळतीये आणि ती मानसिकता जी आहे ती अजून सुद्धा बऱ्याच अंशी नकारात्मक आहे, पण तुमचा लढा खूप मोठा आहे आणि तुम्ही त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात तयारी पण ठेवलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनाचं तुम्ही आता म्हणालात की ती सुरुवातच तिथून झाली आहे, समाजानंच शिकवलंय कसा लढा द्यायचा आणि तुमच्याकडे बघून माझी हिंमत अजून वाढायला लागली आहे. प्रसाद संगपाळ साहेबांच्याकडून जेव्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या या मोहिमेविषयी तुम्हाला प्रस्ताव आला, तुम्ही सुरुवातीला म्हणालातच की आम्ही स्वतःच दुर्लक्ष केलं, पण सरांनी 2-3 वर्ष कॉन्फिडन्स बिल्डिंग केलं की तुम्ही शेवटी सकारात्मक निर्णय घेतला. मग आता यासाठी शारीरिक तंदुरुस्ती पण असणं गरजेचं आहे, भावनिकदृष्ट्या तर तुम्ही आहेच, त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली आणि राजाराम तलावावर 2 दिवसाचं जे प्रशिक्षण झालं तिथं नेमक्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मधून तुम्हाला जावं लागलं प्रशिक्षणामधून?
0: पहिल्यांदा शारीरिक हे म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्यात पोहायला वगैरे येतच होतं आम्हाला. सुरुवात कुणीतरी केली पाहिजे, आफ्टर सगळेजण येतील आणि आपल्याला जॉईन होतील. शारीरिक फिटनेस म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्याकडे आहेच, म्हणजे आता रोज फिरायला जातात, आमच्यात पोहायला येतच. आम्हाला पण त्या दिवशी पहिल्यांदा आमची ताकद कळली की सर आणि बोट बांधायला सांगितले. बोटीचं जे मागचं आपलं हे असतं इंजिन खूप हेवी होतं. आमच्या मयुरी ताईने असतील, सुहासिनी आळवेकर ज्या माझ्या सहकारी आहेत त्यांनी उचलून वगैरे ते लावलं, आम्ही बोट तयार केली, त्यामध्ये हवा भरली सर आणि ती मॅन्युअली भरायला लावली पॅडलिंग करून. मग ते हवा भरली सगळी केली, आम्ही बोट घेऊन गेलो, आम्हाला बोट चालायला शिकवली. त्या बोटचं ऑपोजिट डायरेक्शन असतं ना, जे आपण गाडी सरळ अशी चालवतो ते उलटे रेस असतं त्याचं. त्यानंतर ते बटन ते चालू करणं, दोनदा चुका झाल्या पहिल्यांदा, पण नंतर आम्ही परफेक्टली शिकलो, सगळं केलं. त्यानंतर रेस्क्यू कसं करायचं, आपण जे लाईफ सपोर्ट असतो तो कसा टाकायचा, लोकांना कसा रेस्क्यू करायचा, कसं ओळखायचं, त्यानंतर आणल्यानंतर त्यांना CPR प्रथम उपचार पेटी तर ते कसं द्यायचं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आम्ही उत्तमरित्या पार पडल्या. दुसऱ्या दिवशी कलेक्टरना सुद्धा आम्ही त्यातनं सैर करून आणली.
1: अरे वा,
0: खूप म्हणजे एक वेगळा अनुभव असता तर वाटलं की बाबा चला म्हणजे आपण पण काहीतरी करतोय. मग आता आम्ही ठरवलंय की क्राऊड कंट्रोलिंग असतं यांचं. ज्यावेळेला आमच्या इथं ज्योतिबाची यात्रा असते त्यावेळेला डिझास्टर मॅनेजमेंट वालेच असतात मॅनेजमेंट करायला. मग आम्ही आता ठरवलं की जिथं जे काय असेल सरांना सांगितलं कधीही आम्हाला बोलवा, आम्ही अवेलेबल आहे, आम्ही येतो, आपण करूया.
1: अगदी.
0: सरांना सांगितलंय मी की प्रत्येक आठवड्यात 2 दिवस आम्हाला द्या, बुधवार गुरुवार 2 दिवस आम्ही येतो, वेगवेगळं शिकवा. फॉर एक्झाम्पल अर्थक्विकचं असेल, आता फ्लडचं झालेलं आहे, मॅनमेड आणि नॅचरल डिझास्टर. डिझास्टर मध्ये 2 टाईप्स आहेत, तर त्यावेळेला कसं रेस्क्यू करायचं या सगळ्या गोष्टीचं आम्ही सांगितलं की आठवड्यात 2-2 दिवस आम्हाला ट्रेनिंग द्या, आम्ही कम्प्लीट करतो.
1: आतापर्यंत समाजाचा दृष्टिकोन असा होता की धार्मिक कार्यांमध्ये एक मानाचं स्थान मिळायचं किंवा जिथं जिथं शुभ संकेत गरजेचे आहेत तिथं आपल्या समुदायाला आवर्जून आमंत्रित केलं जायचं, पण आता या ओळखीतून हळूहळू आम्ही समाजाचे जीवन रक्षक पण आहोत, प्राण वाचवणारे सुद्धा आहोत हे सिद्ध करण्याची एक संधी या मोहिमेतून तुम्हाला मिळतीये आणि त्यातून मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा एक खूप मोठा मार्ग खुला झालाय. याबद्दल तुम्हाला काय वाटत?
0: समाजामध्ये असणारा स्टेरोटाईप, त्यानंतर स्टिग्मा डिस्क्रिमिनेशन सिन्स क्लास 5 वर्षापासून कमी झालंय, स्वीकार्यता समाजामध्ये वाढलेली आहे लोकांची. म्हणजे ठीक आहे ते पण आहेत, माणूस आहेत, त्यांना पण आपण सामावून घेतलं पाहिजे. लोक स्वीकारतायत थोडं थोडं करून, कदाचित आणि 10 वर्षानं स्वीकार्यता खूपच वाढेल. तर सामाजिक सगळे हे रूढी परंपरेच्या माध्यमातून जे काय आतापर्यंत या समुदायाला फक्त एक दैवत्वाचं स्थान देऊन एका पदावरती विराजमान करून एका बाउंड्रीज मध्ये बांधण्याचं काम या तत्कालीन समाज व्यवस्थेने केलं. 15 एप्रिल 2014 सुवर्ण काळ उगवला. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही सुद्धा तृतीय लिंग आहोत, एक्झिस्ट करतो, म्हणून आम्हाला तिसरं लिंग म्हणून मान्यता आहे सर्वोच्च न्यायालयाने दिली. 16 ला पहिल्यांदा तृतीयपंथी हक्क संरक्षण अधिनियम आला. त्याचा खूप विरोध झाला आमच्या

0: समुदायात, कारण काही अमेंडमेंट्स त्यात करायचे होते, चांगले नव्हते. त्यानंतर 19 ला पुन्हा ऍक्ट आला आणि 20 ला त्याचे रूल्स आले. अद्यापही कुणाला माहिती सुद्धा नाहीये की आमच्यासाठी कायदा आहे म्हणून. तर या सगळ्यातून मला वाटतं की जोपर्यंत तुम्ही लीगल रिकॉग्नायझेशन कुठल्या कम्युनिटीला देत नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळत नाही. ते सगळ्यात मोठं काम न्यायदेवतेनं केलं. त्यानंतर त्याचा शिक्कामोर्तब करण्याचं काम प्रशासनाचं असतं. ते 2019 ला झालं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये समुदायानं स्वतःची भूमिका निभावली की समाजामध्ये पुढे आले. जसं तुम्ही आज अनेक शहरामध्ये बघायला गेला, मी अशा ह्या पवित्र सांगली शहरात आलेले, तर या ठिकाणी आमच्या डॉक्टर मनीषा पुणेकर जे असतील, आमच्या इथं जरीना नानी म्हणून आहेत, त्याचबरोबर आपल्या इथं आमच्या एक सुजाता ताई म्हणून आहे, त्या ठिकाणी अमोल ताई म्हणून आहेत, म्हणजे अशा या सगळ्या एक मोठ्या मोठ्या ज्या समुदायातले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या भागामध्ये खूप काम केलेलं आहे. आणि या समुदायाला प्रत्येक वेळेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही करावं लागतं त्या गोष्टी सगळ्या केल्या जातात. आज आमच्या देवीचा कार्यक्रम सुद्धा एक आयोजित करतो, भंडारा घालतात, प्रसाद घालतात, त्यात सुद्धा लोक येऊन सामील होतात. ती सुद्धा एक सोशल इन्क्लुजनच्या प्रति केलेली ऍक्शन आहे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमचे गुरुवर्य जिता नायकजी पुण्याच्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत असतो. आणि मला वाटतं की इथून पुढे भविष्यात आमच्यात अनेक जण आता इंस्टाग्राम रील स्टार पण आहेत, चांगले चांगले संदेश देत असतात त्याच्या माध्यमातून. मला वाटतं की मी त्यांनाही सांगू इच्छिते की तुम्ही जे सोशल इश्यूज आहेत, म्हणजे सामाजिक प्रश्न तुमच्या भागातले गल्लीतले, ते उचला त्या रील्सच्या माध्यमातून, आणि इन्क्लुसिव्हिटी वाढेल लोकांची. आणि ऑलरेडी या सगळ्या माध्यमातून आम्ही करतोय. मला वाटतं की भविष्यात येणाऱ्या याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा समुदाय नक्कीच एक समर्थपणे काम करताना दिसेल. आणि ज्याप्रमाणे आपल्या इथं प्रत्येक समुदायाला पुढे आणण्यासाठी काही ना काही शासनानं केलेलं आहे, SC ST ऍक्ट आणला, आयोग बनवला, आम्ही सुद्धा आता ह्युमन राईट्स कमिशनमध्ये केस घातली की आमचा एक वेगळा आयोग बनवा म्हणून. आता नुकतंच माझी एका परवा दिवशी एक बैठक झाली वैद्यकीय शिक्षण विभागासोबत, मोफत हार्मोन थेरपी सर्जरीचा आम्ही प्रपोजल तयार आहे, शासन निर्णय त्याच्यावर डिस्कशन होतं. पोलीस भरतीमध्ये कन्सेशन द्यावं म्हणून गृह विभागानं अभिप्राय मागवलेला आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, आपल्या इकडे सध्या भीज भांडवल योजना आपण चालू केलेली आहे, ज्यामध्ये मध्यम कर्ज, लघु कर्ज आणि दीर्घ कर्ज देतो, 25,000 पासून 2 लाखापर्यंत कर्ज देतो. आपल्या माध्यमातून सांगायचं कारण येत काय की लोकांना ते कळलं पाहिजे. त्यामध्ये आपण 25,000, 50,000, 2 लाख असं लोन देतो, 40% अनुदान शासन देतं, 10% लाभार्थी घालायला लागतं आणि 50% आपल्याला लोन मिळतं. अशा अनेक इनिशिएट्स आपण घेतोय. आणि नक्कीच हे मी कल्याणकारी मंडळाचे सहअध्यक्ष म्हणून या पुणे विभागाची, त्याचबरोबर आमच्या राज्याच्या सहअध्यक्ष सह उपाध्यक्ष आहेत डॉक्टर सान्वी जेटवाणीजी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या कोल्हापूरच्या असणाऱ्या आणि या मंडळाच्या सदस्या मयुरी आळवेकर या सगळ्यांच्या सहकार्यात काम खूप चांगलं चाललेलं आहे. आणि या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी करते आमच्या समाजातील जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं आणि स्वतःला या समाजात समावेशकतेच्या दृष्टिकोनातनं आपल्याला घडेल ते काम करावं, सहकार्य करावं आणि स्वतःला वेगळं आहोत असं न समजता हे समाजाचा भाग आहोत असं समजून जर आपण काम केलं तर नक्कीच हा समाज स्वीकारेल. आणि एक दिवस असा येईल की आम्ही पण या समाजाचा भाग घटक म्हणून शिकू. आणि हे इनिशिएट आमच्या संपाळ सरांनी घेतलं तर याच्या माध्यमातून ही एक नवी सुरुवात झालेली आहे. याची सुरुवात प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावी आणि या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्या ज्या विभागाकडून जे जे करता येईल त्या त्या विभागांनी करावं आणि एक संधी द्यावी. आणि आमच्यातल्याही सगळ्या माझ्या भगिनी असतील, ट्रान्समेन माझे बंधू असतील, त्या सगळ्यांना मी या माध्यमातून आवाहन करते की त्यांनीही पुढे यावं. कुणाला काही कधी कशाची गरज लागेल तर नक्कीच माझ्याशी संपर्क साधा. नसेल तर आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण आयुक्तालयामध्ये जावा, सहाय्यक आयुक्त साहेब असतात, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही आपली तक्रार सांगा, त्यांनीही माझा तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देतील. आणि आपण नक्कीच सर्वजण मिळून एकत्रितरित्या या समाजामध्ये कसं आपण एकत्र येऊ आणि समाविष्ट होऊ या दृष्टिकोनातनं बघूया, एवढंच सांगू इच्छित.
1: अरे वा, खूप छान. तुम्ही आपल्या समाजासाठी तर एवढं सगळं करता आहात, झटता आहात. शैक्षणिक दृष्ट्या पण तुम्ही खूप जास्त प्रगती केलेली आहे. फूड टेक्नॉलॉजीमध्ये पण तुमची पदवी आहे, MSW आता करत आहात आणि कायद्याचं सुद्धा ज्ञान घेत आहात, पदवी घेत आहात. स्वतःच्या आयुष्यात काय करण्याची इच्छा आहे, तुमची महत्वाकांक्षा काय आहे, म्हणजे समाजासाठी बोलून झालं, समुदायासाठी बोलून झालं, तुम्हाला शिवानीला स्वतःसाठी काय करायचंय?
0: तशी माझी इच्छा लहानपणापासून जर मी बघितलं तर मला म्हणजे प्रशासकीय अधिकारी व्हायचं होतं, कलेक्टर, IAS व्हायचं होतं. तेव्हा मी 9वी 10वीत पुस्तकं आणून वाचायची, पण काही सर्टन याच्यामुळे मी ते मध्यंतरी सोडून दिलं, परिस्थितीमुळे शिकली नाही.

0: आणि आता समाजकार्य करत असताना मला अद्यापही वाटतं की मला कुठेही बाहेर यायचं नाहीये किंवा मला असं हे नकोय. तर मला जास्ती आवडेल की मी पॉलिसी मेकिंगच्या भूमिकेत असेन, म्हणजे डॉक्युमेंटली कामं करून त्या गोष्टीचं इम्प्लिमेंट करण्यात मला खूप रस आहे. मी करते समाजकार्य, आता मी निवडणूक सुद्धा लढवली मागची महानगरपालिकेची. मला असं की ते पण वाटतं की 9 to 5 जॉब करून निवांत मी माझ्या आयुष्यात राहावं, पण नाही, एक माणूस म्हणून मी प्रत्येकाकडे बघते. मला फक्त माणुसकी दिसते, माझ्याकडे कोण येतो त्याला मी सर्वांगीण न्याय देण्याचा प्रयत्न करते. शक्य तितकं माझ्याकडं होतं तेवढं मी करते आणि भविष्यात सुद्धा करत राहीन. म्हणजे माझ्यामुळे किमान माझ्या एका बोलण्याने आणि मी ज्या पदावरती आहे त्याच्या एका सहीने 10 जणांचं भलं झालं पाहिजे, इथपर्यंत मी स्वतःला बघण्यास इच्छुक आहे.
1: अगदी शिवानी, खरंच म्हणजे मला असं वाटतंय की पूर व्यवस्थापन किंवा पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनातर्फे ही जी मोहीम आखलेली आहे किंवा ही आघाडी जी घेतली गेलेली आहे की तृतीयपंथी समुदायाला समाविष्ट करून रेस्क्यू पथक, बचाव पथकाची निर्मिती असेल, हे एक मोठं पाऊल आहे एका खूप मोठ्या सामाजिक क्रांतीसाठी. आणि त्यामध्ये तुम्ही इतक्या धाडसानं उतरला आहात की तुम्हाला ही संधी दिसतीये की हे फक्त पूर हे एक निमित्त आहे, पण याद्वारे समाजामध्ये खूप मोठा बदल होऊ घातलेला आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी सज्ज आहातच, कुठेच कमी नाही आहे. मग ती भाषा असू दे, माहिती असू दे, ज्ञान असू दे, भावनिकता असू दे, संवेदनशीलता असू दे किंवा शारीरिक कणखरता असू दे, सगळ्यात तुम्ही सरस आहे. आणि मला तर वाटतं की आजच्या तरुणाईला सुद्धा, मघाशी आपला उल्लेख झाला, तुम्ही बोललात की तरुणाई का बेरोजगार आहे, तर तरुणाईला सुद्धा खूप मस्त मार्गदर्शन तुमच्या बोलण्यातून सहजच झालंय की कुठं चुकतंय नेमकं, हा पण एक विश्लेषणात्मक दुवा मिळालेला आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की अशा बऱ्याच माध्यमातून तुम्ही स्वतः तर पुढे याच, पण समुदायातील इतरही व्यक्ती प्रेरित होऊन खूप चांगलं काहीतरी समाजात होऊ दे. आणि सगळ्याच पातळीवर, शासकीय, प्रशासकीय, सामाजिक, धार्मिक, भावनिक, सगळ्याच पातळीवर. आणि मंडळी, अशा प्रकारची व्यक्ती जर इतक्या महत्वाच्या आघाड्यांवर आपल्याला लाभली तर हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे खरंच. आणि आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे शिवानी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला भरपूर शुभेच्छा देऊया. खरं तर ही त्यांच्यासाठी एक खूप मोठी जोखीम आहे आणि अशा प्रकारचे गंभीर प्रसंग येऊ नयेत असं आपण म्हणतोय, पण अशा प्रकारची जर आघाडी आपल्या बचावासाठी असेल तर आपल्याला कशाचीच चिंता असण्याची गरज नाही. तर शिवानी, श्रोत्यांसाठी काही विशेष संदेश देणार आहात का, काही खास बोलणार असाल तर जरूर व्यक्त व्हा.
0: माझं म्हणणं इतकंच आहे की डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीमला बोलवण्याची वेळ देवानं कधीही आणू नये, कारण आम्ही आपत्ती काळातले लोक मदत करणारे आहोत, तर तशी आपत्ती कधीच येऊ नये. त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी होते, त्यामुळे देवाला एकच विनंती आहे की आम्हाला बोलवण्याची वेळ येऊ नये. आली तर नक्कीच मला वाटतं की आम्ही लोकांचे जीव वाचवूच. देवदूत जे म्हणतात लोक, नक्कीच लोकांचे प्राण वाचवून आम्ही मदत करू. आणि सांगली जिल्ह्याच्या सुद्धा मी आपत्ती व्यवस्थापनला या माध्यमात विनंती करते की त्यांनीही इथल्या लोकांशी अप्रोच होऊन या ठिकाणी अशी टीम बनवावी. नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक असं सकारात्मकता पसरेल. पुन्हा त्यानंतर आपलं एक ढोल ताशा पथक आहे पुण्यामध्ये शिखंडी म्हणून, ते गणपती त्यांनी वाजवतात. त्या पद्धतीनं माझी इच्छा आहे की मोठं गणपतीचं श्रद्धास्थान या सांगली जिल्ह्यामध्ये आहे, तसं सर्व मंडळांनी एकत्रित येऊन काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम यावेळी या समुदायासाठी राबवावा. आणि नक्कीच त्यावेळेला आम्हाला इन्व्हाइट केलं तर आम्ही येऊ. आणि या ठिकाणी असणाऱ्या तुम्ही माझ्या सर्व भगिनी, जे कोण ट्रान्समॅन बंधू असतील, त्यांना घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वजण काही ना काहीतरी आयुष्यात करत आहात, त्या सगळ्या वाटचालीस शुभेच्छा. आणि आपण या ठिकाणी बोलवलात मला, त्याबद्दल आपल्या पूर्ण सांगली आकाशवाणी केंद्राचं ही आभार मानते की आपण अशा समाजातल्या एक लैंगिक अल्पसंख्याक घटकातील एका प्रतिनिधीला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि आमचा आवाज आपण पोचवत आहात. आणि नावावरून आणि आवाजावरून जज करू नका एवढंच मी सांगते श्रोत्यांना. धन्यवाद.
1: तर शिवानी, या खास मुलाखतीत तुम्ही आणि आमच्या इतक्या कमी कालावधीमध्ये दिलेल्या आमंत्रणाला सुद्धा तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलात, आम्हाला इतकं छान माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे भरपूर धन्यवाद आणि नमस्कार.
0: थँक्यू.
2: सोपं नसतं इतकं. शिवानी गजवर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली.

मैत्रिणीनो, समाजात असणारी नकारात्मक मानसिकता स्वीकारून झगडत स्वतःचं अस्तित्व उमटवण्यासाठी प्रयत्न करणारा हा तृतीयपंथी समाज. ही मुलाखत ऐकल्यावर आपले अनेक गैरसमज नक्कीच दूर झाले असणार आहेत. वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.

नमस्कार. स्त्रियांच्या बाबतीत वय हा खूपच नाजूक विषय असतो. प्रत्येक सजीवाची जन्म, त्याची वाढ, परिपक्वता आणि वृद्धत्व हा नैसर्गिक प्रवास असतो. या प्रवासामध्ये स्त्री शरीरामध्ये अत्यंत वेगवेगळी स्थित्यंतरं घडत असतात. वस्तुत जेव्हा एखादा जीव जन्माला येतो तेव्हापासून त्याच्या शरीरामध्ये बऱ्याच पेशी निर्माण होत असतात आणि ठराविक कालावधीनंतर या पेशी मृत होत असतात. तारुण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये या पेशी निर्मितीचा दर हा जास्त असतो आणि आपण यालाच म्हणतो अपचयापेक्षा चय जास्त असतो. आणि जसजसं वृद्धत्वाकडे झुकलं जातं तसतसं पेशी निर्मितीचा दर कमी होतो आणि पेशी मृत

वृद्ध होण्याचा दर हा वाढतो आणि त्यामुळेच अपचय वाढतो आणि मग वृद्धत्वाची लक्षणं दिसायला लागतात. जन्मापासूनच ही प्रक्रिया चालूच असते पण तिची लक्षणं ही 40-50 वर्षांनंतर स्पष्टपणे दिसू लागतात. हा एक नैसर्गिक आणि अपरिवर्तनीय बदल आहे. जेव्हा आपण वय या गोष्टीचा विचार करतो तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे क्रोनॉलॉजिकल एज. जन्मापासून कॅलेंडरच्या दिवस आणि वर्षाच्या बाबतीत जे मोजलं जातं ते क्रोनॉलॉजिकल एज. आपल्या पेशी किती सक्षमतेने आणि सक्रियतेने कार्यरत आहेत त्याच्यावरून जे मोजलं जातं ते बायोलॉजिकल एज. आजकाल तारुण्यावस्थेमध्ये देखील अकाली वृद्धत्वाची लक्षणं दिसतात आणि त्यामुळं त्यांचं बायोलॉजिकल एज हे क्रोनॉलॉजिकल एजपेक्षा कितीतरी जास्त असतं. तिसरा

बायोलॉजिकल एज. आजकाल तारुण्यावस्थेमध्ये देखील अकाली वृद्धत्वाची लक्षणं दिसतात आणि त्यामुळं त्यांचं बायोलॉजिकल एज हे क्रोनॉलॉजिकल एजपेक्षा कितीतरी जास्त असतं. तिसरा मुद्दा असतो सामाजिक वय. वयाच्या सर्टन टप्प्यामध्ये किंवा निवृत्तीनंतर आपला समाजामध्ये असलेला स्थान बदल होतो, म्हणजे आई वडील या स्थितीमधून आजी आजोबा किंवा एखाद्या पोस्टवर असलेलो त्याच्यातून निवृत्ती, आणि त्याचा परिणाम जो काही आपल्या शरीरावर होत असतो त्याला सामाजिक वय असं म्हटलं जातं. वार्धक्यामध्ये झुकताना बऱ्याच वेळा केस पांढरे होणे, पेशी आणि अवयवांची क्षमता कमी होणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, हाडे कमजोर होणे, स्नायूंची ताकद कमी होणे अशी लक्षणे दिसतात. मेंदूची कार्यक्षमता आणि मानसिक क्षमता कमी झाल्याने मानसिक वृद्धत्व देखील येऊ शकते. या स्थितीमध्ये किंवा या वयामध्ये स्त्रियांच्या बाबतीत एकतर पाळी नुकतीच गेलेली असते किंवा जाण्याच्या मार्गावर असते, आणि मग अशा काळामध्ये भावनिक अस्थिरता, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, विस्मरण वाढते, तिची समाजातील भूमिका बदललेली असते, जबाबदाऱ्या बदललेल्या असतात. WHO नुसार 60 वर्षे वयानंतर वृद्धत्व समजलं जातं. सतत कार्य करणाऱ्या पेशींची दुरुस्तीची क्षमता कमी झाल्याने फ्री रॅडिकल्स किंवा प्रदूषण, दूषित आहार यामुळे देखील फ्री रॅडिकल्स निर्माण होतात. ताणतणावामुळे देखील पेशींना नुकसान पोहोचते. मेनोपॉज नंतर स्त्रियांमध्ये प्रामुख्यानं इस्ट्रोजन हार्मोन कमी झाल्यामुळे हाडे कमजोर होतात, त्वचा कोरडी पडते आणि हळूहळू वजन वाढते. याला आपली जीवनशैली, चुकीच्या सवयी, झोपेचा अभाव, व्यसनाधीनता, अयोग्य आहार कारणीभूत आहे. चौरस समतोल आहार ज्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांचे प्रमाण वय, लिंग, अवस्था यानुरूप आहे असा आहार घेणे आवश्यक आहे. रोज 30 ते 40 मिनिटं किंवा आठवड्यातून 150 मिनिटं कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम करणं गरजेचं आहे. योग साधनेचा विचार करताना आसनं, प्राणायाम, ओंकार साधना, ध्यान यासारख्या योगाभ्यासाने यामध्ये चांगलाच फायदा होतो. संशोधनानं हे सिद्ध केलेलं आहे की ध्यानामुळे मेंदूतील पेशींचे संरक्षण होते. रोज 6 ते 7 तास गाढ झोप घेतल्याने देखील शरीराला विश्रांती मिळते. रिकामे मन सैतानाचे घर, आणि म्हणूनच या काळामध्ये मिळालेला रिकामा वेळ एखादा छंद जोपासण्यामध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये गुंतवावा. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, आवळा रोजच्या रोज सेवन करणे, हळद दूध सेवन करणे यासारख्या उपायांचा देखील दररोज अवलंब केला तर आपण वृद्धत्व प्रोलॉंग करू शकतो. शेवटी काय तर वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु भगवद्गीतेतील 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाव बोधस्य तस्मात योग भवती दुःख हो. नियमित आहार, नियमित व्यायाम, आसन, प्राणायाम, ध्यान, सकारात्मक जीवनशैली याद्वारे आपण वृद्धत्वाची गती कमी करू शकतो. वृद्धत्व टाळता येत नाही, पण निरोगी आणि आनंदी वृद्धत्व नक्कीच जगता येतं. योगा ॲड्स लाईफ टू युअर डेज while medicines add days to your life. वयाची वर्षे वाढणे आपल्या हातात नाही, पण जीवनातला उत्साह टिकवणे हे नक्कीच आपल्या हातात आहे.

मैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे वनिता मंडळ, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड सांगली, पिनकोड 416 416, किंवा सांगली आकाशवाणी @gmail.com या ईमेल अॅड्रेसवर सुद्धा आपण आपल्या भावना आमच्यापर्यंत पोचवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम इथेही आपण आपली मतं व्यक्त करू शकता. बरंय तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला मधुराला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य वरदा हसवनीस. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

FM 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. दुपारचा 1 वाजत आहे. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त। विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न। भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात। आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग एथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे याने पटकावलं तिसरं स्थान। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं। प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले। यातून दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे। दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ

0: मंत्रिमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले. यामुळे दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या नवीन संधींचा उदय होईल अशी अपेक्षा आहे. यानंतर प्रधानमंत्री आज न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. तब्बल 40 वर्षांनंतर भारतीय प्रधानमंत्री न्यूझीलंडला आले असल्यानं तिथला भारतीय समुदाय त्यांना भेटण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंग म्हणाले,
1: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वारफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है. ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती है.
0: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असं ते म्हणाले. नीती आयोगानं आज नवी दिल्लीत शांती कायदा 2025च्या अंमलबजावणीबाबत सर्व संबंधितांसाठी एक चर्चासत्र आयोजित केलं आहे. या चर्चासत्रात कायदेशीर आणि नियामक आराखडा विकसित करणं, वित्त, विमा आणि जनमानसातील प्रतिमा बळकट करणं तसंच उत्पादन क्षमता, कार्यान्वयन सज्जता आणि क्षमता बांधणी या बाबींवर प्रामुख्यानं विचारविनिमय होणार आहे. भारताच्या परिवर्तनासाठी अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती अर्थात शांती विधेयक हे अणुऊर्जा क्षेत्राचं नियमन करणाऱ्या कायद्यांचं आधुनिकीकरण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचं प्रतिबिंब आहे. या चर्चासत्रामुळे या क्षेत्रातले तज्ज्ञ, धोरणकर्ते, संशोधन संस्था आणि उद्योजकांना या ऐतिहासिक कायद्याच्या कार्यान्वयन चौकटीवर विचारमंथन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स 2026 परिषदेत आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3र्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधनं आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली. लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे. तसंच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे असं गडकरी यांनी सांगितलं. इराण, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, चीन, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त, इंडोनेशिया आणि इथिओपिया या देशातल्या परिवहन मंत्र्यांनी यात सहभाग घेतला. तरुण पिढीनं आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी वाचनालयाचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं जयप्रकाश नारायण सार्वजनिक वाचनालयाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. लोकनायक जयप्रकाश नारायण हे महान स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत आणि राष्ट्रीय नेते होते असं शहा यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर

0: तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत 2 मीटर 28 सेंटीमीटरची उंची पार करण्याचे तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं सुरु असलेल्या पहिल्या महिला क्रिकेट कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवशी भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या. स्मृती मंधानानं 83 धावांची शानदार खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी अर्धशतक झळकावलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना इंग्लंडनं एक गडी गमावत 21 धावा केल्या आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान 5वा आणि अखेरचा सामना भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी 7 वाजता सुरु होईल. या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी आघाडी घेतली आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारतीय हवामान विभागानं पुढच्या 3 दिवसात बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसंच पुढील 5 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, अरुणाचल प्रदेश, गांगेय पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये रेड अलर्टचा इशारा दिला आहे. अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ईशान्येकडील काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात. आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं पटकावलं 3रं स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे 4 जणांचा मृत्यू, 500 पेक्षा अधिक झाडे कोसळली. टीईटी पेपर फुटी प्रकरणात आणखी 2 जणांना अटक, आरोपींची संख्या 12. ठाण्यात कंटेनर रिक्षावर कोसळून चालकासह 2 जणांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी. ठाणे पोलिसांकडून 39 कोटींचे 600 किलो अंमली पदार्थ नष्ट. ठाणे जिल्हा मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर. बीएलओंकडून घरोघरी भेट देण्याचा उपक्रम सुरू. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या 13,094 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे वार्ताहर जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याचे वार्ताहर नीतू चौरे.
2: ठाणे जिल्ह्यात गेल्या 1 आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे 4 जणांचे बळी गेले आहेत. यात भिवंडीत एका लहान मुलासह 2 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. ठाणे शहरात झाड पडून एका पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 10 जुलै रोजी ठाण्यातील ब्रह्मांड भागात एका घराचा काही भाग कोसळून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर एका महिलेसह 2 जण जखमी झाले. गेल्या 10 दिवसांमध्ये ठाणे शहरासह परिसरात 500 पेक्षा अधिक झाडे कोसळली. यामध्ये अनेक

0: वाहनचं नुकसान झालं तर एका मुलीसह तिघे जण जखमी झाले. याच दरम्यान मुंब्रा आणि भिवंडीतील अनेक घरांचंही नुकसान झालं आहे. आता पावसाचा जोर ओसरला असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. भिवंडीतील टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली. या दोघांच्या अटकेमुळे पेपर फुटी प्रकरणातील आरोपींची संख्या आता 12 पोहोचली आहे. सुरुवातीला हरियाणाच्या धीरज सिंग तसंच बिहारच्या राजीव शाव आणि आकाश कुमार सरोज कुमार अशा तिघांना भिवंडीतील कोनगाव मधून अटक झाली. त्यानंतर कपिल दहिया याला हरियाणा मधून तर उत्तर प्रदेशातील संजय कुमार शर्मा याच्यासह तिघांना ताब्यात घेण्यात आलं. याच तपासात मिथुन कुमार सिंग याच्यासह चौघांना अटक झाली. त्यापाठोपाठ शुक्रवारी या आणखी दोघांना अटक झाल्याची माहिती ठाण्याचे सह पोलीस आयुक्त यांनी दिली. ठाणे ते घोडबंदर मार्गावर भीषण अपघातात रिक्षा चालकासह दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. एका पादचारी महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे 29 रसायनाने भरलेला कंटेनरचा मागील टँकर रिक्षावर कोसळला. या अपघातात रिक्षा चालक दशरथ पवार आणि प्रवासी मोहम्मद अमीन यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. ठाणे जिल्ह्यात 3 ते 29 जुलै या कालावधीत मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जात आहे. या दरम्यान केंद्रस्तरीय BLO अधिकारी घरोघरी भेट देऊन मतदारांची पात्रता तपासणार आहे. त्यासाठीचे गणना प्रपत्रही ते भरून घेणार आहे. सर्व मतदारांनी या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी यांनी केले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील 74,50,000 मतदारांची माहिती अद्ययावत केली जाणार आहे. एकही पात्र मतदार सुटणार नाही हे या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हाधिकारी पांचाळ यांनी दिली. आणि गेल्या 3 ठाणे शहर पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागानं विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या 112 गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या 29,03,00,000 सुमारे 600 अंमली पदार्थ नष्ट केल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेने नुकतीच दिली. नवी मुंबईतील तळोजा MIDC मध्ये नशामुक्त भारत अभियान अंतर्गत ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांच्या आदेशाने ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या 13,094 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न केलेल्या पीक कर्जावर 2,00,000 रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित बँकेत जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावं. त्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
2: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
3: मागे लगाए और उनकी टैबलेट आज तक छूटी नहीं. वे अपने दिल का ख्याल रखना भी बहुत जरूरी है. एक श्रोता ने लिखा है कि दिल है कि मानता ही नहीं और किसी पर भी आ जाता है. दिल एक तरह से धड़कता हुआ स्पंज है. और एक श्रोता लिख रहे हैं कि दिल भी टूट के छलनी हुआ, विधि ने जो घात किया, खुशियां पल भर में लुट गई, यादों को भी नदी में ही विसर्जित कर दिया. बस एक सिर्फ एक निजी जागती, उसकी निशानी अब कलेजे से लगा के संभालना है और उसे आंखों में संभाल के रखना है जब तक सांस चलती है. और अब चलिए सुनते हैं ये गाना. जरा बताइए कौन है हीरोइन, पर्दे पर कौन गा रही है ये गाना और गीतकार का नाम आपको बूझना है. फिल्म है भरोसा. इसमें इबारत के कौन कौन से शब्द हैं जरा ये भी बूझिए आप.

0: अमर प्रेम फिल्म का गाना आप सुन रहे थे किशोर कुमार की आवाज में। शब्दकार थे आनंद बख्शी, संगीतकार राहुल देव बर्मन। अब आज का सदाबहार नगमे प्रोग्राम खत्म होता है। आप सुन रहे हैं विविध भारतीय राष्ट्रीय सेवा देश की धड़कन। मन चाहे गीत कार्यक्रम के लिए कीजिए बस थोड़ा सा इंतजार।
1: आकाशवाणी मुंबई, मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त। भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू। राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण। आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्झॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं। प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले। दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले। भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते। या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंह म्हणाले,
2: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं। और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टारपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है। ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत

0: के समान ही अभेद और मजबूत बनाती है।
1: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं, असं ते म्हणाले। केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते, असं ते म्हणाले। भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं। पर्यायी जैव इंधिने आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली, अशी माहिती गडकरी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली। लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे। तसेच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे, असंही गडकरी यांनी सांगितलं। राज्यात मान्सूननं जोर धरल्यानं खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे। कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 69,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे। अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे। उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे। तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्यांची 30% पेरणी झाली आहे। कापूस आणि सोयाबीन ही पिके सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे। पेरणी झालेली बहुतांश पिके उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे। गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचे प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे। पावसानं उघडीप दिल्यामुळे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरोशावर बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली आहे, मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं पिकांच्या उगवणीसह वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह महसूल विभागातल्या 15 अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधान परिषदेत केली। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातल्या कलम 155चा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कामे केल्याचा आणि जमिनींचे फेरफार करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे। निलंबित करून न थांबता या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील आणि काहींना सेवेतून बडतर्फ केले जाईल, असा इशाराही महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिला। पुणे विभागात चौकशीची 1424 प्रकरणं संशयास्पद आढळली आहेत। त्यानंतर राज्यात गेल्या 5 वर्षात कलम 155 अंतर्गत झालेल्या सर्व आदेशांची 3 महिन्यात तपासणी करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत। भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या। ग्राहकांना नासलेलं आणि मुदत संपलेलं अन्नपदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाजमाध्यमांद्वारे दिली। फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाशी लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे। या सामन्यांमधून

0: उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित दोन संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम चार संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. आषाढी वारीनिमित्त मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत मुक्ताई यांच्या पालखीचं बीड शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झालं. बीडकरांनी आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचं जल्लोषात स्वागत केलं. या पालखीचा मुक्काम आज आणि उद्या बीड शहरातील नामलगाव फाटा, हनुमान मंदिर आणि बालाजी मंदिर परिसरात असणार आहे. पालखी तिसऱ्या दिवशी पहाटे आरतीनंतर पुढील मुक्कामासाठी पालीच्या दिशेनं प्रस्थान करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू. राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: हुसैन मुनव्वर लल्ला, पप्पू बिजलीवाले, शेख शमा परवीन और अफसाना बेगम महजवी शेख और इनका पूरा परिवार, दयाल बंदे बिलासपुर छत्तीसगढ़ से, पद्माकर राउत, सविता राउत राउत, आदित्य राउत और इनके साथी, और इसके अलावा फरमाइश आई अयोध्या स्टेट मध्य प्रदेश मयूरी परिसर से श्रवण सिंह के नारे और इनका पूरा परिवार. सुनते हैं अगला गीत, ये फिल्म जीने की राह.

5:30 आणि 24 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मैत्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे.

0: हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. आज आपण एका अनोख्या अद्वितीय अशा वारीच्या प्रवासाला जाणार आहोत. अनोखी यासाठी कारण ती आडवाटेनं जाणारी आहे. कीर्तन, लावणी, बतावणी अशा परस्परांपासून बऱ्याच अंशी भिन्न असणाऱ्या लोककला प्रकारांचा अतिशय भावोत्कट कलाविष्कार आहे. शिवाय ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंतची संत परंपरा, एवढंच नाही तर साने गुरुजींनी दिलेला विठ्ठल मंदिर प्रवेशाचा लढा, तसंच भक्ती आणि परमार्थापलीकडं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या दृष्टिकोनांमधून संत साहित्यानं आणि वारकरी संप्रदायानं आपल्या राज्याला, महाराष्ट्राला काय दिलंय, या सगळ्याचा वेध घेणारा एक नाट्याविष्कार, कलाविष्कार सध्या खूप लोकप्रिय होतोय. सगळीकडेच त्याचं कौतुक होतंय. सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारा असा हा कलाविष्कार आहे कीर्तावनी. या नाट्याविष्काराचं लेखन, दिग्दर्शन, नृत्य, नाट्य अशा सगळ्याच आघाड्या अगदी आव्हानात्मक असल्या तरी लिलया सांभाळणारी रुचिका खोत आज आपल्यासोबत आपल्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या स्टुडिओमध्ये आहे. तिचं अगदी भरभरून स्वागत करूया आपल्या कार्यक्रमात. रुचिका, नमस्कार.
1: नमस्कार, खूप खूप धन्यवाद.
0: खूप छान वाटतंय, कारण मला असं काय विचारू आणि काय नको असं झालं. तुझ्याकडे काय काय आहे मला सगळं जाणून घ्यायचंय. आणि सुरुवात करूया आपण अगदी म्हणजे शिक्षणापासून करूया, कारण ती एक क्युरियोसिटी असते, ते एक कुतूहल असतं. तर शिवाजी विद्यापीठातून मराठी साहित्यात बीए केल्यानंतर नाट्य विषयाकडे वळण घेतलंस तू, हा, तर मग हा एक थोडक्यात प्रवास कसा आणि साहित्याची पार्श्वभूमी जी आहे तुला, ती अभिनयात, दिग्दर्शनात कशा प्रकारे प्रकट झाली हे पण मला ऐकायला आवडेल.
1: नक्की. कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयात मी माझं बीएचं शिक्षण पूर्ण केलं. त्याच महाविद्यालयात खरं मी प्रवेश घेण्याचं कारणच हे होतं की विवेकानंद कॉलेजचं कल्चरल डिपार्टमेंट खूप तगडं होतं त्यावेळी, आणि युवा महोत्सवाच्या त्या सगळ्या वाऱ्यामध्ये खूप आघाडीला असणारं महाविद्यालय आमचं होतं. त्यामुळे माझं आधीच ठरलं होतं की जायचं तर या कॉलेजला जायचं. आणि दहावीला बरे मार्क होते तरी पण मी ठरवलं होतं की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, त्याच्यामुळं ही पार्श्वभूमी ज्या कॉलेजची चांगली ते कॉलेज आपल्यासाठी चांगलं. तर मी तिकडे गेले, अर्थातच युवा महोत्सवात माझी भूक काही पूर्णपणे भागत नव्हती.
0: बरं,
1: कारण आपल्याला नाटकात काम करायची इच्छा असते, पण आपल्याला घ्यायची पण इच्छा पाहिजे दिग्दर्शकाला आणि बाकीच्या लोकांना. त्यामुळे मला माझ्या मनासारखी कामं काही मिळत नव्हती, आणि या सगळ्या

0: कॉलेजमध्ये विद्यापीठाशी संलग्न असणारा रंगमंच परिचय आणि वाणी कौशल्य नावाचा एक 6-6 महिन्यांचे 2 कोर्स सुरू झाले होते.
1: बर.
0: जे कोर्स घेत होते डॉक्टर हिमांशु स्मार्थ कोल्हापूरचे, तर त्या कोर्सला पण खरं तर ऍडमिशन घेण्या इतकी फी भरण्या इतकी माझी कुवत नव्हती तेव्हा. अमुक एक पैसे पासला मिळायचे आणि मग अजून कुठले वरचे पैसे कुठल्या तरी कोर्सला घरून मागा असं व्हायचं, त्याच्यामुळे मी त्याच्यात पडणार नव्हते. पण आमचे नंदकुमार रानभरे नावाचे एक खूप उत्साही आणि विद्यार्थी केंद्री शिक्षण पद्धती असावी आणि बाकी सगळ्या गोष्टी असाव्यात कॉलेजमध्ये असे आग्रह असणारे हे आमच्या रानभरे सरांनी मला त्या पहिला तास तरी तू कर त्या कोर्सचा म्हणून तिथे जाऊन बसवलं. आणि मी ऐकलं त्या दिवशी हिमांशु स्मार्ट सरांना आणि मला असं कळलं की नाही, आपल्याला शिकायची गरज आहे किंवा आपली चलती असण्याचा एक काळ असतो ना कॉलेजवर की आपल्या सूत्रसंचालनांमुळे, निवेदनांमुळे, भाषणांमुळे, कथाकथनांमुळे, कविता वाचनांमुळे आपल्याला ओळखायला लागणारा, NSS मुळे आपल्याला ओळखायला लागणारा असा एक विद्यार्थी वर्ग, मित्रवर्ग, फॅन वर्ग तयार झालेला असतो आणि हवा असण्याची फेज असते ती. आणि मला रिअलाइज झालं त्या पहिल्या तासाला की नाही आपण किती पाण्यात आहोत म्हणजे आपण पाण्यात नाहीच आहोत हे मला त्या दिवशी कळलं. आणि मी म्हटलं की नाही आपण काही करायचं पण ही फी काहीही कन्व्हिन्स करायचं घरी आई बाबांना आणि ही फी भरायची आणि हा कोर्स आपण करायचा. ते 2 कोर्स करणं ही खरं तर माझ्या सगळा हा नाटकीय प्रपंच आज मी पुढे नेण्याचा प्रयत्न करते त्या सगळ्या प्रपंचाचा पाया म्हणजे हे 2 कोर्स होते. कारण त्या टप्प्यापर्यंत नाटक ही हौस होती, नाटक हा छंद होता किंवा ते एक तळमळीनं तडफडीनं करण्याचं काहीतरी होतं माझ्यासाठी जे खूप रोमॅन्टिक असतं त्या वयात की मी काहीही करायला तयार आहे, मी उपाशी राहून काम करायला तयार आहे. पण ह्या टप्प्याच्या पलीकडचा टप्पा असतो की तुम्ही नाटकासारखी गोष्ट, कलेसारखी गोष्ट आयुष्यात व्यवसाय म्हणूनही निवडू शकता. त्याआधी हे मला माहितच नव्हतं. ते कोर्स पूर्ण होता होता शेवटी मला माझ्या या गुरुजींनी सांगितलं की तू पुण्याच्या ललित कला केंद्रात शिकावंस असं मला वाटतं. तोवर माझं असं होतं की मला MPSC UPSC परीक्षा द्यायच्या होत्या आणि माझं कंडिशनिंगच तसं तयार केलं होतं, तू हुशार आहेस
1: बर
0: तू अशा परीक्षा दे ज्याला काही इंजिनियर डॉक्टर होण्यासाठी जितकी फी भरावी लागते तितकं भरावं लागत नाही आणि आपण चांगल्या आपण समाजासाठी काम करू शकतो आणि तुझ्यात ते सगळे गट्स आहेत वगैरे आणि तू हेच कर. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही आपलं हे नाहीये, आपलं हे आहे खरं तर. पण मला माहिती नव्हतं की म्हणजे मी गुरुजींना विचारलेला प्रश्न जसाच्या तसा माझ्या आवाजासहित माझ्या लक्षात आहे की पण मी काय करू तिथे जाऊन, काय करत असतात अशा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन हेही मला माहीत नव्हतं.
1: तर
0: पुढे काय करणार आपण? ठीक आहे आपण 24 तास नाटक करू तिथे जाऊन पण मग पुढे काय होणार आयुष्यात? मला गुरुजी म्हणाले ते तू ठरवशील, 3 वर्षात तुझं ठरून जाईल ते, तिथे शिकशील तेव्हा तू, ते मला माहिती नाही ते तू शोधायचंस.
1: बर.
0: तर तेव्हा मी घरी हे सांगितलं आणि घरच्यांचा पण गुरुजींवर तेवढा विश्वास असल्यामुळे आणि मला लिखाणाचं अंग बरं होतं हे आईबाबांना माहीत होतं.
1: बर बर.
0: की मी लिहावं हा त्यांचा आग्रही असायचा कायम. तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, ते म्हणतात सर तुझे तर तू जा बघू आपण काय होतंय पुढे. तर मला खरंच माझ्या घरच्यांचंही कौतुक आहे की अशा कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी असं एखादं अशी एखादी शाखा निवडताना जितकी रिस्क वाटायला पाहिजे तितकी न वाटता त्यांनी खरं तर माझ्यावर पण नाही माझ्या गुरुजींवर विश्वास ठेवून मला पाठवून दिलं तिकडे. आणि कौतुक आहे मला या गोष्टीचं आणि अभिमान पण आहे की त्यांनी सोडून दिलं विश्वासावर. आणि मग ललित कला केंद्रात गेल्यापासून खऱ्या अर्थानं नाटकाची सुरुवात झाली.
1: वा. तेच, कारण घरच्यांचं कौतुक खरंच तू म्हणालीस ते आहेच. कारण की स्पर्धा परीक्षा हे एक सुरक्षित करिअर आहे, भलेही तिथे जाण्यासाठी कष्ट खूप घ्यावे लागतात, अनिश्चित आहे, पण एकदा मिळाले की तुम्ही सुरक्षित राहता. पण तुझं जे आहे की तू स्वतःला ओळखलं होतंस तोपर्यंत, तुला एक फक्त हा कर असं कुणीतरी म्हणायची गरज होती आणि तो स्पार्क तुला मिळाल्यावर मग तू मागे नाही बघितलंस.
0: हो
1: की नाही? आता ललित कला केंद्रापर्यंतचा प्रवास लक्षात आला, तिथून पुढे रवींद्र पुरस्कारापर्यंतचा जो प्रवास आहे तो आम्हाला ऐकायला आवडेल.
0: येस. ललित कला केंद्रात प्रवेश घेतल्या घेतल्या मला माझे दुसरे गुरुजी भेटले जे माझे महत्वाची माणसं आहेत. आज मी काय नाटकात जे करू पाहते त्याच्या पायाशी असणारे डॉक्टर प्रवीण भोळे तिथले HOD आहेत आता. तर मला सरांनी सांगितलं की ललित कला केंद्रात शिकायचं तर मागचे सगळे दोर कापावे लागतात. घरची आठवण येते, आई बाबांची आठवण येते, भावाचं लग्न आहे, असं काही नसतं. तर हे सगळे दोर कापून इथं तुला शिकावं

0: लागेल.
1: बर
0: आणि मी म्हणजे मला आधी जितकं हवं होतं तितकं न मिळाल्याने तिथं जे काही सुरू झालं ते मला अधाशासारखं हवं होतं की अरे हे मला हवं होतं आणि आता हे माझं खूप जवळ आहे. त्याच्यामुळं मी सुसाट सुटले. मग अकॅडमिक शिक्षणामध्ये जितक्या ठरवून दिलेल्या गोष्टी आहेत तितक्या पूर्ण करून अजून चार स्वतः ओढवून घेणे गोष्टी अंगावर, अजून चार पुस्तकं वाचणे, कादंबऱ्या वाचणे, कथा वाचणे, आणि त्या सगळ्याचं नाटकाशी काही संबंध आहे का. एकूणच म्हणजे ललित कला केंद्राच्या प्रोसेसमध्ये हे कळलं मला की नाटकासारख्या माध्यमाला कुठल्याच विषयाचं वर्ज्य नाहीये, त्याला सगळंच आपलं करायचं असतं, सगळंच नाटकाचं असतं, काही कशाचंही नाटक होऊ शकतं.
1: हा
0: त्यामुळे आणि नटाला सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. त्याच्यामुळे एकतर खूप दरवाजे उघडले, देशातल्या विदेशातल्या लोकांकडून खूप शिकायला मिळालं, खूप वेगवेगळ्या पद्धतीचं शिकायला मिळालं, आपल्या आवाजावर शरीरावर काम करणं कसं गरजेचं आहे. महाराष्ट्रात, देशभरात आणि जगात रंगभूमीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत काय काम घडत आले, कुठल्या कुठल्या अप्रोचेसनी लोकांनी नाटकाकडे बघितलंय, ह्या सगळ्या अभ्यासामुळे आणि स्वतः करत राहणाऱ्या एक्सपेरिमेंट्समुळे, शिक्षकांच्या मदतीमुळे हे हळूहळू हळूहळू वाढत गेलं आणि मनापासून काम केल्यामुळे तो काही आता रवींद्र पुरस्कार मला मिळवायचा आहे असं काही नव्हतं.
1: बरं,
0: ते वातावरण तिथलं आहे ते पूर्णपणे अनुभवायचंय, आत घ्यायचंय, कारण 3 वर्षांनी बाहेर पडल्यावर मला नंतर पुन्हा असं अशी जागा एक मिळणं, असे शिक्षक मिळणं, एक आयती लायब्ररी मिळणं असं शक्य नसणार आहे याची कल्पना होती. आणि आत्ता जे मिळतंय ते घ्यायचंय एवढंच असल्यामुळं तो मिळून गेला, म्हणजे असं काही ध्येय नव्हतं की आता तो मिळवायचाच आहे.
1: पण मग त्याच्यानंतर म्हणजे आधी तू विद्यापीठात कॉलेज लेवलला जे काही कलाविष्कार केले होतेस किंवा तुला आतून इच्छा होत होती आणि तू प्रकट होत होतीस किंवा सादर होत होतीस असं आपण म्हणूया, आणि ललित कला केंद्रानं एक तुला घडवलं पूर्णपणे,
0: फक्त कलाकार म्हणून नाही, ललित कला केंद्र अशी जागा आहे की तुम्हाला, आणि नाटक ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला माणूस म्हणून खूप बदलवत जाते. म्हणजे स्पष्ट ललित कला केंद्रात जाण्यापूर्वीची मी आणि ललित कला केंद्रातून बाहेर पडतानाची मी ह्याच्यात काळं पांढरा इतका फरक असावा इतका फरक, आणि हे जर मन लावून केलं तर तो प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा महत्वाचा टप्पा वळण म्हणता येईल एवढं ताकदीचं माध्यम आहे ते तिथं शिकणं म्हणजे
1: खरंच. आणि मग त्यानंतर महाराष्ट्राचा सुपरस्टार हा टॅलेंट शो आहे, त्यामध्ये मग तुझा प्रवेश झाला, ते कसं काय म्हणजे तो अनुभव सांग.
0: खर तर ललित कला केंद्राच्या बाहेर पडल्या मी टीव्ही सिरियल आणि ह्याच्याकडे वळले नाही.
1: बर,
0: आधी मी हे संपल्या कोष्टरंग नावाची फेलोशिप असते ती केली वर्ष, कारण ललित मधली 3 वर्ष इतकी संपृक्त असतात की तुम्ही फक्त जे मिळेल ते तुमच्या पोतडीत टाकून दिलेलं असतं, पण पोतडी नुसती भरून उपयोग नाहीये ना, त्या प्रत्येक वस्तू बरोबर मी अजून एक्सप्लोअर करून बघणं, अजून स्वतःचा शोध घेऊन बघणं त्या प्रत्येक गोष्टी बरोबर, हे काही त्या 3 वर्षात घडत नाही. तुम्हाला एक किट दिलं जातं जे तुम्ही आयुष्यभर वापरून बघायचं पुढे, आणि मला असं झालं की हे आत्ता लगेच एक पोतडी घेऊन मी ते मराठी इंडस्ट्री आणि याच्या नादी नाही लागू शकत, पुन्हा एक पुण्यापेक्षा आणि ऑलरेडी कोल्हापूरपेक्षा एक मोठं शहर पुणे जिथं मी येऊन पडले होते त्यात आत्ता अशी सरावायला लागले होते, तोपर्यंत एक पुन्हा नवीन मेट्रो सिटी मला बघायची नव्हती. आणि मूळतःच माझी प्रकृती अशी नाहीये की शहरं आवडतात, सगळी गर्दी आवडते, झगमगाट आवडतो, हे मूळ माझ्या प्रकृतीत नसल्यामुळं मला असं झालं की मला शांतता हवी आहे थोडीशी, की माझ्याकडे आता काय काय मी गोळा केलंय ह्याचं मी काय करू शकते, माझं चिंतन काय, माझं आकलन काय आहे याच्यावरचं, ह्याचा थोडासा पाठपुरावा केल्याशिवाय मला या गर्दीत पडायचं नाहीये.
1: हा,
0: मला ते करून बघायचं पण आहे, कारण अर्थातच आता मी व्यवसाय म्हणून अभिनय ही गोष्ट बघत असेन तर मला त्याच्या सगळ्या बाजूंनी विचार करून सगळ्या माध्यमांमध्ये काम करून बघण्याची पण गरज आहे, पण मला लगेच मुंबईत नाही जायचंय.
1: बर,
0: तर मी गोष्टरंग नावाच्या एका फेलोशिपमध्ये काम करायला लागले, जो प्रोजेक्ट क्वेस्ट या पालघरमधल्या वाडा तालुक्यातल्या एक संस्था आहे जी आदिवासी भागातल्या मुलांच्या शिक्षणावरती काम करते आणि त्याच्यावरती त्यांचे बरेच प्रोजेक्ट्स आहेत.
1: बर,
0: तर हा त्यातला गोष्टरंग फेलोशिपचा प्रोजेक्ट हा हिंदी मराठीत सध्या खूप तुफान काम करत असणारी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी आणि अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा प्रोजेक्ट होता, तो गीतांजली ताईने पुढे आणलेला. तर त्या प्रोजेक्टमध्ये मी काम करायला लागले जिथं वर्षभर सोनाळ्यासारख्या त्या आदिवासी पाड्यांच्या भागातल्या गावामध्ये राहून पूर्ण वेळ मुलांना वाचनाची आवड कशी निर्माण होईल.

0: हा एका केंद्रबिंदू भोवती काम केलं जातं. त्यात जगभरात लिहिलेलं बालसाहित्य आहे, त्या बालसाहित्याचा अभ्यास करून आणि त्याच्या भोवतीच्या शिक्षणशास्त्राचा सुद्धा अभ्यास करून गोष्टींचं नाटकात रुपांतर करायचं आणि त्या सगळ्या भागात त्याचे परफॉर्मन्सेस करायचे असं वर्षभराचं शेड्यूल असतं.
1: बर.
0: तर त्या निमित्तानं मी आजूबाजूला निसर्गाच्या बाजूने खूप समृद्ध असणाऱ्या भागात राहिले, नाटकावरती पण अभ्यास केला आणि गीतांजलीताई स्वतः ऍक्ट्रेस आणि एनएसडी पासआउट असल्यामुळे नटांना पुढे आयुष्यभरात काय मिळेल माझ्या फेलोशिप मधनं याचाही तिचा विचार खूप सुंदर होता. ह्या सगळ्यातनं तिनं आम्हाला जे फीड केलं त्या वर्षभरात सुद्धा ते ललितचं एक्सटेन्शन होतं खरं तर एक वर्ष असं म्हणेन मी. खूप
1: प्रॅक्टिशनरशिप किंवा अप्रेंटिसशिप असा काहीतरी तो भाग तुझा उपोपच झाला.
0: बरोबर. खूप प्रॅक्टिशनर्स भेटले, अजून प्रॅक्टिस वाढली आणि सतत प्रयोग. नाटकवाल्यांचा फार थिअरीचा अभ्यास करून काम होत नाही, प्रयोग झाले पाहिजे आणि त्या वर्षभरात सलग आणि अशा ऑडियन्स पुढे की ती मुलं पहिल्यांदा नाटक बघतायत. नाटक बघण्याची एक साक्षरता असते ती आहे की नाही माहिती नाही, त्यामुळं अवघड असणाऱ्या प्रेक्षकांसमोर, चॅलेंजिंग प्रेक्षकांसमोर सतत 120 ते 150 प्रयोग आम्ही तेव्हा केले. तर त्या सतत प्रयोग करण्यामुळं पण मला एक ऑडियन्सचा सेन्स डेव्हलप झाला आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये अजून वाढ झाली सगळ्यात. आणि शिवाय पैसेही मिळाले, जे पैसे घेऊन मी म्हणजे ललित पासआउट झाल्या घरून पैसे घेऊन मुंबईला जाणं हे म्हणजे गोष्ट मला खरं तर पचणारी नव्हती. त्यामुळे ते थोडे पैसे हाताशी असल्यामुळे मी नंतर आता म्हटलं थोडं आपण वर्षभर मुंबईत राहून बघू.
1: हा हा हा.
0: कारण आता अभिनयावरच पोट चालवायचं आहे साध्या भाषेत.
1: हा.
0: तर आपल्याला हे पण एक्सप्लोअर करून बघावं लागेल. आणि मग मी मुंबईत शर्वरी कुलकर्णी म्हणून माझी मैत्रीण आहे तिच्या घरी राहायला लागले ठाण्यात आणि मग ऑडिशन्स द्यायला लागले आणि या सगळ्या गोष्टी. तर तेव्हा एक ऑडिशन आलं होतं जे महाराष्ट्राचं सुपरस्टारचं होतं. आता महाराष्ट्राचा सुपरस्टारचा आधीचा सीझन हा 2010 झाला होता. मी केला तो 2020 सीझन होता. आधीच 10 वर्षांनी आलेला हा सीझन, त्यात आपला महाराष्ट्रातले सगळे ऑडिशन्स देणार आणि कुठे काय त्यात आपला नंबर लागणार आहे, कशाला जा तिकडे, असं एक डोक्यात होतं माझ्या. तरी माझा भाऊ म्हणाला अगं देऊन तर बघ. आणि मी नेमकी इथे आले होते कोल्हापुरात ते
1: बर
0: त्याच्यात साखरपुड्यासाठी म्हणून. तर तो म्हणाला देऊन तर बघ, मी पण देतो तुझ्याबरोबर चल गंमत म्हणून. तर ती आम्ही अशी दोघांनी दिली आणि अतुल परचुरे आणि संजय मोने त्या ऑडिशनला होते. आणि मी म्हणलं नाही आपण कॅज्युअल नको घ्यायला, आपण काहीतरी सेन्सिबल करू, परफॉर्म बघू आपण काय होत ते. आणि मग त्यांना ते आवडलं, मग तू ललितची अस का वगैरे हे सगळं झालं. आणि तू चल तू कर काम इकडे. मग साधारण त्या वर्षी त्या सीझनला 6,000-7,000 मुलांनी ऑडिशन्स दिल्या होत्या
1: बर
0: महाराष्ट्रात. आणि झालं माझं सिलेक्शन. पण माझ्या लक्षात आलं की हे आपल्याला रियालिटी शोचं स्टेज हे आपल्याला बाहेरून जितकं आकर्षक वाटतं तितकं काम करण्यासाठी सोपं नाहीये.
1: बर.
0: तर अजूनच आपण अगदी इकडे कुठल्या तरी आडगावातून आलेले, भलेही आपण नाटक एका इन्स्टिट्यूटमध्ये खूप औपचारिकपणे शिकलो असलो तरी आपली जीवनशैली वेगळी, आपल्या धारणा वेगळ्या, आपल्या रिॲक्ट होण्याच्या पद्धती वेगळ्या, आपला स्वभाव वेगळा, यामुळे एका झगमगाटाच्या मोठ्या दुनियेत पाऊल ठेवताना आपल्याला ते तितकंसं सोपं नाही जात.
1: बर.
0: पण मला सुदैवाने तिथे इतकी छान माणसं भेटली. तिथले प्रोड्युसर असतील, क्रिएटिव्ह असतील, ते क्रिएटिव्ह हेड्स असतील सगळे, किंवा बाकी पदांवर काम करणाऱ्या लोकांपासून ते अगदी हेअर करणारी दीदी असेल किंवा कॉस्ट्युम्सवाल्या ताई असतील त्या सगळ्या, हे मेकअप दादा असतील, ही इतकी सगळी छान माणसं होती की नाही तुझ्याकडे काय आहे तुला माहिती नाही, हे इथे तुला दिसतं ना हे वरवरची शायनिंग असते फक्त, असं काही नसतं. मुळात तुला येतं त्याच्यावर तू विश्वास ठेव आणि तू कॉन्फिडंट आहे, या सगळ्या लोकांनी तिथे मला उचलून धरलं. आणि तिथेही चांगल्या डिरेक्टर्स सोबत काम करायला मिळालं, प्राजक्त देशमुख असेल, योगेश दादा असेल, या सगळ्या छान छान लोकांबरोबर काम करूनही तिथे मला खूप मजा आली. सुरुवातीचे काही दिवस सरावायला गेले पण नंतर मला हा आत्मविश्वास आला की आपण शिक्षण घेतलं यातलं. आपल्याला मुळापासून माहिती आहेत गोष्टी आणि आपण वरवरच्या भुलावण्या जगाला लोकांच्या उठवळ असण्याचा दबाव येऊन स्वतःमध्ये कसला तरी न्यूनगंड बाळगून आपण वागण्याची काही गरज नाही. त्या शोने मला खूप आत्मविश्वास दिला.
1: मस्त, म्हणजे तुझी स्वतःची आणखी जास्त ओळख झाली.
0: येस,
1: आणि तुझ्या

0: या मोठ्या प्रवासातला तो एक थांबा होता जो तुला
1: हो
0: त्या
1: हो
0: वेळेस
1: हो हो
0: गरजेचा होता.
1: गरजेचा
0: तुला
1: होता.
0: तो मिळाला आणि तू मस्त तिथून पण घेतलंस
1: हो
0: बरस.
1: हो हो
0: मग आता पालघर जिल्ह्यातला सोनाळी गावची ती मुलं, त्यांच्याबरोबर तू
1: हो
0: बरेच प्रोजेक्ट केलेस.
1: हा
0: जिकनी या प्रोजेक्ट बद्दल मला विशेष करून ऐकायचं आहे. ती प्रोसेस कशी होती, तो विषय कसा सुचला,
1: येस
0: जिकनी त्या गावाचं कोडं काय आहे नेमकं, आणि मग तो एक अनुभव सांग.
1: जिकनीत काम करणारी आमची सगळी मुलं आहेत.
0: हा
1: ही साधारण मी 2018-19 गोष्टरंगामध्ये काम करत होते.
0: हा
1: तर तेव्हापासून माझ्या ओळखीची आहेत.
0: बरं.
1: सगळी अशी चिल्ली पिल्ली होती तेव्हा सगळी. आणि आता ते सगळे मोठे झालेत, 7वी 8वी 9वी 10वीचे असे मस्त मलाच वेड्यात काढणारे, माझी फजिती करणारे, मला त्रास देणारे असे टग्गे झालेले आहेत सगळे ते. तर ही ह्या मुलांबरोबर मध्ये मध्ये काम करणं जाऊन हे चालूच होतं या सगळ्या वर्षांमध्ये.
0: बर.
1: आणि मध्यंतरी झाली गोष्ट अशी की मी सहज सोनाळा

0: करणारे, मला त्रास देणारे, असे टग्गे झालेले आहेत सगळे ते. तर ही ह्या मुलांबरोबर मध्ये मध्ये काम करणं जाऊन हे चालूच होतं या सगळ्या वर्षांमध्ये.
1: बर.
0: आणि मध्यंतरी झाली गोष्ट अशी की मी सहज सोनाळ्याला एका वेगळ्या कामासाठी गेले होते. तारपा म्हणून आमची जागा आहे जिथे गीतांजली कुलकर्णी आणि अतुल कुलकर्णींच्या सोनाळ्यातलं घर आहे, त्याच्या खाली ही त्यांनी जागा बनवली आहे घराच्या बेसमेंटला, जी मुलांसाठीची जागा आहे, तिथल्या लोकल मुलांसाठीची जागा.
1: बर बर.
0: ती मुलं तिथं खेळतात, झोपतात, इंटरनेटवर फिल्म्स बघतात, त्यांना जे हवंय ते तिथं पुस्तकं वाचतात, जे हवंय ते त्यांच्यासाठी बनवलेला अड्डा आहे असं आम्ही म्हणतो.
1: बर.
0: तर तारपात पोरं खेळत होती त्या दिवशी आणि ताई सहज म्हणाली मला की काहीतरी बसव, त्यांचं गाणं वगैरे एखादं करून घे आलीस तर त्यांना पण मजा येईल. आणि पोरांचं तिथलं आहे असं की ताल आणि सूर हा नैसर्गिकपणे अंगात आहे त्यांच्या.
1: बर बर.
0: तर कोणी शिकवलेला नाहीये तो, त्यांच्या लोकपरंपरेतनं आलेला, त्यांच्या जीवनशैलीतनं आलेलं संगीत आहे ते, जे त्यांच्या पायातल्या ठेक्यात आहे किंवा त्यांच्या सुरात आहे, हे त्यांचं त्यांचं त्यांची त्यांची नैसर्गिक कमाई आहे ती. तर ही महत्वाची अंग असल्यामुळे त्यांच्याबरोबर गायला मला खरंच नेहमी खूप मजा येते. आणि मग मी त्यांच्याकडनं एक गाणं काहीतरी करून घेतलं, ते सांगितलं ताईने की छान गातात. मला असं झालं की आपण हे बरीच वर्ष करतोय की आपल्याला छान येणारं गाणं आपण सांगतो आणि ते छान गातात, याच्या पलीकडे आपण जात नाही होत.
1: बर बर बर.
0: मला असं वाटलं की आपण आपलं एक गाणं तयार करावं का. तर म्हणाली हो, पण पोरांना कळलं नाही आपलं गाणं करायचं म्हणजे कसं करायचं. म्हटलं तुम्ही मला सांगा, पावसाळा सुरू होता, तुम्ही मला आता सांगा की तुम्ही पावसाळ्यात काय काय कशा कशात मज्जा येते तुम्हाला, खूप काय काय आवडतं. आणि मग त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या की आम्ही कसे ओढ्यावर जातो, पोहतो, आम्ही खेकडे मासे धरून खातो, आमच्याकडे रानभाज्या उगवतात त्या खातो, हे सगळे पॉईंट्स आम्ही लिहून काढले. म्हटलं ठीक आहे, आता आपण उद्या भेटू. आणि मग साधनाने मला विचारलं, म्हणजे ताई उद्या गाणं घेऊन येणार तुम्ही हे. म्हणलं हो. मी आले त्या दिवशी परत दुसऱ्या दिवशी तारपात. तर साधनाशी खूप एक्सायटेड होती की कुठे कुठे ताई गाणं कुठे. मी म्हणलं सॉरी, मी नाही केलंय कारण मला दिवसभर काम होत. तर मग ते म्हणाले काय ताई असं जास्त तुमचे करतच नाही, तुम्ही खोटाच बोलताय. थांबा जरा थांबा. तर मी त्या दिवशी पोरांसमोर बसून ते पॉइंट बघितले आणि थोडी काहीतरी जुळवाजुळव केली. आणि त्यांना म्हणलं चला, हार्मोनियम घेतलीच होती, दिव्याने म्हणलं धरा सूर धरा. आणि मग आमचं चालू झालं. मग लगेच तिथल्या तिथे जे मला त्यावेळी जे ज्या चालीत वाटतंय त्या चालीत मी, आणि त्यांना इतकं आवडलं जे रीलवरती आमचं
1: फिरतं
0: दबक धुम धुम दबक आयलावरी, तर ते गाणं आमचं असं असं आलेलं.
1: म्हण की
0: त्यांना
1: सांगितल्यावर म्हण वाटला,
0: ऐलावरी दादा पैलावरी, अंगुलीला जातो आम्ही वैलावरी, घेऊन उड्याने मारून बुड्या ग काढीत घोड्या बाय पाण्यावरी, दादा अंगुलीला जातो आम्ही वैलावरी.
1: वा
0: असं आहे ते साधारण.
1: पुढे
0: मुलं इतकी खुश झाली की अरे हा आपला गाणं आहे आपला
1: आपला.
0: त्यांना दरवेळी हेच माहिती होतं की कुठून तरी आलेलं गाणं आम्हाला शिकवलं जातं आणि मी शिकतो. आणि आज आमच्या समोर आत्ता असं एक गाणं आहे जे आमच्या ऐवजांमधनं आलेलं आहे, जे आमच्या मालकीचं गाणं आहे. आणि तो आनंद माझ्यासाठी विलक्षण होता
1: खरं,
0: त्यांना त्या मुलांना ते वाटलेलं. कारण मी स्वतः खूप गावात वाढलेली मुलगी आहे आणि कसं आपल्याला अतिपरिचयाच्या आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टी असतात, त्या अतिपरिचयाच्या असल्यामुळे कशा बिनमहत्वाच्या होत जातात. माझ्या भोवती असणाऱ्या डोंगर दऱ्या, पाण्याचे साठे, तीन ऋतू मी जे अनुभवते ते माझ्या अतिपरिचयाचे होतात आणि माझ्यासाठी ते बिनमहत्वाचे असतात तेव्हा. पण मला नंतर कुठेतरी जाऊन कळतं की मागे वळून बघताना की माझं आयुष्य किती महत्वाचं आहे. तर हे महत्वाचं आहे हे सांगणारं मला त्या फेजला कुणीच नाही भेटलं. तर ही गोष्ट चांगली आहे की अशा भागात आणि अलीकडे वाढलेलं शहरांचं आकर्षण आहे, शहरीकरणाचा दबाव आहे, त्या एक जीवनशैलीचं आकर्षण आहे की मला तिथपर्यंत पोहोचायचं आणि मला तसं राहायचंय जाऊन फ्लॅटमध्ये कुठल्या तरी शहरात.
1: बर.
0: तर हे सगळं पोकळ असून माझ्याकडे आहे ती खरी श्रीमंती आहे ही जाणीव होणं ह्या सगळ्या मुलांना किंवा आपल्या मोठ्या माणसांना ही खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणून आत्ता ते जगतायत हे किती महत्वाचं आहे, हे त्यांच्या आत्मसन्मानात भर घालणारी गोष्ट आहे, हे कोणीतरी सांगितलं पाहिजे आपण, ना की त्यांना बाहेरच्या काहीतरी गोष्टी आणल्यात आणि आपण पुन्हा शिकवत बसलोय.
1: अगदी.
0: तर या सगळ्याच बेसवरती तारपातलं काम चालतं आणि मग गीतांजली कुलकर्णी अर्चना कुलकर्णींचं म्हणणं असं पडलं की हे आता आपण पुढं थोडं वाढवूया.

0: का.
1: हा.
0: मग ताई म्हणाली की इथली मुलं भात शेतीच्या खूप जवळ आहेत.
1: बर.
0: आणि शहरामध्ये ताटात अन्न येतं, भात येतो, हा कुठून येतो हे मुलांना आणि मोठ्या माणसांनाही त्याच्या मागची जाणीव नसते. तर ही गोष्ट त्या प्रेक्षकांसाठी पण महत्वाची. अर्थातच हे काही नाटक उभं करायचं म्हणून आम्ही केलं नाही, त्या मुलांसाठीची
1: अभिव्यक्ती,
0: हा अभिव्यक्ती असावी, त्यांच्यासाठीची एक छान प्रक्रिया असावी म्हणून हे सगळं चालू झालं होतं. मग भातशेती आणि माझं असं मनात होतं की आता हा एक ऋतूचं इतकं छान बनलंय काहीतरी, तर त्यांच्या तिन्ही ऋतूतले काहीतरी वेगळे अनुभव असतील, त्यांचे रिअलायझेशन असतील, त्यांची वाढ होताना त्यांच्यात निसर्गाबरोबर त्यांच्यात होणारे काही बदल असतील, तर या सगळ्याची सांगड घालता येईल का आपल्याला. आणि याचबरोबर तिथलं लोकसंगीत आहे, तिथली खाद्य संस्कृती आहे, तिथली राहणीमान आहे, जीवनशैली आहे, या सगळ्याचं मिळून आपण काय बनवू शकतो, या मार्गानं हळूहळू आमचा तो प्रवास सुरू झाला. साधारण 2 वर्ष ही प्रक्रियाच होती.
1: बर.
0: याला टार्गेट नव्हतं की आता ह्याचे प्रयोग करायचे आहेत आणि वगैरे असं काही नव्हतं याच्या मागे. जस्ट एक्सप्लोअर करणं, मुलांना ती प्रक्रिया मिळणं आणि त्यातनं त्या मुलांना जाऊ देणं, व्यक्त होऊ देणं. अभिव्यक्ती ही आत्ताची पातळी आहे, जेव्हा आपण येऊन स्टेजवरती परफॉर्म करतो ना तेव्हा ते फक्त व्यक्त होणं होतं. तर त्या पद्धतीनं पुढे जाऊन जेव्हा जिकनी पूर्ण तयार झालं तेव्हा आम्हाला असं वाटलं की आता काही हरकत नाही, हे इतकं चांगलं बनलंय. तर मग ते अतुल सरांनी आणि गीतांजली ताईने मनावर घेऊन आपण याचे बाहेर प्रयोग करूया असं ठरवलं. आणि मग पुण्यात, नाशिकमध्ये, मुंबईत, वाड्याला असे प्रयोग करत करत अगदी पृथ्वी थिएटरला पण आम्ही परवा 2 हाऊसफुल शो केले. मुलांना आम्हाला प्रचंड आनंद आहे या सगळ्याचा.
1: खरंच कारण हे स्वप्न किंवा एक छोटीशी कल्पना जी मनात आली आणि तिथून पुढे हा एवढा सगळा प्रवास आणि त्या मुलांना घेऊन की ज्यांना काहीच म्हणजे माहीतच नाहीये
0: आणि यातलं काहीच सोपं नाही. बरं, त्यांना माहीत भरपूर आहे.
1: हा,
0: जो ऐवज आहे नाटकातला कारण त्यांचाच आहे सगळं,
1: त्यांचं ते दैनंदिन जीवन.
0: पण आज मला जसं वाटतंय की मला ऍक्टर व्हायचंय ना, चांगलं ऍक्टर व्हायचंय, तसं काही त्या मुलांना ऍक्टर नाही व्हायचंय किंवा त्यांना तशी स्वप्न दाखवायचे आणि त्या फील्डमध्ये घुसवायचं नेऊन असा पण आपला काही हेतू नाहीये. त्यामुळे नाटकाच्या पातळीवर काम करत असताना यांच्याबरोबरचं काम खूप आव्हानात्मक आहे. कारण जेव्हा मी स्ट्रगल करत असते एखादी भूमिका चांगली तयार व्हावी नाटकातली, कारण तेव्हा मला पूर्वकल्पना असते की उद्या नटी म्हणून मला 4 लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे हे असतं माझ्या डोक्यात.
1: खरंच
0: ते चांगलं म्हणण्यासाठी मी झटत असते. त्यांना नाही फरक पडत कुणी चांगलं म्हणो नाही म्हणो, आम्हाला काय करायचंय,
1: आम्हाला मजा घ्यायची.
0: त्याच्यामुळे ही प्रोसेस भयंकर अवघड होती, जी मला दिग्दर्शक म्हणून माझा कस लावणारी होती.
1: खरंच
0: माझ्यासाठी मोठं वर्कशॉप होतं ते.
1: यस. तर फ्रेंड्स, रुचिका बरोबरच्या या दिलखुलास गप्पा अशाच चालू राहणार आहेत आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

0: युवा वाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती.

0: प्रसार भारतीच्या वेव्हज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: मतदारांनो, एसआयआर 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी वोटर्स डॉट ईसीआय डॉट जीओव्ही डॉट इन किंवा ईसीआय नेट ॲपवर मागील एसआयआर मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज बीएलओंना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडीवर. आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. भारत आणि न्यूझीलंडने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लगझॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्वाचा आधारस्तंभ आहे असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं. दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
1: हर युग में हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक. भारत सबसे सीखता है. हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है. न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था.
0: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1.40 अब्ज लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे. तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लगझॉन म्हणाले. या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले आहेत. शाश्वत, लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3र्या बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे. परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली. या बैठकीची सांगता उद्या होणार आहे. राज्यात मान्सूनने जोर धरल्याने खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर एकूण 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्याची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिकं सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून

काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचं प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून आज सकाळी पुढे मार्गस्थ झाल्या. हडपसर इथं पालख्यांचं मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज हडपसरमध्येच असून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वडकी मार्गे आज देवीघाटातून सासवड मुक्कामी पोहोचणार आहे. राज्यात झालेला एमपीएससी नोकर भरतीचा घोटाळा हा मध्य प्रदेशात झालेल्या व्यापम नोकर भरती घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या प्रकरणी गेल्या 3 दिवसांपासून बेलापूर इथं काँग्रेसने सुरू केलेल्या ठिय्या आंदोलन आणि बेमुदत साखळी उपोषणाला आज सपकाळ यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. एमपीएससी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालून ऑनलाईन परीक्षा रद्द करावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशाराही सपकाळ यांनी यावेळी दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या आहेत. ग्राहकांना खराब झालेले आणि मुदत संपलेले अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाजमाध्यमाद्वारे दिली आहे. प्राधिकरणानं कंपनीकडून सविस्तर स्पष्टीकरण मागवलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपची 1021 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचा नवीन आदेश जारी केला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे असलेले रिलायन्स पॉवरच्या मालकीचे समभाग तसंच सासन पॉवर आणि रिलायन्स पॉवरकडून आलेली काही कर्जाची रक्कम जप्त करण्यात आली आहे, असं ईडीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातल्या बेळंकी इथं नव्याने 30 खाटांचं अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आल्यामुळे परिसरातल्या नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांनी दिली. रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या. धुळे जिल्ह्यातल्या कुडाशी गावात रेशन दुकानातून गव्हाची पोती चोरणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. आरोपींकडून 2 मोटारसायकलसह एकूण 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयानं संशयितांना पोलीस कोठडी सुनावली आहे. हिंगोली जिल्ह्याला आज पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल एवढी होती, तर केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातल्या वसई इथं होता. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला 5वा आणि अंतिम सामन्यातली नाणेफेक उशिरा होणार आहे. आज साऊथहॅम्प्टन इथल्या युटिलिटा बाउल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 7 वाजता हा सामना सुरू होणार होता, पण भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं ही नाणेफेक उशिरा होणार आहे. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत आधीच मालिका जिंकली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारतीय महिलांनी सर्व बाद 285 धावा केल्या. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58, स्मृती मंधानानं 83 आणि दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. भारताच्या क्रांती गौड हिनं 32 धावांच्या मोबदल्यात चौघींना बाद केलं. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा संघ 8 फलंदाज गमावून 159 धावांवर खेळत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण, अमरावती विभाग आघाडीवर. आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावर

0: आजचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 52 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: टीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 आणि 11 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे गौरीशंकर घाले यांचं.
1: समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन. मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ओला, उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. ही होती या आठवड्यातील कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्याच्या विविध भागातल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या 3रा आठवड्यातील कामकाजाची सुरुवात झाली. अतिवृष्टीमुळे विधानसभेचं सोमवारचं कामकाज अवघ्या 10 मिनिटांच्या कामकाजानंतर तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी विरोधी बाकांवरील सदस्य विजय वडेट्टीवार, अमीन पटेल, अजय चौधरी यांनी कनेक्टिंग लिंकवर कोसळलेली दरड, मुंबईत इमारत आणि झाडं कोसळून झालेल्या अपघातांची जबाबदारी निश्चित करत कारवाई करण्याची मागणी केली. पावसानं राज्यातील काही भागात गंभीर परिस्थिती ओढवल्याचं सांगून प्रशासन अधिक वेगानं काम करत असून संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरून सामना करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मुंबई आणि महानगर प्रदेशातल्या प्रश्नांवर नियम 293 अन्वये सभागृहात 2 दिवस चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना मुंबईसाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा राबवला जाईल, त्यामुळे दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चेच्या उत्तरात व्यक्त केला. तसंच अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तरं दिली. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली, मात्र लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालं नाही, पण कनेक्टिंग लिंकच तुटली, 7,000 कोटी रुपये पाण्यात गेले असा प्रचार केला गेला. या आरोपातील फोलपणा आता सर्वांच्या समोर आला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांनी या विकासकामांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना महाराष्ट्राला बदनाम करू नका अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारलं. बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबर सारख्या अॅग्रिगेटर कंपन्यांसाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्ट 2026 पासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅज बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिवस 5 रुपये आणि प्रत्येक राईडमागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. कोकणातील कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील या भागातील विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल, तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास आणि पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सदस्य विठ्ठल लंगे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यात समान नागरी कायदा अर्थात युसीसीचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. या समितीनं पुढील 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा कायदा दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला असून समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण आणि न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता अॅडव्होकेट बिरेंद्र सराफ, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे आणि

0: सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचा समावेश आहे. 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं केलेला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी वन तसेच विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर झोपड्यांचे SRA म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचे येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाही महसूल मंत्र्यांनी दिली. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली आणि पदोन्नतीची प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात भाजप सदस्य श्रीजया चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान केली. वर्ष 2019 शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांची कर्जमाफी दिली जाईल. प्रोत्साहन योजनेत सन 2026-27 या आर्थिक वर्षात कर्ज भरण्याची अटही रद्द करत मागील कोणत्याही 2 वर्षात कर्ज भरलेल्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात केली. कर्जमाफी व्यतिरिक्त महायुती सरकार शेतकऱ्यांचे दरवर्षी सुमारे 25,000 कोटी रुपये वीज बिल माफीसाठी खर्च करत आहे. गेली 3 वर्ष आपण शेतकऱ्यांना हा लाभ देत आहोत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असून कृषी विभागाच्या विविध योजना अनुदानं आणि वीज सवलतीचा एकत्रित विचार केला तर शेतकऱ्यांसाठी सरकार 95,000 कोटी रुपयांचा निधी खर्च करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर 22 जून पासून सुरू झालेलं विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. 3 आठवड्यांच्या या अधिवेशनात महिला शेतकरीसह अन्य महत्वाची विधेयकं मंजूर करण्यात आली. विधिमंडळाचं पुढील हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2026 पासून नागपूर इथं सुरू होईल अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखन होतं गौरीशंकर घाले यांचं. आता ऐकूया विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे अनुराग कांबळे यांचं.
0: मुंबईत लवकरच शरीराची चिरफाड न करता होणारं शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचं आश्वासन. कांद्याच्या वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यांसारख्या उपाययोजनांवर शासनाचा विचार. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. विधान परिषदेतून 5 सदस्यांना निरोप. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या अधिवेशनाचं 3रा आणि अखेरच्या आठवड्याचं कामकाज सोमवार 6 जुलै रोजी सुरू झालं. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेसिव्ह पोस्टमार्टम अर्थात शरीराची चिरफाड न करता केलं जाणारं तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातले शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनानं व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू आहे. या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबाह्य पद्धतीनं दूर करण्यात येतील. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी होणं आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतल्या जे जे रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

0: सांगितलं. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देश विदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी वेतन निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत, त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्व आहे. पोलिओ घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनानं विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया साठवणूक क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातल्या कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारानं केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, निर्यात प्रोत्साहन संदर्भात उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले अशी माहिती मंत्री रावल यांनी दिली. राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातल्या एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं रावल यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर कसबा इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या स्मारकासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. आमदार प्रमोद जठार यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. सामंत म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्यमंत्री योगेश कदम याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या स्मारकाची घोषणा केली असून सुमारे 350 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारण्यास प्राधान्य देण्यात येणार असून परिसरातील अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास तीही संपादित करून स्मारकाचा विस्तार करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. विधान परिषदेतून निवृत्त होत असलेल्या आमदारांनी त्यांच्या कार्यकाळात जनतेच्या हितासाठी केलेलं काम आणि सभागृहाच्या कामकाजात त्यांनी दिलेलं योगदान मोलाचं असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. निवृत्त होत असलेले सदस्य सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आजगावकर या 5 सदस्यांना निरोप देण्यात आला. शिक्षण, सहकार, सामाजिक कार्य, शिक्षकांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्यानं आवाज उठवणाऱ्या सदस्यांच्या कार्याचा गौरव करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सदस्यांच्या लोकसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जनहिताच्या प्रश्नांवर सर्वांनी दाखवलेली बांधिलकी आणि सभागृहाच्या परंपरेची जपणूक करण्याची भूमिका कायम स्मरणात राहील या शब्दात शिंदे यांनी निवृत्त होणाऱ्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
1: आताच आपण विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखन होतं अनुराग कांबळे यांचं. साप्ताहिक विधिमंडळ समालोचन कार्यक्रम आताच

0: पण ऐकलं आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून संध्याकाळ
1: एफ एम बँड 101.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सायंकाळचे 7:30 झाले आहेत.

प्रसारित करीत आहोत भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।

नमस्कार मंडळी. मंडळी, आज आहे शनिवार, भारतीय सौर, 20 आषाढ, शके 1948, दिनांक 11 जुलै 2026. किसानवाणी या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात मी मधुकर गजभारे आपल्या सर्वांचं करतोय हार्दिक स्वागत.

0: शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकवित आहोत मत्स्य शेती याविषयी डॉक्टर जयश्री महादेव स्वामी यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत. चला तर ऐकूया ही मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मंडळी, आपल्या शेती उत्पादनासाठी आपण वेगवेगळे प्रयोग करतोय आणि आपल्या व्यवसाय वाढवण्यासाठी आपल्याला काही यामध्ये जोड व्यवसाय देखील असतं, महत्वाचं असतं. यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करतो आणि अनेक शेतकरी वेगवेगळे जोड व्यवसाय करून उन्नती त्यांनी केलेली आहे. त्याच जोड व्यवसायामध्ये जर आपण बघितलं तर मत्स्य शेती हा एक त्यामधला प्रयोग आहे आणि आपल्या भागामध्ये अनेक शेतकरी छोटी छोटी शेततळे करून किंवा या व्यवसायामध्ये उतरून चांगल्या पद्धतीचा ते व्यवसाय करू पाहतात. नेमक्या पद्धतीने मत्स्य तलाव आपण कसा तयार करावा किंवा मत्स्य शेती कशी करावी किंवा मत्स्य संवर्धन करत असताना ही शेती करत असताना त्याचं काय व्यवस्थापन केलं पाहिजे असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील. किंबहुना आपल्याला जर मत्स्य व्यवसाय जर करायचा असेल तर नेमक्या पद्धतीने आपण काय केलं पाहिजे असंही आपल्याला वाटतं. त्याच अनुषंगानं हा विषय घेऊन आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्या सोबत या विषयाच्या तज्ज्ञ मार्गदर्शक सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर जयश्री महादेव स्वामी आज आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, चर्चा करणार आहोत. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार सर.
1: सर्वप्रथम मी आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं स्टुडिओमध्ये आपलं स्वागत करतोय. खर तर म्हणजे शेती व्यवसायाला पुढे नेत असताना जोड धंदा किंवा जोड व्यवसाय असणं तेवढंच महत्वाचं आहे आणि आपल्या या परिसरामध्ये बरेचसे शेतकरी आहेत की वेगवेगळे जोड व्यवसाय करतात, जसं की कुक्कुट पालन असेल, शेळी पालन असेल, तर त्यामध्येच एक महत्वाचं मत्स्य व्यवसाय म्हणजे मत्स्य शेती हा एक महत्वाचा विषय आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना हा व्यवसाय करावा असं वाटतं, परंतु बऱ्याच वेळेला त्यांच्याकडे शेततळी नसतं किंवा अशा पद्धतीचं व्यवस्थापन त्याच्याकडे नसल्यामुळं कदाचित ते मागं पडतात. परंतु हा व्यवसाय सुखकर आणि सोपा आणि चांगला व्हावा या दृष्टीनं आपण आज चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीलाच मला असं म्हणायचं आहे की शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळत असताना नेमक्या पद्धतीनं त्यांच्याकडे काय आवश्यकता असायला पाहिजे किंवा या व्यवसाय येण्यासाठी आपण त्यांना काय सांगाल?
2: सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगेल की त्यांना पाहावं लागेल की जागेची निवड. जर तुमच्याकडे जागा असेल, तीन प्रामुख्याच्या गोष्टी आहेत मत्स्य शेती करण्यासाठी. एक म्हणजे जागा असणं, पाण्याची सोय असणे गरजेची आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे मार्केटिंग. मार्केटिंग ही खूप महत्वाची आहे, कारण मत्स्य शेती करताना एखाद्या वेळाच्या नंतर ते कॅरी करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी मार्केटिंग आसपास असणं खूप हे आहे, हे महत्वाचं आहे. आणि आतापर्यंत लोकांना हे माहिती नाहीये की कशा प्रकारे करत. तर 90-95% उत्पन्न शेतीचं उत्पन्न हे जे असतं मत्स्य शेतीचं उत्पन्न हे गोड्या पाण्यातील माशाकडून भेटलेलं असतं. मग गोड्या पाण्यातले मासे हे वेगवेगळे असतात, त्याच्यामध्ये कार्प्स असतात, तिलापिया असतात, पेंगॅशियस असतात, हे वेगवेगळे असतात. त्याच्यामध्ये कार्प्समध्ये वेगवेगळे जाती म्हटलं तर जे भी उत्पन्न आपल्याला मत्स्य शेतीचं मिळतंय आता भारतामध्ये जे असतंय ते फक्त आपल्याला 70-75% हे कार्प्स जातीतून मिळालेले असतात.
1: नक्कीच. म्हणजे आता मत्स्य शेती जर आपल्याला करायची असेल तर आपल्याकडे पहिल्यांदा जागा, पाण्याची व्यवस्थापन आणि आपण जे काही विक्री करणार आहोत त्याचं पण व्यवस्थापन सुरुवातीला असणं गरजेचं आहे. या गोष्टी आपण ध्यानात घेऊनच हा व्यवसाय आपण पुढे नेणं महत्वाचं असतं. आता आपण म्हणाल मॅडम की गोड्या पाण्यामधले जे काही मासे आहेत त्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं, तर गोड्या पाण्यामधले जे प्रामुख्याने जे मासे आहेत तर ते कुठले आहेत?
2: सर, गोड्या पाण्यातील मासे आहेत कटला, रोहू, मृगल. हे तीन महत्वाचे आहेत जे भारतामध्ये ज्याचं उत्पन्न 70-75% आपल्या ह्या माशांकडून मिळतंय. त्याला आपण मेजर कार्प्स असं सुद्धा म्हणतात. आणि जे 25-30% जे उत्पन्न मिळते ते मायनर कार्प मधून मिळाले असते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या दुसऱ्या जातीच्या हे असतात, पण आपल्याला हे जे मेजर कार्प्स जे असते उत्पन्न ज्यातलं कटला, रोहू, मृगल हे खूप महत्वाचे आहेत.
1: अच्छा. बरं, आता मत्स्य शेती जे करताना तुम्ही जमीन, पाणी याचं सांगितलं, त्याचे काही वेगवेगळे काही प्रकार वगैरे असतात का?
2: जमिनीचे म्हणा वेगवेगळे प्रकार म्हणायला गेलं तर का, आपण जेव्हा जमीन पाहता आपल्याकडची जमीन ही काळ्या मातीची जमीन असते. जेव्हा जमीन निवडत पाहत असताना जमिनीचा महत्वाचा मत्स्य उत्पादन महत्वाचा घटक काय असतो की जमिनीची सामू असणं महत्वाचं आहे, किंवा जमीन जेव्हा पाणी धारण्याची वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी असणं, हे दोन गोष्टी त्याच्यामध्ये खूप महत्वाच्या आहेत, जे की आपल्या सुविधा करता आपल्या काळ्या जमिनीमध्ये त्याचे समावेश खूप जास्त असतो.
1: आता आपल्याकडे शासनाच्या वतीने किंवा बरेचसे शेतकरी स्वतः म्हणजे शेततळी घेतात, त्याच्यामध्ये म्हणजे प्लास्टिक आच्छादन असतं आणि त्याच्यामध्ये पाणी असतं, अशा पाण्यांमध्ये आपल्याला हे करता येऊ शकतं?
2: हो, करता येतं. त्याला प्लास्टिक प्लॅनर सुद्धा म्हणतात की ह्याच्यामध्ये पण करू शकतं. कसं असते, जर समजा खडकर जमीन असेल

0: तुमची किंवा जिथं दगडे जास्त असतात त्या ठिकाणी मत्स्यशेती खूप करण्याची इच्छा असते पण करू नाही शकत, त्यामुळे असं हे प्लास्टिक हे करू लावून सुद्धा आपण मत्स्यशेती करू शकत.
1: आता आपण जे काही पाणी त्याचं वापरणार आहोत तर त्या कुठल्या पाण्यामध्ये या ज्या मत्स्य ज्या आहेत त्याच्यामध्ये त्याचं संवर्धन होऊ शकतं?
0: सर, आपल्याकडे म्हटलं तर गोड्या पाण्यातले गोड्या पाणी म्हणते ज्याचं क्षारता जे कमी असते,
1: क्षार कमी,
0: हा क्षार 0 ते 5 पीटी पर्यंत आपण असं म्हणतात त्याला म्हणतात गोड्या पाण्यात, हे जर क्षारता तेवढी असेल तर त्याच्यामध्ये आपण मत्स्यशेती करू शकतो त्या पाण्यात.
1: अच्छा, म्हणजे आता सर्वात महत्वाचं की बऱ्याच शेतकऱ्यांकडे म्हणजे बोरचं पाणी वगैरे असतं तर ते पाण्यामध्ये जर क्षार जास्त असतील तर याच्यामध्ये हे माशा टिकू शकणार नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे हे व्यवसाय करत असताना आपण जे पाणी आहे याचं पण म्हणजे पाहणं अत्यंत गरजेचं असतं. स्वामी मॅडम, एक सर्वात महत्वाचं आहे की जेव्हा शेतकरी कुठली लागवड करत असताना एक हंगाम असतो तर नेमके पद्धतीनं आता मत्स्य शेती जर करायची असेल तर ती म्हणजे कधी केली पाहिजे आणि त्याचा हंगाम कधी असतो आणि हंगामापूर्वी त्यांचे कुठले टप्पे आहेत किंवा त्यामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे पूर्वतयारी?
0: सर, हंगामापूर्वाची महत्वाची तयारी म्हटलं तर प्रथम तलाव हा निचरा करून कोरडे करावेत, दुसरं महत्वाचं तलाव नांगरणी करावी, तलाव नांगरणी झाल्यानंतर चुना मारावे, परत आणखी तलावात पाणी भरणे आणि खत व्यवस्थापन हे 5 महत्वाचे मुद्दे आहेत. तलाव निचरा का करावं तर ह्याच्यामध्ये रोगकारक सूक्ष्मजीव नष्ट होतात आणि भक्षक किंवा तण मासे सुद्धा मरतात. तलावातील मातीमध्ये जोपर्यंत तडे जात नाही तोपर्यंत तलाव 15 ते 20 दिवस कोरडे ठेवावे. ट्रॅक्टरचा वापर करून ही नांगरणी केल्यामुळे काय होते म्हटलं तर माती मिसळली जाते, त्यामुळे सेंद्रिय पदार्थाचे निर्मूलन होण्यास मदत होते. चुना मारणे हे कशासाठी म्हटलं तर मत्स्य तलावाची उत्पादकता मातीच्या गुणावर अवलंबून असते, जसे की पोत, पाणी धारणा, सामो, सेंद्रिय कार्ब अवेलेबिलिटी असते किंवा नायट्रोजन आणि ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. मत्स्य तलावामध्ये वापरण्यात येणारे चुना हे असतो अग्रिकल्चर चुना म्हणू शकता किंवा अग्रिकल्चर लाईम म्हणतात, त्याला कॅल्शियम कार्बोनेट असतं, क्विक लाईम हे खूप महत्वाचं असतो, तो जर आपण वापरला जातो पर हेक्टरमध्ये त्याचा वापर केला जातो तो 200 ते 250 पार्ट्स पर मिलियन PPM पर हेक्टर वापरला जातो. हे 5% महत्वाचे आहेत.
1: म्हणजे हंगामापूर्वीचे जे महत्वाचे टप्पे आहेत ते आपण म्हणजे एप्रिल मे पर्यंत आपण हे पूर्ण करून घेणं आवश्यक आहे आणि जेव्हा जून मध्ये पाऊस पडेल जून जुलैच्या दरम्यान जेव्हा मुबलक प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध असते अशा वेळेला आपण मत्स्य बीज वगैरे आणू शकतो. परंतु आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा आपल्याला हे सुरू करायचं आहे व्यवसाय तर यासाठी त्यांना म्हणजे मासे कुठे उपलब्ध होऊ शकतात किंवा कशा पद्धतीने त्यांनी करायला पाहिजे?
0: तेच म्हणते ना मी, मत्स्यशेती करत असताना प्रामुख्याच्या ज्या 3 गोष्टी असतात मार्केटिंग बघणं किंवा आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे की आपल्याला हे मत्स्य बीज किंवा मत्स्य जिरे हे असतात ते कुठून मिळतात. मग ते वेगवेगळे शासन केंद्र असतात किंवा प्रायव्हेट केंद्र असतात त्याच्याकडून आपल्याला मासे जसं मिळू शकतात, जसं आता महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये आहे किंवा उदगीर कॉलेजमधून आपण कॉन्टॅक्ट करून त्यांना सुद्धा हे झालं ना की आपल्याला मिळू शकते की आपण मत्स्य बीज किंवा हे बोटुकली वगैरे कुठून घेऊ शकतो.
1: नक्की, म्हणजे त्यांचा देखील म्हणजे ज्या व्यवसायामध्ये त्यांना उतरायचं आहे त्यांना हे बीज कुठे मिळतं याचा देखील अभ्यास असणं तेवढंच महत्वाचं असतं. आता बऱ्याच वेळेला आपण पाहतोय की जे मत्स्य आपण आणलेले आहेत बीज आणलेलं आहे तर अशा वेळेला ते पाळण्याचं प्रमाण आपण व्यवस्थित बघितलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये समजा त्यांचा काही आजार येतात का किंवा बऱ्याच वेळेला ते बीज वाढत नाहीत अशा गोष्टी होऊ शकतात तर अशा वेळेला काय करायला पाहिजे?
0: हो सर, जेव्हा आपण मत्स्य घेऊन येतात जेव्हा आपण माशा ज्या ठिकाणाहून घेऊन येतात आणि जेव्हा त्याला कल्चर करायला चालू करतात त्याच्यात खूप गोष्टी प्रामुख्याने बघणं गरजेचं आहे. मी पण आता खूप ठिकाणी पाहिलेलं आहे की लोक एकदाच ॲट अ टाइम 2-3 नमुन्याचे माशाचे प्रकार सांगतात आणि 1 हेक्टरमध्ये किंवा 1/2 हेक्टरमध्ये तेवढ्या 2-3 प्रामुख्याने जातीच्या मासे स्टॉक करायचा प्रयत्न करतात. त्यामुळे काय होतंय माहितीये का, जसजसे त्यांची वाढ होत जाते तसतसे त्यांना स्पेस कमी मिळत ग्रो करण्यासाठी किंवा हालचाल करण्यासाठी त्यावेळेस रोग होण्याची शक्यता असते. त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी पॉन्डची साईज त्यांना 1-2-3 महिन्यानंतर जे मासे वाढलेले आहेत त्यांना वेगळं करून दुसऱ्या मोठ्या पॉन्डमध्ये ठेवणं हे गरजेचं आहे सर. आणि मी सांगेन की प्रामुख्याने 2 किंवा 3 मासे एकत्र स्टॉक करण्यापेक्षा 1-1 जातीचे माती हे करणं खूप गरजेचं आहे जातीचं.
1: नक्कीच, म्हणजे ही काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि दुसरी एक अशी गोष्ट आहे की तलावातील जे प्राथमिक उत्पादकता जी वाढवायची जर असेल त्याच्यासाठी काही खतं वगैरे असतात का किंवा ते वाढवण्यासाठी काय करावं लागेल?
0: हा, त्याचे वाढवण्यासाठी खतं म्हटलं तर ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आपण म्हणतात, ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स म्हणतात, जे आपल्याला आपल्या शेण असतो तेच प्रामुख्याने खत वापरलं जातं. जेव्हा आपण फिश स्टॉक करण्यापेक्षा जेव्हा कल्चर करण्यापेक्षा जर 5-10 टन जर शेण खते घेऊन ते जर हे केलं शिंपडलेलं असेल पॉन्डमध्ये 15 दिवस पहिलं जर स्टॉक करण्याच्या आधी फिश स्टॉक करण्याच्या आधी हे

0: प्रामुख्याचं ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणून केलं जातं. इनऑर्गॅनिक फर्टिलायझर जे असेंद्रिय खते ज्याला म्हणतात आपण, ते असतात सिंगल फॉस्फेअर, युरिया, हे पण वापरू शकतो. कधी कधी हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून सुद्धा आपण वापरू शकतो.
1: स्वामी मॅडम, आपण खूप चांगली माहिती या ठिकाणी सांगत आहात. आता सर्वात महत्वाची अशी गोष्ट आहे की जेव्हा आपल्याकडे शेततळीमध्ये किंवा मत्स्य व्यवसाय करत असताना तलाव महत्वाचा आहे, ज्या वेळेला म्हणजे आपण करत आहोत तर त्याची म्हणजे लांबी, रुंदी, खोली हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असतं तलावाची किंवा त्या शेततळीची, तर त्याचं काय प्रमाण असू शकतं?
0: सर, एक क्षेत्रफळ त्याचं असायला हवं एक ते 1 हेक्टर पर्यंत, आणि लांबी 100 mm लांबी असायला हवी, 40 रुंदी असे 40, आणि खोली जर म्हटलं तर तुम्हाला 2 ते 3 मीटर पाण्याची खोली असणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी.
1: आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त माशा टिकल्या पाहिजे यासाठी प्राणवायूचं प्रमाण वगैरे कसं आपण चेक केलं पाहिजे किंवा ते कसं असलं पाहिजे असं वाटतं?
0: प्राणवायूचं प्रमाण हे खूप महत्वाचं आहे. विना प्राणवायूचं तर आपण मासे किंवा कोणी पण सर्वाईव्ह होणं खूप डिफिकल्ट आहे. त्याच्यामध्ये 5 ग्राम किंवा पर मीटर किंवा असं जे म्हणते त्याला असणं खूप गरजेचं आहे सर. आणि आपण जर समजा नैसर्गिकरित्या जर आपण तलावात गेलेलं तर आपल्याला नैसर्गिकरित्या प्राणवायू मिळू शकतो. जर समजा आपण पिंजरा किंवा पेन कल्चर हे ज्या पद्धतीमध्ये जर करायला गेलं तर आपल्याला एरेशन प्रोव्हाइड करावं लागतंय. जे आपण इनडोअर सिस्टीममध्ये जर मत्स्यशेती करायला गेली तर आपल्याला एरेशन फिल्टर्स युज करून एरेशन करणं खूप गरजेचं आहे.
1: आता आपण याच्यामध्ये पिंजरा ही पद्धत सांगत आहात, त्या पिंजरा पद्धत नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीची असते?
0: ही पिंजरा पद्धत ही म्हणजे काय असते की इनडोअर सिस्टीममध्ये बंदिस्त पद्धत असते. त्याच्यामध्ये काय सगळ्यात महत्वाचं काय असतं, त्याच्यात पाण्याची जास्त गरज असते आणि दुसरं ऑक्सिजन महत्वाचा असतो त्याच्यामध्ये. जर तुम्ही जर बाहेर तलावात केलेत असेल तर तुम्हाला ऑक्सिजन बाहेरून घेण्याची गरज नसते, पण पिंजरा पद्धत ऑक्सिजन घेण्याची गरज असते पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला क्षेत्रफळ कमी असतो आणि खर्च जास्त असतो. आणि महत्वाचं म्हणजे की तुम्हाला कृत्रिमरित्या खाद्य देणं खूप गरजेचं आहे पिंजरा पद्धतीमध्ये, जर तुम्हाला नैसर्गिकरित्या जर नसेल तर पिंजरा पद्धतीमध्ये.
1: आता पिंजरा पद्धतीनुसार जे सांगितलं तसे अजून दुसऱ्या काही पद्धती आहेत का?
0: हा सर, नवीन पद्धती आता निघालेल्या आहेत ज्याला की अॅक्वापोनिक्स म्हणतात, रिसर्क्युलेटरी सिस्टीम्स आहेत किंवा बायोफ्लॉग सिस्टीम्स आहेत. हे नवीन नवीन पद्धती आता निघालेल्या आहेत, त्याला मॉडर्न टेक्निक्स असे म्हणतात.
1: यामध्ये कशा पद्धत असते म्हणजे बायोफ्लॉग पद्धत काय आहे?
0: बायोफ्लॉग पद्धत म्हणजे काय, समजा मासे खाल्ल्यानंतर त्यांचं जे वेस्ट निघालेलं असतं त्याचं रिसायकल करून आणि त्याचं पौष्टिक आहार तयार करणे त्याला बायोफ्लॉग टेक्निक असे म्हणतात. त्याच्यामध्ये कार्बन आणि नायट्रोजनचं रेशो मेंटेन ठेवणं हे खूप महत्वाचं असतंय सर. हे जे टेक्निक असते बायोफ्लॉगमध्ये. आणि जर आपण बोलाल तर अॅक्वापोनिक्स टेक्निक कशी असते माहितीये का? समजा एखादं टाकी आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्टॉक करायचं आहे फिशेस. अॅक्वापोनिक टेक्निक्स ही 2 टेक्निक्समधून 1 टेक्निक आलेली आहे, त्याला म्हणतात अॅक्वाकल्चर आणि प्लस हायड्रोपोनिक. अॅक्वाकल्चर काय असते की ज्याच्यामध्ये फिश स्टॉक केलं जातंय, आणि हायड्रोपोनिक्स म्हणजे काय असते की ज्याच्यामध्ये फक्त प्लांटिंग केलेलं असते विदाऊट माती. ह्या दोन्ही टेक्निक्स तर मिळून अॅक्वापोनिक्स केलेलं असते. समजा एखादी टाकीमध्ये तुम्ही पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यात जर मासे तुम्ही स्टॉक केलेला आहे त्याच्या वरच्या साईडला तुम्ही ट्रे बसवून होल्स पाडून ट्रे बसवू शकता. माती नसताना तुम्ही त्या ट्रेमध्ये भाज्याची लागवड किंवा फळांची लागवड करू शकता, त्याला अॅक्वापोनिक्स म्हणतात. ह्याच्यामध्ये काय होते माहितीये का, जे मासे अन्न खाल्लेलं असतं त्यांचं वेस्ट निघतंय, ते वेस्ट काय करतात, त्या वेस्ट पाईप थ्रो जाऊन प्लांट्सला जाते. प्लांट्स काय करतात, ते वेस्ट त्याचं कन्वर्ट जे अमोनिया असते वेस्टमध्ये त्याचं कन्वर्ट होते नायट्रेट आणि नायट्रेटमध्ये. ते नायट्रेट काय असते प्लांट्सला, नायट्रोजिनस म्हणून एक फर्टिलायझर तयार होते जे की प्लांट्स ते घेतात त्यांच्या ग्रोथसाठी. आणि ते प्लांट्स काय करतात, मग ते फिल्टर करतात वॉटर, म्हणजे इथं देणघेण होण्याची शक्यता असते. प्लांट्स काय करतात, जे माशांचं वेस्टपासून नायट्रोजन्स घेतात स्वतःच्या वाढीसाठी आणि परत ते पाणी फिल्टर करून परत तेच पाणी माशांच्या ग्रोथसाठी देते.
1: या नवीन नवीन पद्धती आहेत हे आपण समजून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा आपण आता मत्स्य पालन करतोय किंवा शेती करतोय, आपण काही मत्स्य बीज वगैरे आणलेले आहेत, जेव्हा हे आता आपण कल्चरमध्ये वाढायला लागतात तर किती त्याचा कालावधी असतो की जे विक्रीपर्यंत जाते, वजन कसं भरतं, हे कसं शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे?
0: हा सर, मत्स्य 3 प्रकारे असतात सर. 3 नर्सरी पॉन्ड म्हणतात, रिअरिंग पॉन्ड आणि ग्रो आउट पॉन्ड. नर्सरी पॉन्ड मध्ये कसं असते माहितीये का, 3 ते 4 दिवसाचा स्पॉन म्हणतात त्याला, छोटंसं स्पॉन असते 3 ते 4 दिवसाचं, नुकतंच आलेलं आणि हॅच आउट झालेलं. ते आणायचं 3 ते 4 जो नर्सरी पॉन्डमध्ये, ते स्टॉक केल्यानंतर ते आपण 15 ते 20 दिवस ठेवायचं. मग जेव्हा ते 4 ते 6 mm जेव्हा 3 ते 4 दिवसाचं मत्स्य स्पॉन असतंय, ते 15 ते 20 दिवसानंतर 25 mm होतंय. मग त्याला तिथून काढून दुसऱ्या स्टेपमध्ये जायचं, त्याला म्हणतात रिअरिंग पॉन्ड. रिअरिंग पॉन्डमध्ये काय ते तिथं आपण 2 ते 3 महिने ठेवू शकता. त्याची कालावधी असते 2 ते 3 महिने आणि त्याचं

0: शक्यता तिथं ग्रोथ होण्याची शक्यता असते 25 mm ते 80 ते 100 mm पर्यंत असू शकते. आणि जेव्हा ती 100 mm होते मग तिथून त्यांना काढून फायनल ग्रो आउट स्टेजमध्ये, म्हणजे तिथून तुम्ही एक लास्ट पाऊंडमध्ये सोडायचं, ज्याचे आपण तिथून 100 mm पासून तर 150 mm पर्यंत तिथून आपण 6 महिने ठेवून मग तुम्ही मार्केटिंगसाठी घेऊन जाऊ शकता.
1: म्हणजे साधारणतः एक 7-8 महिने
0: 7-8 महिने
1: 7-8 महिन्यामध्ये ते विक्रीला चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल की आता बाजारपेठ उपलब्ध होणं तेवढंच महत्वाचं असतं, आणि ज्या वेळेला आपण म्हणजे मत्स्य काढलेलं आहे आधी, बऱ्याच वेळेला काय होतं की म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणावरून लांबपर्यंत ते नेण्याची व्यवस्था पण असते, तर असं जर काही करायचं असेल तर त्याला कशा पद्धतीने आपल्याला करता येऊ शकेल की मार्केट जर जवळ नसेल, जर आपल्याला दुसऱ्या मार्केटमध्ये पाठवायचं आहे आणि ते आपल्या नांदेडपासून किंवा जे कोणी शेतकरी करतायत त्यांच्यापासून ते लांब आहे, अशा ठिकाणी त्याची पॅकिंग वगैरे कशा पद्धतीने केली जाऊ शकते?
0: हा सर, त्याच्यामध्ये शक्यता असं मार्केटिंग पाहावं की 2 ते 3 दिवसाच्या कालावधीचं मार्केटिंग पाहावं लागेल. जेव्हा तुम्ही बोटुकली आपण जे म्हणतो

0: कोणी शेतकरी करतायत त्यांच्यापासून ते लांब आहे, अशा ठिकाणी त्याची पॅकिंग वगैरे कशा पद्धतीने केली जाऊ शकते?
1: हा सर, त्याच्यामध्ये शक्यता असं मार्केटिंग पाहावं की 2 ते 3 दिवसाच्या कालावधीचं मार्केटिंग पाहावं लागेल. जेव्हा तुम्ही बोटुकली आपण जे म्हणतात फिंगरलिंग्स म्हणतात, जेव्हा तुम्ही हार्वेस्ट कराल किंवा त्याला मार्केटमध्ये न्याल, त्याला कसं असते पॅकिंग करताना 1/3 ते पॉलिथिन युज करतात, त्याच्यामध्ये 1/3 पाणी असायला हवं आणि 2/3 ऑक्सिजन असायला हवं. ते घेतल्यानंतर ते किती दिवसापर्यंत चालू शकते ते म्हणजे 2 ते 3 दिवस. मग त्या कालावधीपर्यंत तुम्हाला मार्केटिंग होणं गरजेचं आहे सर. मग अशी सुविधा पाहावं की त्या सुविधा त्या दिवसापर्यंत आपण तिथं मार्केटिंग करायला हवं.
0: यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की आता आपले शेतकरी बांधव ही आपली मुलाखत ऐकतायत, विषय फार महत्वाचा आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतोय की आपण जे काही लागवडीसाठी जे खर्च करतो तो खर्च किती, उत्पादन किती मिळतं तो खर्च किती, असा तो विचार करत असतात. तर या प्लॅनमध्ये किंवा ही जर शेती जर करायची असेल तर त्यांना साधारणतः सुरुवातीला किती खर्च येऊ शकेल एक अंदाजित आणि त्याचं उत्पादन कशा पद्धतीने मिळू शकतं हे जर म्हणजे शेतकऱ्यांना कळालं की मग ते या शेतीमध्ये किंवा या व्यवसायामध्ये ते उतरू शकतील.
1: सुरुवातीला आपल्याला लागवडीला म्हणलं तर आपण जर समजा मत्स्य आणायला गेलात, मासे आणायला गेलात, तेवढाच एक लागायचा आणि तलाव बांधायचा एक खर्च असू शकतो. आणि हेच आपल्याला उत्पादन हे डिमांड करते की तुम्ही कोणत्या जातीचे मत्स्य शेती स्टॉक केलेला आहे, त्याच्यावरून तुम्हाला मार्केट डिमांड माहिती होऊ शकतं, ह्याच्यावर हे अवलंबून आहे.
0: नक्कीच. म्हणजे शेतकरी बंधूंनो, आपण आता आपल्या शेती व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून आपण मत्स्य व्यवसाय देखील करू शकतो आणि आता स्वामी मॅडम यांनी सांगितल्या पद्धतीनं हा व्यवसाय आपल्याला पुढे वाढवता येऊ शकेल आणि याचा थोडा अभ्यास करून देखील आपल्याला यामध्ये पाऊल उचलता येऊ शकेल. मला असं वाटतं की स्वामी मॅडम, आता बरेचसे शेतकरी बांधव आपली मुलाखत ऐकत आहेत, त्यांना देखील या व्यवसायात जर यायचं असेल तर आपण काय त्यांना सल्ला द्याल, काय सांगाल त्यांना?
1: सर, सगळ्यात आधी मी सांगेल की तुम्हाला जर ह्या क्षेत्रामध्ये कुतूहलाचा विषय आहे खूपच की आज प्रत्येक जणांना वाटतंय की आपली ही जी दररोज सार्वजनिक शेती आहे ती शेती करत करत किंवा त्या शेतीला सोडून सुद्धा आपल्याला काहीतरी करणं हे गरजेचं आहे. मग हे असं नाही की एक काळ होता, एक डिकेड होतं की याच्या मत्स्य शेतीबद्दल कोणालाही माहिती नाही, पण आता प्रत्येक ठिकाणी मत्स्यशेती केंद्र आहेत किंवा कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी जाऊन त्यांनी ह्याबद्दल जर त्यांना उत्सुकता आहे, कुतूहल आहे ह्याच्याबद्दल घेण्यासाठी त्यांनी जाऊन माहिती घेऊ शकतात, त्यांना माहिती प्रोव्हाइड होते. आणि दुसरी म्हणजे काही दिवसाची ट्रेनिंग सुद्धा असते, कॉलेजेस असो किंवा केंद्र असतात ह्या ठिकाणी ट्रेनिंग असते, त्या ट्रेनिंगमध्ये ते 21 दिवसाचे असेल, 30 दिवसाचे असते, त्या ट्रेनिंगमध्ये त्यांनी शिकून त्यांनी करू शकतात पुढे, त्यामुळे त्यांना हे होऊन माहिती मिळून जाईल.
0: नक्की शेतकरी बंधूंनो, खूपच चांगला आता माहिती आपण मत्स्य शेतीच्या संदर्भाने ऐकत आहोत आणि खूपच चांगली माहिती डॉक्टर जयश्री स्वामी यांनी आपल्याला दिलेली आहे. आणि या व्यवसायात जर आपल्याला यायचं असेल तर आपल्याकडे मत्स्य शेतीचे मार्गदर्शन करणारे महाविद्यालय, विद्यापीठ आणि स्वयंसेवी संस्था देखील या ठिकाणी आहेत, शासनाचे व्यक्ती आहेत, याचं मार्गदर्शन घेऊन नक्कीच आपण आपल्या परिसरामध्ये मत्स्य शेती आपण करून आपला उद्योग व्यवसाय वाढवावा. आपण खूप चांगली माहिती दिलीत मॅडम या ठिकाणी सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
1: धन्यवाद सर.
2: आताच आपण मत्स्य शेती याविषयी डॉक्टर जयश्री महादेव स्वामी यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

आणि मंडळी या इतिहासाचा आपला किसान वाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन मधुकर गजभारे, सादर करते विश्वास वाघमारे. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

एफएम बँड 101 मेगाहर्ट्स वर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. यानंतर 8 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. हे कार्यक्रम आपण ऐकू शकाल रात्री 11 वाजून 10 मिनिटापर्यंत.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, एक निवेदन ऐका. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयीचं निवेदन आहे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत विषय आहे घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीकरिता संकेतस्थळ www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता असलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जात आहेत. पत्ता पुन्हा ऐका. कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीकरता संकेतस्थळ www.mavipa.org. आणि विषय ऐका. विद्यार्थी गटाकरिता म्हणजेच इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख आहे 31 ऑगस्ट 2026 आणि स्पर्धेकरिता शब्दमर्यादा आहे 1500 ते 2000. निवेदन संपलं.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार। भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत। व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू। व्हिएतनाममध्ये

0: इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार. भारत आणि न्यूझीलंडनं 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्वाचा आधारस्तंभ आहे असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं. दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
1: हर युग में, हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक. भारत सबसे सीखता है. हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है. न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था.
0: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1,40,00,000 लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे. तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लगझॉन म्हणाले. या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले. शाश्वत, लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3rd बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे. परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली. या बैठकीची सांगता उद्या होणार आहे. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज आयएनएस महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदला समावेश राजनाथ सिंग यांच्या उपस्थित पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असंही ते म्हणाले. लोकशाहीमध्ये मतभेद असणं हे नैसर्गिक असलं तरी संविधान आणि जनकल्याणाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य असायला हवं असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं आहे. बिहार विधानसभा सदस्यांसाठी गया जी इथं आयोजित अभिमुखता आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी, इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना खराब झालेलं आणि मुदत संपलेलं अन्न पदार्थ पुरवलं.

बोर्डाच्या तक्रारींसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हिएतनाममध्ये फुकोक बेटाजवळ आज स्पीड बोट उलटून झालेल्या अपघातात 15 भारतीय पर्यटक बुडाल्याचं वृत्त व्हिएतनामच्या व्हीएन एक्सप्रेस या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. या स्पीड बोटीवर 32 भारतीय पर्यटक आणि 4 कर्मचारी प्रवास करत होते. किनाऱ्यापासून 400 मीटर अंतरावर ही बोट अचानक बुडाल्याने सर्वजण पाण्यात पडले. नौदल आणि तटरक्षक दलाची बचाव पथकं येण्याआधीच आसपासच्या काही बोटींनी त्वरित धाव घेऊन अनेकांना वाचवलं. आतापर्यंत 21 जणांना वाचवण्यात यश मिळालं असून 15 जण मात्र मृत्यूमुखी पडले आहेत. हॅनॉई इथल्या भारतीय दूतावासाने पर्यटकांच्या कुटुंबांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. तसंच हो ची मिन सिटीतल्या भारतीय वाणिज्य दूतावासाने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तान सरकारनं राबवलेल्या मोठ्या दहशतवाद विरोधी मोहिमेत गेल्या रविवारपासून 88 दहशतवादी ठार झाल्याचं पाकिस्तान सरकारनं म्हटलं आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी आज कराची इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीचा नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित दोन संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाला पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी मिळाली आहे. भारतीय महिला संघानं पहिल्या डावात 285 धावा केल्या पण इंग्लंडचा संघ केवळ 170 धावात सर्वबाद झाला. इंग्लंडकडून एमी जोन्स वगळता इतर कुणालाही अर्धशतकी खेळी सुद्धा करता आली नाही. भारताच्या क्रांती गौडनं 37 धावात त्यांचे 5 खेळाडू बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 26 धावा झाल्या होत्या. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतला 5वा आणि अंतिम सामना आज वाहतूक कोंडीमुळे उशिरा सुरू झाला. भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 9व्या षटकात 1-78 धावा झाल्या होत्या. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत मालिका यापूर्वीच जिंकली आहे. मद्रिद इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात आज महिलांच्या कंपाऊंड सांघिक अंतिम फेरीत ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रदीप आणि चिकिता तन्नीपार्थी या भारतीय संघाला कोलंबियाच्या वर्चस्वपूर्ण खेळासमोर 228-232 अशा फरकानं पराभव स्वीकारावा लागला आणि त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या रौप्य पदकासह भारतानं या स्पर्धेतलं पहिलं पदक पटकावलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवणार. भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रहे हैं। चुपके चुपके

गए जो दिल खो गया है, कुछ हो गया है हमको।